कपालभातीची कृती भस्रिकेपेक्षा थोडीशी वेगळी आहे. भस्रिकेत श्वास आणि उच्छ्वास समान रूपाने घेतले जातात आणि सोडलेही जातात, तर कपालभाती करताना शक्तीपूर्वक उच्छ्वास सोडण्यावर भर दिला जातो. तेव्हा प्रथम मध्यम गतीने श्वास घ्या आणि जलद गतीने शक्तीपूर्वक उच्छ्वास सोडा. माझ्यासोबत ही क्रिया करा. श्वास घेण्याची क्रिया शक्य तितकी सहजपणे करा आणि पूर्ण एकाग्रता मात्र श्वास बाहेर सोडण्यातच करा. हे करताना आपल्याला जाणवेल की आपलं पोटही आकुंचन आणि प्रसरण पावत आहे. रोज 3 मिनिटं हा प्राणायाम अवश्य करायलाच पाहिजे. सुरुवातीला कपालभाती प्राणायाम करताना जेव्हा जेव्हा थकवा वाटेल तेव्हा तेव्हा मधून मधून थांबा. 1 ते 2 महिन्यांच्या सरावानंतर हा प्राणायाम तुम्ही न थांबताही करू शकाल. सुरुवातीला कदाचित कंबर आणि पोटात दुखेल, पण सरावामुळे ते हळूहळू बंद होईल. संकल्प ऐकत असताना शांत डोळे मिटून कपालभाती चालू ठेवा. कपालभाती प्राणायाम करताना मनामध्ये असा विचार आणा, माझ्या प्रत्येक उच्छ्वासाबरोबर माझ्या शरीरातील जो काही रोग आहे तो, आणि त्याचबरोबर काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, ईर्षा, राग, द्वेष इत्यादी सर्व विकार बाहेर पडत आहेत, अशी भावना मनात ठेवून उच्छ्वास सोडा. आपल्याला नक्कीच फायदा होईल. कपालभातीमुळे मस्तकावर आणि चेहऱ्यावर तेज, ओज आणि सौंदर्य वाढतं. सर्व कफरोग, दमा, श्वास, ॲलर्जी, सायनस असे रोग नाहीसे व्हायला कपालभाती प्राणायाम खूपच सहाय्य करतो. हृदय, फुफ्फुस आणि मस्तकाचे रोगही दूर व्हायला मदत होते. लठ्ठपणा, मधुमेह, गॅस, बद्धकोष्ठता, आम्लपित्त, किडनी आणि प्रोस्टेट संबंधीचे रोग निश्चितपणे दूर होतात. आपल्या शरीरातील चक्रांचं शुद्धीकरण होऊन समस्त चक्रांमध्ये एक दिव्य शक्ती संचारू लागते. मन स्थिर, शांत आणि प्रसन्न राहतं. नकारात्मक विचार नाहीसे होतात. कपालभाती प्राणायाम रोज किमान 3 ते 5 मिनिटं अवश्य करायलाच पाहिजे. जुन्या किंवा असाध्य रोगांनी पीडित व्यक्तींनी 15 मिनिटं आणि स्वतःच्या ताकदीनुसार यापेक्षाही जास्त काळ हा प्राणायाम करावा. त्यासाठी या ध्वनिमुद्रिकेच्या शेवटी दिलेल्या संगीतावर रोज सराव करा. तिसरा अजून एक महत्वपूर्ण प्राणायाम म्हणजे अनुलोम विलोम प्राणायाम. अनुलोम विलोम प्राणायाम सुरू करताना अंगठ्यानी उजवी नाकपुडी बंद करून डाव्या नाकपुडीने श्वास हळूहळू आत घ्या. मग मध्यमा आणि अनामिकेने डावी नाकपुडी बंद करून उजव्या नाकपुडीने श्वास पूर्णपणे हळूहळू बाहेर सोडा. आता त्याच नाकपुडीने हळूहळू श्वास आत घ्या. आता अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद करा आणि डाव्या नाकपुडीने श्वास पूर्णपणे हळूहळू बाहेर सोडा. माझ्यासोबत ही क्रिया करा.

ही एक प्रक्रिया पूर्ण झाली. असा साधारण 3 मिनिटं आपण अनुलोम विलोम प्राणायाम करणार आहोत. आपल्या शक्तीनुसार श्वासोच्छ्वासाची गती मंद, मध्यम किंवा जलद करा. थकवा येईल तेव्हा थोडा वेळ आराम करा, थकवा गेला की पुन्हा करा. हा प्राणायाम करताना मनात विचार करा की माझा पूर्ण देह दिव्य प्रकाशाने दैदिप्यमान होत आहे. सर्व शक्तिमान परमेश्वराच्या दिव्य शक्तीची चहूबाजूंनी वृष्टी होत आहे. हा प्राणायाम करताना प्रत्येक श्वासोच्छ्वासाबरोबर मानसिक रूपाने ओमचं चिंतन आणि मनन करा. त्यामुळे आपलं मन ध्यानाच्या उन्नत अवस्थेसाठी योग्य प्रकारे तयार होतं. अनुलोम विलोम प्राणायामाचा सर्वात मोठा लाभ म्हणजे ह्यामुळे शरीरातील सर्व नाड्या शुद्ध होतात. त्यामुळे देह पूर्णपणे निरोगी, कांतिमान आणि बलिष्ठ होतो. संधिवात, आमवात, स्नायूंची दुर्बलता असे वातरोग, मूत्ररोग, धातुरोग, आम्लपित्त, शीतपित्त असे पित्तरोग आणि सर्दी, जुनपडस, सायनस, दमा असे कफरोग दूर व्हायला खूपच मदत होते. नकारात्मक विचार जाऊन सकारात्मक विचारात वाढ होते. तसंच आनंद, उत्साह, चैतन्य यांची प्राप्ती होते. अनुलोम विलोममुळे संपूर्णतः तन, मन, विचार आणि संस्कार यांची शुद्धी होते. देहाचे सर्व रोग नाहीसे होऊन आणि मनही शुद्ध होऊन ओंकाराच्या ध्यानात आपण लीन होऊ लागतो. ह्या प्राणायामाच्या सरावासाठी अखेरीस दिलेल्या संगीताचा अवश्य वापर करा. शेवटचा प्राणायाम करूया भ्रामरी. श्वास पूर्णपणे आत घेऊन दोन्ही अंगठ्यांनी दोन्ही कान बंद करा. अनामिका आणि मध्यमा या दोन बोटांनी दोन्ही डोळे हलके दाबून बंद करा आणि तर्जनीने भुवयांच्या वर थोडा दाब द्या आणि मनामध्ये ओंकाराचं चिंतन आणि मनन करत भ्रमराप्रमाणे गुंजन करत हुंकाराच्या रूपात श्वास बाहेर सोडा. माझ्यासोबत ही क्रिया करा.

भ्रामरी प्राणायाम करताना मनामध्ये विचार आणा की माझ्यावर परमेश्वर कृपा, करुणा, शांती, आनंद यांची वृष्टी करत आहे. या शुद्ध भावनेने हा प्राणायाम केल्यामुळे एक दिव्य ज्योतिपुंज आपल्या आज्ञाचक्रात प्रकट होतो आहे अशी जाणीव तुम्हाला होईल आणि मन आपोआप ध्यानाकडे स्थित होईल. भ्रामरी प्राणायामामुळे मनाची चंचलता दूर होते, तसंच मानसिक तणाव, उत्तेजना, उच्च रक्तदाब, हृदयरोग अशा रोगांमध्ये सुद्धा भ्रामरी अत्यंत लाभदायक आहे. हा प्राणायाम कमीत कमी 3 वेळा करा. जास्तीत जास्त 11 ते 21 वेळा आपण भ्रामरी करू शकतो. रोज किमान एवढा वेळ प्राणायाम करणं हे अत्यंत आवश्यक आहे. अजून जास्ती सरावासाठी पुढे दिलेल्या संगीताचा जरूर वापर करा. त्याने आपलं आयुरारोग्य अत्यंत सशक्त, आनंदी, उल्हसित आणि तेजानं भरलेलं राहील. हरिओम.

मंगल ध्वनि श्रोते हो सादर करत आहोत श्लोक स्तोत्र भूपाळ्या अभंग भक्ती गीतांचा कार्यक्रम मंगल ध्वनि प्रस्तुती भक्ती सुधा

आता ऐकूया मंगळवारची नित्य प्रार्थना, श्लोक आणि मंत्र. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोतेहो, आता आपण ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना. संगीत आहे अण्णा जोशी यांचं आणि स्वर आहे उषा मंगेशकर यांचा.

आता ऐकूया शांताराम गोसावी यांची गीतरचना. किसन यांचं संगीत असलेली ही रचना गायली आहे प्रशांत काळुंद्रेकर यांनी.

श्रोते हो, विश्वनाथ मोरे यांनी संगीत दिलेली विद्याधर गोखले यांची गीतरचना ऐकूया. गायली आहे अनुराधा पौडवाल आणि सुरेश वाडकर यांनी.

श्रोते हो, ऐकूया संत नामदेव महाराजांची अभंग रचना. संगीत आहे श्रीधर फडके यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात श्लोक, स्तोत्र, भूपाळ्या, अभंग भक्तिगीतांचा कार्यक्रम मंगलध्वनी. प्रस्तुती भक्तीसुधा.

भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130.

आजचं नक्षत्र आहे आश्लेषा नक्षत्र। आज इंदिरा एकादशी आहे। आज एकादशी महालय आहे। देवराष्ट्रे जिल्हा सांगली, देवराष्ट्रे जिल्हा सांगली इथल्या श्री आप्पा महाराज यांची आज पुण्यतिथी आहे।

ऐकूयात आजच्या कार्यक्रमातलं सुविचारधन. धर्मशास्त्रामध्ये गृहस्थीवर पाच प्रकारचं ऋण सांगितलेलं आहे. पितृऋण, देवऋण, ऋषीऋण, भूतऋण आणि मनुष्यऋण. यापैकी पितृऋण म्हणजे काय आणि त्यापासून कोणत्या उपायांनी सुटका करायची ते जाणून घेऊयात. माता, पिता, वडील, भाऊ, बहीण, आजी, आजोबा इत्यादी वडीलधाऱ्या माणसांच्या मृत्यूनंतर जे कार्य केलं जातं त्याला प्रेत कार्य म्हणतात. आणि परंपरागत चालत आलेली श्राद्ध, पिंडदान इत्यादी जी कार्य पितरांच्या उद्देशाने केली जातात ती सर्व पितृकार्य आहेत. मृत्यूनंतर प्राणी, देवता, मनुष्य, पशु, पक्षी, भूत, प्रेत, वृक्ष, लता इत्यादी कोणत्याही प्रकारच्या योनींमध्ये गेलात तरी त्याला पितर ही संज्ञा प्राप्त होते. आई वडिलांच्या रजवीर्यांपासून शरीर निर्माण होतं. आईच्या दुधाने आणि वडिलांनी मिळवलेल्या अन्नाने शरीराचं पालन पोषण होत असतं. आई वडील आपला विवाह करून देतात. अशा प्रकारे पुत्रावर माता पित्याचं, माता पित्यावर आजी आजोबांचं, आजी आजोबांवर पणजी पणजोबांचं ऋण असतं. परंपरागत चालत आलेल्या या पितृऋणापासून मुक्त होण्याकरता, पितरांना सद्गती मिळण्याकरता त्यांच्या नावाने श्राद्ध, तर्पण आणि पिंडदानादी क्रिया करायला पाहिजेत. पुत्र आपल्या संपूर्ण हयातभर माता पित्यांच्या नावाने पिंडदानादी क्रिया करत असतो. एखाद्याने संतान निर्माण केली नाही तरी देखील मनुष्य पितृऋणातून सुटू शकतो. जो भगवंताला सर्वतोपरी शरण जातो त्याच्यावर कोणत्याही प्रकारचं ऋण राहत नाही. जो संपूर्ण कार्यांचा त्याग करून सर्वतोपरी शरणागत वत्सल भगवंताला शरण जातो तो देव, ऋषी, प्राणी, कुटुंबीय आणि पितृगण यापैकी कोणाचाही ऋणी आणि सेवक राहत नाही.

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोतेहो, आता सादर करत आहोत कार्यक्रम सगुण निर्गुण.

श्रोते हो आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर लता मंगेशकर यांचा.

आता ऐकूया ग. दि. माडगुळकर यांची गीतरचना. संगीत आहे वसंत पवार यांचं आणि स्वर आहे सुधीर फडके यांचा.

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर संजीव अभ्यंकर यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात कार्यक्रम सगुण निर्गुण.
1: मनाला योग्य दिशा देणारे, जीवनाला समर्थ विचारांची नवी प्रेरणा देणारे समर्थ श्री रामदास स्वामी यांचे मनाचे श्लोक. या प्रत्येक मनाच्या श्लोकाचा अर्थ, त्याचं तत्वज्ञान आणि आजच्या जीवनातली त्याची उपयुक्तता जाणून घ्या. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन या मालिकेतून. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन ही मालिका भक्तीसुधा रेडिओवरून ऐका रोज सकाळी 10 वाजता. याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता. या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तीसुधा. फोन नंबर आहे 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 3531 30.

0: आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. सादर करत आहोत श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, त्यानंतर हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नामजपाची एक माळ. प्रवचनाचे अभिवाचक आहेत आशिष केसकर. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम 6 ऑक्टोबर. सच्चिदानंद परमात्म्याला सगुणाच्या आधारानेच पाहता येईल. परमात्मा सच्चिदानंद स्वरूप आहे हे जरी खरं, तरी ते स्वरूप सगुणाच्या आधाराशिवाय आपल्याला पाहता येणार नाही. आपण भगवंताला सगुणात पाहावं, तेव्हाच त्याच्या विभूतीचं आपल्याला आकलन होईल. म्हणून समर्थांनी निर्गुण ओळखून सगुणात राहावं असं म्हटलं आहे. सत्य हे शांत आणि आनंदमय असलं पाहिजे, हेच भगवंताचं मूळ स्वरूप आहे. ही सर्व सृष्टी भगवंतानेच उत्पन्न केली असून तिच्यामध्ये तो व्यापून राहिला आहे. अर्थात सर्व सृष्टी आनंदमय असली पाहिजे. मी मूळ परमात्मस्वरूप असूनही त्याचा विसर पडल्यामुळे सृष्टी आनंदमय असूनही ती तशी दिसत नाही, हा भ्रम आहे. डोळ्याच्या आतमध्ये पाहण्याची शक्ती नसेल तर बाह्य डोळा असूनही दिसत नाही, परंतु आतमध्ये शक्ती असली तरी ती आहे असं बाह्य डोळ्यांशिवाय कळत नाही. त्याचप्रमाणे सगुण आणि निर्गुण यांचा संबंध आहे. सत्य हे अखंड टिकणारं आहे म्हणून ते शांत आहे. ते शांत आहे म्हणून सनातन आहे. ते शांत आणि सनातन आहे म्हणून त्याच्याच ठिकाणी समाधान आहे, कारण अशांतीमध्ये आनंद असणं शक्य नाही. म्हणून सत्य हे परमात्मस्वरूप होय. परमात्मरूपी सत्य हे व्यावहारिक भाषेत सांगितलं पाहिजे, पण व्यावहारिक सत्य मात्र निराळं असतं. ही सृष्टी भगवंताने निर्माण केली आहे म्हणून तिच्यामध्ये सर्व ठिकाणी भगवंताचं अस्तित्व असलं पाहिजे. याचा अर्थ असा की प्रत्येकामध्ये भगवंताच्या अस्तित्वाची जाणीव करून देणारा असा एक गुण आहे. हा गुण म्हणजे जगण्याची हौस होय. सर्वांना शांती मिळावी हाच भगवंताचा हेतू आहे. ही शांती परिस्थितीवर अवलंबून नाही. शांती एकपणात आहे, द्वैतात नाही. एकामध्ये ज्याचं मन गुंतलं, ज्याने आपलं मन भगवंताकडे ठेवलं, त्यालाच शांतीचा लाभ होतो, मग त्याची इतर परिस्थिती कशीही असो. प्रपंचाचा अनुभव कष्टमय आहे, पण भगवंताचा अनुभव आनंदमय आहे खास. आणि त्याकरता त्याच्या नामाचं अनुसंधान हे एकच साधन आहे. भगवंताला पाहायचं असेल तर आपल्यालाही तसं व्हावं लागतं. सत्वगुणात भगवंत असतो तेव्हा आपण त्या मार्गाने जावं. आजारी माणसाला 3 गोष्टी कराव्या लागतात, कुपथ्य टाळणं, पथ्य सांभाळणं आणि औषध घेणं. त्याचप्रमाणे भवरोग्यालाही 3 गोष्टी कराव्या लागतात. मुख्य ध्येय परमात्मप्राप्ती, त्याच्या आड जे येईल ते कुपथ्य. दुःसंगती, अनाचार, अधर्माचरण, मिथ्या भाषण, द्वेष, मत्सर वगैरे त्याचा त्याग करावा. परमात्मप्राप्तीला जे सहाय्यक पोषक, सत्संगती, सद्विचार, सद्ग्रंथ वाचन आणि सदाचार, ते पथ्य. ते सांभाळावं आणि अखंड नामस्मरण करणं हेच औषध सेवन होय. आनंदरूप परमात्मा मिळवण्यासाठी सगुणोपासना पाहिजे. श्रीराम.

आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या प्रवचनाचा आजचा भाग आता भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीमध्ये ऐकण्यासाठी उपलब्ध केला आहे. या मालिकेबरोबरच इतर अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. श्रोतेहो भक्तीसुधाच्या या श्रवणयज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: श्रोते हो, ऐकूयात वसंत निनावे यांची गीतरचना. संगीत कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया संत अमृतराय महाराजांची भक्तिरचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

0: देवी सप्तशती पाठ अर्थात देवी महात्म्य हे सत्यार्थाने वाईट विचारांवर आणि दुष्कर्मांवर सद्विचार, सद्बुद्धी आणि सत्कर्म यांचा विजय होण्याचं प्रतीक मानलं जातं. कोणत्याही देवीची उपासना ही अंगभूत गुणांची शक्तीचीच उपासना, म्हणूनच आध्यात्मिक दृष्टीने आत्मोन्नतीचं सर्वोत्तम साधन म्हणून देवी महात्म्याकडे पाहिलं जातं. संपूर्ण नवरात्रीत भक्तीसुधाच्या सर्व श्रोत्यांसाठी एक अद्भुत पर्वणी आम्ही प्रस्तुत करत आहोत. श्री देवी महात्म्य ही प्राकृत सप्तशतीची ओवीरूप पोथी नवरात्रीत रोज सकाळी 9 वाजता भक्तीसुधावरून प्रसारित करणार आहोत. देवी महात्म्याच्या पारायण पद्धतीने या पोथीतील 16 अध्याय प्रसारित होणार आहेत. श्री देवी सप्तशतीच्या प्राकृत पोथीबरोबरच यात श्रीचंडी कवच, अर्गला स्तोत्र, कीलक स्तोत्र, कुंजिका स्तोत्र, देवी क्षमापन स्तोत्र याबरोबरच देवी उपासनेतील महत्वाचे देवी अथर्वशीर्ष, श्री सूक्त आणि मंत्र जप साधना आपण ऐकू शकाल. या देवी उपासनेचा अवश्य लाभ घ्या आणि आपली आत्मोन्नती साधा. श्री देवी महात्म्य भक्तीसुधावरून ऐका नवरात्रीत 11 ऑक्टोबर ते 20 ऑक्टोबर सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता. श्री देवी महात्म्य प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. फोन नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम. आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130.
0: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा.
2: श्रोते हो, यशवंत देव यांच्या संगीतरचनेतलं वसंत बापट यांचं गीत ऐकूयात. स्वर आहे उषा मंगेशकर आणि सहकारी यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया गंगाधर महांबरे यांची गीतरचना, संगीत आहे वीणा चिटको यांचं आणि स्वर आहे रामदास कामत यांचा।

श्रोते हो ऐकूया विद्याधर गोखले यांची गीतरचना. संगीत आहे गोविंदराव अग्नी यांचं आणि स्वर आहे विश्वनाथ बागुल यांचा.

श्रोतेहो आता ऐकूया संत सोपान काका यांची अभंग रचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर आहे अदिती केसकर यांचा.

श्रोते हो, ऐकूया जगदीश खेबुडकर यांची गीतरचना. संगीत आहे अनिल अरुण यांचं आणि स्वर आहे अनुराधा पौडवाल, चंद्रशेखर गाडगीळ, जयवंत कुलकर्णी आणि शरद जांभेकर यांचा.

0: अच्छा
1: महडगाव अति महसूर वरद विनायकाच तित एक मंदिर मंदिर लय साध सुद जस कौलारू घर घुमटाचा कळ सोनेरी नक्षी

0: श्रोते हो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर आत्ताच आपण ऐकलात लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा. भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंदरी असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तीसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्त भक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तीसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून अर्थात शनिवार रविवार सोमवार बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6:00.
0: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30.

आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास। श्रोतेहो, सादर करत आहोत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा। उपासनेची सुरुवात श्लोकाने होणार आहे, त्यानंतर स्वामी लीलावर्णन, स्वामी समर्थ तारक मंत्र आणि स्वामी समर्थांची आरती होईल। उपासनेचा शेवट श्री स्वामी नामजपाच्या एका माळेने होणार आहे। श्री स्वामी महिमा या कार्यक्रमाची निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा।

0: श्री स्वामी समर्थ। भगवंत चिंतनात अखंड दंग असणारा एक गोसावी तीर्थयात्रा करीत करीत थेट रामेश्वरापर्यंत पोहोचला। अनेक दिवसांच्या प्रवासामुळे तो खूप थकला होता। त्याच्या अंगात त्राण शिल्लक नव्हतं। त्यातच ह्या गोसाव्याला जलोदर झाला होता, त्यामुळे अंगातली शक्ती क्षीण होत गेली। उठून बसण्याची ताकद नाही अशी त्याची परिस्थिती होती। काय करावं त्याला कळेना। तो परमेश्वराची करुणा भाकू लागला। एके रात्री त्याला स्वप्न दृष्टांत झाला। एक तेजपुंज संन्यासी स्वप्नात येऊन गोसाव्याला म्हणाला, अक्कलकोटला स्वामींकडे जा, तुला बरं वाटेल। गोसाव्याला जाग आली। बाहेर अजून काळोख होता। त्याने उठायचा प्रयत्न केला तेव्हा त्याच्या लक्षात आलं की आपल्या पायात थोडी ताकद आली आहे। उठून उभा राहिल्यावर त्याच्या पुन्हा लक्षात आलं की पाऊल टाकताना काही त्रास होत नाही। गोसाव्याला खूप आनंद झाला। परमेश्वराची आपल्यावर कृपाच झाली आहे ह्या आनंदात त्याने रामेश्वर सोडलं आणि थेट अक्कलकोटला जायचा रस्ता नीट विचारून रोज थोडं थोडं अंतर तो कापू लागला। अक्कलकोटात येऊन पोहोचला तेव्हा स्वामी एका नवीन बांधलेल्या विहिरीच्या कठड्यावर बसले होते। भोवती स्वामी भक्तांची प्रचंड गर्दी उसळली होती। स्वामींपाशी पोहोचायचं कसं हा त्या गोसाव्यापुढे प्रश्न उभा राहिला। स्वामींनी गोसाव्याला पाहिलं आणि सेवेकऱ्यांना सांगितलं, ह्या गोसाव्याला इकडे घेऊन या। गोसाव्याला आश्चर्य वाटलं की स्वामींनी ह्या उसळलेल्या गर्दीत नेमकी आपल्यालाच कशी काय हाक दिली। स्वामींपाशी तो येऊन पोहोचला। त्याने स्वामींच्या चरणांवर आपला भक्ती माथा ठेवला। त्या क्षणी त्याच्या सर्वांगातून वीज सळसळत गेली। सर्वांग अगदी पिसासारखं हलकं होत गेलं। त्याने वर पाहिलं तेव्हा त्याला भगवंताचं सगुण साकार दर्शन झालं। गोसाव्याला अत्यंत आनंद झाला। तो स्वामींकडे पाहतच राहिला तेव्हा त्याच्या लक्षात आलं की स्वप्न दृष्टांत स्वामींनीच घडवला होता। आपल्याला अक्कलकोटला बोलावून घेतलं। स्वामींनी गोसाव्याला सांगितलं, रोज कडुलिंबाचा थोडा थोडा पाला खा, तुझ्या पोटाची स्वच्छता तो पाला करेल। 8 दिवसात तू खडखडीत बरा होशील। स्वामींची गोसाव्यावर पूर्ण कृपा झाली होती, कारण गोसाव्याची तपश्चर्या इथे पूर्ण झाली होती। अनेक जन्मांची श्री दत्तोपासना आज फळाला आली होती।
1: श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त।
0: ऐकूयात स्वामी संदेश। भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो, आपल्या आयुष्यातली सर्वात महत्वाची गोष्ट कोणती तर आपण सतत नामस्मरणात दंग राहायला हवं। सर्वांभूती परमेश्वर आहे हे सत्य स्वीकारून प्रत्येकाने प्रेमाने वागायला हवं आणि हे प्रेम निरपेक्ष प्रेम असायला हवं, तरच परमेश्वराची आपल्यावर कृपा होते। अवतारी पुरुष आपल्या आयुष्यात आपोआप येतो आणि आपलं आयुष्य समृद्ध करून जातो ही प्रत्यक्ष अनुभव घेऊनच जगायची गोष्ट आहे। म्हणून तुम्ही एकच करा, सतत नामात राहा।

श्रोतेहो आत्ताच आपण ऐकलीत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा. स्वामी लीला वर्णनाचे लेखक होते श्री वामन देशपांडे. नित्य स्वामी दर्शन या मनोरमा प्रकाशनाच्या पुस्तकातला हा भाग आपण ऐकलात. याचं अभिवाचन केलं होतं आशिष केसकर यांनी. स्वामी समर्थ तारक मंत्र, स्वर होता भाग्यश्री केसकर आणि सहकारी यांचा. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या. श्रोते हो, पारंपरिक रचना ऐकूया. संगीत आहे विठ्ठल शिंदे यांचं आणि स्वर आहे R.N. पराडकर यांचा.

भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30.

श्रोते हो सादर करत आहोत श्री गरुड पुराण सारांश वाचन. अभिवाचक आहेत आशीष केसकर. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

ओम श्री विष्णवे नमः। यानंतर गरुड पुराणात आयुर्वेदाबद्दल सविस्तर माहिती आहे। भगवान धन्वंतरी सुश्रुताला सांगतात की मी आता संपूर्ण रोगाचं मूळ अर्थात रोगांचा उद्भव कसा होतो त्याबद्दल सांगतो। याबद्दलचं वर्णन आत्रेय आदि श्रेष्ठ मुनींनी तपपूर्वक तत्वपूर्वक आधीच सांगितलं आहे। कोणत्याही प्रकारचा विकार म्हणजे वाईट रोगच असतो। ज्वर ही सुद्धा एक व्याधीच आहे, त्यालाच यक्ष्मा आतंक गदा अशी समानार्थक नावं आहेत। कोणत्याही प्रकारच्या रोगाला समजण्यासाठी त्याची पाच प्रकारे परीक्षा केली जाते। ते पाच प्रकार म्हणजे सर्वप्रथम रोगांचं निदान केलं जातं, पूर्वरूप पाहिलं जातं, मग उपशय आणि संप्राप्ती या सर्वांमधून रोगाची निश्चित परीक्षा केली जाते। उत्पन्न होणारा कोणताही रोग हा शरीरातल्या एखाद्या दोषामुळेच उद्भवत असतो। प्रथम त्याचं स्वरूप अगदी अल्प असल्याकारणाने त्या रोगाचं निश्चित निदान होऊ शकत नाही, परंतु जसजसा रोग प्रगट होऊ लागतो त्याचं स्पष्ट स्वरूप दिसू लागतं तेव्हा त्याला रोगाचं रूप म्हटलं जातं। यालाच लक्षण चिन्ह किंवा आकृती अशी नावं आहेत। व्याधीला विपर्यस्त करण्यासाठी दिलेल्या औषधांचा उपयोग सुखावह होतो यालाच व्याधीचं उपशय असं म्हणतात। यालाच सात्म्य असंही नाव आहे। जसजशी रोगाची निवृत्ती होत जाते त्याला संप्राप्ती म्हणतात। भगवान धन्वंतरी पुढे म्हणतात की मी आता आपल्याला आठ प्रकारच्या ज्वरांविषयी कथन करतो। व्यासदेवांचं असं मत आहे की सर्व रोगांचे मूळ कोठा साफ न होणं हेच आहे। अहितकर वस्तूंच्या सेवनामुळे असे रोग उद्भवतात। मनुष्य शरीरात तीन प्रकारचे प्रमुख दोष असतात, ते म्हणजे वात पित्त आणि कफ हे होत। यांच्यात सुद्धा वात जास्त प्रबळ आहे, म्हणून मी सर्वप्रथम वायूमुळे उद्भवणाऱ्या रोगांची कारणं सांगतो। अति उष्ण आंबट रुक्ष असं भोजन केल्याने, धावण्याने, रात्रीच्या जागरणाने, उंच स्वरात सतत बोलण्याने किंवा अतिशय भय शोक चिंता आणि सतत भोजन केल्याने वायू उत्पन्न होतो। पित्त कशामुळे उद्भवते ते ऐका। खारट आंबट तिखट फार गरम किंवा जळजळ निर्माण करणाऱ्या पदार्थांच्या सेवनाने शरद ऋतूत पित्त डोकं वर काढतं। कफ निर्माण होण्याची कारणंही जाणून घेऊयात। त्याचा जोर होण्याचा समय याबद्दलही जाणून घेणं आवश्यक आहे। फार गोड आंबट खारट आणि स्निग्ध पदार्थांच्या सेवनाने अजीर्ण झाल्याने, दिवसा झोपल्याने, वसंत ऋतूच्या दुपारी किंवा रात्री हा विकार जोर धरतो। या तीनही दोषांमुळे जे विकार उत्पन्न होतात ते जाणून घेऊयात। वात पित्त आणि कफ या तिन्हीपासून जे विकार उद्भवतात त्याला संनिपात असं म्हणतात। संकीर्ण भोजन अजीर्ण विषकर भोजन अर्थात जे पदार्थ परस्पर विरोधी गुण बाळगतात, म्हणजे उदाहरणार्थ खीर आणि दही असे पदार्थ लागोपाठ सेवन केल्याने तीनही प्रकारचे दोष उत्पन्न होतात। यानंतर गरुड पुराणात ज्वराचं निदान सांगितलं आहे। भगवान धन्वंतरी म्हणतात सर्व प्रकारच्या ज्वरांचं ज्ञान होण्यासाठी त्यांचं निदान कसं करावं यांचं वर्णन जाणून घ्या। हा ज्वर सर्व प्रकारच्या रोगांचा स्वामी आहे, तसाच मृत्यूचा मित्र आहे। अर्थात ज्वर हा मनुष्याचा अंत करणारा आहे। ज्वर हा दक्ष प्रजापतीवर क्रोध करणाऱ्या भगवान शंकरांच्या मस्तकावरील तिसऱ्या नेत्रातून उत्पन्न झालेला आहे। या ज्वरांची पूर्णता मोहामुळे होते। ज्वर कुपथ्याने निर्माण होतो, अर्थात हा अत्यंत क्रूर आणि नानाविध योनींमध्ये वास करणारा आहे। हत्तीच्या ज्वराला पाकल असं नाव आहे, तर घोड्याच्या जातीला येणाऱ्या तापाला अलर्क असं नाव आहे। कोंबड्यांच्या ज्वराचं नाव इंद्रामद असं आहे। छातीत दुखणं, उलट्या होणं, खोकला येणं, शरीर थंड राहणं, सर्व शरीराला वेदना होणं ही सर्व लक्षणं कफाच्या दोषामुळे निर्माण होतात।
काही वेळेला कफाची सारी लक्षणं क्षीण होतात, तर काही वेळेला त्यांचा जोर खूप वाढतो. तोंडाला चव न राहणं, भूक न लागणं, तोंडात अधिक प्रमाणात लाळ निर्माण होणं, उष्णता वाढणं, लघवीला अधिक वेळा होणं, ही सारी लक्षणं पापज्वराची आहेत. डोकं दुखणं, मूर्छा येणं, मळमळणं, अंगाची जळजळ, थंडी वाजणं, जांभया अधिक येणं अशी लक्षणं पित्ताबरोबर वातही उद्भवल्याचं दर्शवतात. ताप कमी झाला असून तोंडाला अरुची, सांधे आणि डोळे दुखणं, श्वासोच्छ्वास कमी गतीने होणं, खोकला असणं, थंडी वाजणं, आळस, जडपणा वाटणं, डोळ्यांपुढे अंधारी येणं, ग्लानी असणं ही सर्व लक्षणं कफाबरोबर वातही असल्याचे दाखवतात. थंडी वाजणं, घाम येणं, अंगाची लाही होणं किंवा कधी कधी घाम येणं आणि दाह न होणं, तहान लागणं, खोकला येणं अशी लक्षणं दिसतील तर ती कफ आणि पित्त या दोन्ही दोषांमुळे झालेली आहेत असं समजावं. कधी कधी शरीराची सारखी लाही होत असते. दिवसा झोप आणि रात्री जागरण यामुळे डोळे शुष्क दिसतात. कान दुखणं, खूप थंडी वाजणं, जीभ खरखरीत होणं, सांधे दुखणं आणि ताप येणं, थुंकीमध्ये रक्त पित्त, खूप तहान लागणं, छाती दुखणं, कधी मल अधिक बाहेर येणं तर कधी अगदी अल्प प्रमाणात उत्सर्जन होणं, क्षीणता येणं, आवाज बदलणं किंवा असंबद्ध बडबडणं, घशात घरघर होणं या सर्व लक्षणांना अभिन्यास संनिपात असं म्हणतात. सर्व लक्षणांनी युक्त ज्वर संनिपात म्हटला जातो आणि तो फार परिश्रमानंतर बरा होतो. अशा प्रकारे वातकफामध्ये थंडी आणि अंगाचा दाह हे दोन्ही होतात. त्याच वेळेला गार वाऱ्यात गेल्यास पित्तामुळे कफ निर्माण होतो आणि पित्त शांत झाल्यावर मूर्छा वगैरे येते. दाह वगैरे होत असल्यास ग्लानी आणि आळस वाटतो. एवढं सविस्तर वर्णन झाल्यानंतर गरुड पुराणामध्ये चिकित्सेचे विभिन्न योग सांगितले आहेत. श्री रुद्र म्हणतात, अशा प्रकारे विष्णूचे अवतार भगवान धन्वंतरी यांनी शंकरांना रोगाचं उपशमन करणारे अनेक प्रकार सांगितले. श्री हरी शंकरांना म्हणतात, सर्व प्रकारच्या ज्वरांमध्ये सर्वप्रथम लंघन करावं, उकळलेलं पाणी प्यावं आणि रोग्याला जिथे फार हवा येत नाही अशा जागी झोपवावं. यामुळे ज्वर पुष्कळसा बरा होतो. जर वातामुळे ज्वर उद्भवला असेल तर गवती चहा आणि सुंठ यांचा काढा करून द्यावा, त्यामुळे ज्वर कमी होतो. पित्त दोषामुळे ज्वर आला असेल तर सुंठ, पित्त पापडा, नागरमोथा आणि नवीन खस, चंदन यांचा काढा, तसंच कफामुळे उद्भवणाऱ्या ज्वरासाठी आल्यासह घमासा आणि सुंठ यांचा काढा करावा. सर्व प्रकारच्या ज्वरांचं शमन करण्यासाठी पित्त पापडा आणि सुंठ यांनी युक्त असा कात उपयुक्त कार्य करतो. किराईत एरंड, गवती चहा, सुंठ यांच्यासह असलेला कात पित्तदोषाचं आणि त्यापासून आलेल्या ज्वराचं शमन करतो. असं सविस्तर वर्णन गरुड पुराणामध्ये आयुर्वेदाच्या माध्यमातून भगवानांनी सांगितलं आहे. यानंतर गरुड पुराणात नारायण भक्तीचं कथन आहे. श्री सूत म्हणाले, जी व्यक्ती मुक्ती प्रदान करणाऱ्या, ज्याला आदी आणि अंत नाही अशा प्रभूला वंदन करते, ती व्यक्ती तीनही लोकात वंदनीय होते. आनंद स्वरूप, अद्वैत, विज्ञानमय, सर्वत्र वास करणाऱ्या अशा विष्णूंना मी भक्तिपूर्वक वंदन करतो. जो सर्वांच्या हृदयात निवास करून सर्वांची शुभ आणि अशुभ कर्म तटस्थतेने पाहतो, त्या सर्वांचा साथीदार विष्णू यांना मी नमस्कार करतो. विष्णू भगवान जगातल्या सर्व क्षुद्र लोकांचा उद्धार करतात. आकाशात भरून आलेल्या काळ्या ढगांप्रमाणे कृष्णवर्ण असणारे आणि तीनही लोकांवर स्वामित्व ठेवणारे असे जे विष्णू, त्या भगवान विष्णूंना एक वेळ श्रद्धापूर्वक केलेला नमस्कार अत्यंत पापी मनुष्याला देखील उद्धारणारा ठरतो. भूमीवर दंडवत घातल्याप्रमाणे जो मनुष्य भगवानांना वंदन करतो त्याला परमगती प्राप्त होते आणि असं भाग्य हजारो यज्ञ करणाऱ्यांना सुद्धा प्राप्त होत नाही. उठता बसता कोणत्याही स्थितीत जो एकदाच
नमो नारायण असा मंत्र म्हणून नारायणाला शरण जातो त्याचं कल्याण होतं। नारायण हा शब्द एकदा जरी उच्चारला तरी मनुष्याची वाणी आज्ञाधारक होते, अर्थात नारायणाच्या भक्तीत रमून जाते असा या शब्दाचा अद्भुत चमत्कार आहे। भगवान विष्णूंची महत्ता अवर्णनीय आहे। व्यासादी सर्व मुनिगण त्यांची स्तुती करता करता थकून गेले आणि शेवटी निवृत्त झाले। स्वप्नात देखील जर सहजतेने भगवानांचं नाम उच्चारलं गेलं तर त्या व्यक्तीच्या पापांची रास नाश पावते, इतकं भगवन नामाचं महत्त्व आहे। मग जो मनपूर्वक त्याचं स्मरण कीर्तन करील त्याला तर त्याचं महत्त्व वर्णन करायला नकोच, त्याला कधीही यमलोकी जावं लागत नाही। अशा परममंगलदायी भगवान विष्णूंना वारंवार नमस्कार असो। ज्याप्रमाणे सूर्याचा उदय होताच किंवा अग्नीचा प्रकाश पडताच अंधार नष्ट होतो, त्याप्रमाणे भगवान हरींचं पुण्यस्मरण केल्याने पापांच्या राशींचा क्षणात नाश होतो। भगवान हरींचं नामस्मरण करताना ज्याला कशाची जाणीव राहत नाही त्याला कधीही मृत्यू नसतो, तो अजेय असतो। भगवन नामाचं कीर्तन संसाररूपी सर्पदंशाचा नाश करणारं औषध आहे। मनुष्य कृष्ण नामाचा जप करता करता मोक्षगती प्राप्त करतो। सत्ययुगात ध्यान केल्याने, त्रेतायुगात मंत्राचा जप केल्याने किंवा द्वापार युगात भगवानांची पूजा अर्चा केल्याने जे फल प्राप्त होतं तेच फल कलियुगात भगवान केशवाच्या मंगलमय नावाचं स्मरण अथवा कीर्तन केल्याने प्राप्त होतं। ज्याच्या तोंडी सतत हरिनामाचा जप चालू असतो तो या संसाररूपी सागराला तरुण विष्णुलोकी गमन करतो। विज्ञानयुगात सहस्त्रावधी दुष्कृत्यांनी ग्रासलेला परंतु शुद्धी किंवा मोक्षाची इच्छा धरणारा मानव भगवन नामाच्या प्रभावाने मोक्षगती प्राप्त करतो। भगवान नारायणाच्या स्तुतीत तथा गुणसंकीर्तन करण्यात जो मनुष्य अहर्निश मग्न असतो त्याला परत या संसारात यावं लागत नाही। यानंतर गरुड पुराणात विष्णू पूजेचं कथन आहे। श्री सूत म्हणतात, तीनही लोकांचा स्वामी भगवान हरी याची आराधना हीच या जगातली महत्त्वाची गोष्ट आहे। जी व्यक्ती हरीला पुरुष सूक्त मंत्राद्वारे जल आणि पुष्प अर्पण करते ती व्यक्ती हरीची प्रिय असते, परंतु जो मनुष्य भगवान विष्णूंचं पूजन करीत नाही तो मनुष्य ब्रह्मघातकीच म्हटला पाहिजे आणि असा मनुष्य पापाचा भागीदार ठरतो। ज्याच्यामुळेच सर्व भूतमात्रांची उत्पत्ती होते आणि संपूर्ण ब्रह्मांडाचा विस्तार ज्याच्यामुळे झालेला आहे अशा भगवान विष्णूंचं जो स्मरण करीत नाही तो क्षुद्र असा कीटकच मानला गेला पाहिजे। नरकलोकात यमयातना सहन करणाऱ्या मनुष्याला यमराज विचारतो की तू सर्व यातनांचा नाश करणाऱ्या केशवाची कधी आराधना केली नाहीस का? भगवान केशव तर इतके दयाळू आहेत की पूजेच्या सर्व साहित्यांचा अभाव असला तरी चालेल, केवळ जलाने त्यांची श्रद्धापूर्वक भक्तिपूजा केली तरी देखील ते प्रसन्न होतात आणि आपली पूजा करणाऱ्या भक्ताला आपलाच लोक प्राप्त करून देतात। इतक्या दयाळू अशा भगवान विष्णूंची तू आराधना केली नाहीस का? यमराज पुढे विचारतात, चारही वर्ण आणि आश्रम यांचं शास्त्रोक्त ज्ञान असणाऱ्या विद्वानांकडून विष्णूंची पूजा केली जाते, त्यांची आराधना करण्याशिवाय त्यांना प्रसन्न करण्याचं दुसरं कोणतंही तंत्र नाही। यानंतर गरुड पुराणात विष्णू महात्म्याचं कथन आहे। श्री सूत म्हणतात, सर्व शास्त्रांचं अवलोकन केल्यानंतर आणि वारंवार विचार केल्यानंतर एकच सिद्धांत निष्पन्न झाला की भगवान नारायणाचं सदैव स्मरण करायला पाहिजे। जो नारायणाची अनन्य भावाने भक्ती करतो आणि स्मरण करतो त्याला दान धर्म तीर्थ तपश्चर्या आणि यज्ञविधी करण्याचं काहीही कारण उरत नाही। 60,000 तीर्थस्थानी जाऊन केलेले नमस्कार देखील नारायणापुढे केलेल्या एका नमस्कारापेक्षा कमी महत्त्वाचे असतात, इतकं त्या नमस्काराचं महत्त्व आहे। तपश्चर्या किंवा कर्म कलाप यापेक्षा हरिनामाचं स्मरण अधिक महत्त्वपूर्ण असतं। जी व्यक्ती पापकर्मामध्ये अनुरक्त झालेली असते
त्याने हरीचं स्मरण करावं हेच प्रायश्चित्त असतं. जर एखादी व्यक्ती पापकर्मात गढलेली असताना सुद्धा क्षणभराच्या नारायण ध्यानाने स्वर्गगतीला जाऊन पोहोचते, तर मग जी व्यक्ती अहर्निश नारायणाचंच स्मरण करीत असते तिचं भाग्य वर्णन करावं तेवढं थोडंच आहे. भगवान श्री नारायणाचं ध्यान करणं हाच परमधर्म आहे आणि भगवानाचं ध्यान करणं हेच मोठं तप आहे. ध्यान करणं हीच मोठी श्रद्धा आहे. जगात ज्या गोष्टी दुर्लभ आहेत किंवा मनात आणूनसुद्धा ज्या वस्तू मनुष्य प्राप्त करू शकत नाही त्या वस्तू याचना न करता देखील नारायण देऊ करतो. यज्ञामध्ये जर चुकून एखादी गोष्ट करायची राहिली तर केवळ नारायणाच्या स्मरणाने यज्ञ पूर्ण होतो असं वर्णन श्रुती करते. पापकर्मांना शोधण्यासाठी ध्यान हेच एक उत्तम साधन आहे. समाधी लावून बसलेला योगी याच जन्मात मोक्ष मिळवतो, कारण योगरूपी अग्नीच्या द्वारे तो आपल्या पापांचा केव्हाच दाह करून टाकतो. ज्याप्रमाणे अग्नीच्या ज्वाला घर जाळून टाकतात त्याप्रमाणे विष्णूंच्या ध्यानात मग्न असणाऱ्या योग्याचं पाप हरी आधीच नष्ट करून टाकतो. ज्याप्रमाणे अग्नीच्या दाहामुळे सोनं विशुद्ध होतं त्याप्रमाणे वासुदेवाच्या संपर्काने मनुष्याचं मलयुक्त मन अर्थात वाईट मन चांगलं होऊन जातं. जे पाप सहस्त्र वेळा गंगेत धुतल्याने किंवा वारंवार पुष्करणीत स्नान केल्याने क्षीण होत नाही तेच पाप केवळ हरीचं स्मरण केल्याने नष्ट होतं. या दारुण कलियुगाचा आणि दुष्ट पाखंड्यांचा प्रभाव केशवाचं नाम घेणाऱ्या व्यक्तीवर कधीही होत नाही. तात्पर्य, भगवानाचं सतत चिंतन करणाऱ्या भक्तावर वाईट गोष्टी कधीच प्रभाव पाडू शकत नाहीत. तीच तिथी उत्तम आहे, तीच रात्र श्रेष्ठ आहे, तोच चांगला योग आहे ज्या वेळेला श्रीहरीचं स्मरण केलं जातं, आणि तीच सर्वात मोठी हानी आहे, तोच मूर्खपणा आहे जी वेळ आणि जो क्षण वासुदेवाच्या चिंतनाशिवाय व्यतीत केले जातात. याशिवाय दुसरी कोणतीही मोठी हानी नाही. ज्याच्या हृदयात गोविंद विराजमान झालेले असतात त्याला कलियुगसुद्धा सत्ययुगासारखं भासतं, परंतु जो गोविंदाचं चिंतन करीत नाही त्याला सत्ययुगसुद्धा कलियुगासारखं वाटतं. ज्याच्या मुखी सतत भगवन नाम येत राहतं त्याचं जीवन कृतार्थ झाल्यासारखंच असतं. जप जाप्य आणि होम हवन करण्यातच ज्याचं मन रममाण झालेलं असतं त्याच्या चिंतनात भगवंताने दिलेलं फलच विघ्न ठरतं, अर्थात त्याच्या चिंतनात बाधा निर्माण करते. भगवान गोविंद जेव्हा मनुष्याच्या हृदयात विराजमान झालेले असतात तेव्हा मनुष्य पाप्यांना क्षमा करतात, मूर्खांवर दया दाखवतात आणि धर्मशील पुरुषांवर प्रसन्न होतात. स्नानादी सर्व कर्म करताना, प्रायश्चित्त भोगताना, विशेष करून दुष्कार्याच्या वेळी भगवान नारायणाचं स्मरण करायलाच पाहिजे. जो मनुष्य श्यामवर्ण असलेल्या जनार्दनाचं सतत स्मरण करतो त्याचाच सर्वदा लाभ आणि विजय होत असतो. जे पक्षीगण आणि किडे नारायणाचं चिंतन करतात त्यांना क्षणार्धात ऊर्ध्वगती प्राप्त होते. तर मग ज्ञानी माणूस जो सर्वदा हरी चिंतन करतो त्याच्या कल्याणाविषयी शंकाच नको. भगवान वासुदेवाच्या चरणांवर अनन्य भावे लीन झालं म्हणजे एखाद्या डेरेदार वृक्षाच्या सावलीचाच आनंद लाभतो की जी अत्यंत शीतल असते. म्हणूनच अशा वासुदेवरूपी वृक्षाची सावली प्रत्येकाने मिळवायलाच पाहिजे. भगवान मधुसूदनाचं चिंतन सतत केल्याने दुर्वासमुनींचा शाप तसंच शचीचे जे पती इंद्र यांनासुद्धा त्यांचं राज्य नष्ट करण्याचं सामर्थ्य राहत नाही. सूर्यमंडळात स्थित असणारा, कनकाच्या आसनावर आरूढ झालेला, सुवर्णाची कुंडले धारण करणारा आणि सुवर्णाप्रमाणेच सुंदर तनू असणारा, शंख चक्र गदा आणि पद्म धारण करणाऱ्या अशा भगवान नारायणाचं ध्यान मनुष्याने सतत केलं पाहिजे. त्यांच्या ध्यानाव्यतिरिक्त या जगात दुसरी कोणतीही गोष्ट पवित्र नाही. या जगात माणसाचं मन नेहमी विषय वासनांमध्ये आसक्त होत असतं, परंतु तशीच आसक्ती जर भगवान नारायणाच्या चिंतनात लावली तर मनुष्य
जन्म मरणाच्या फेऱ्यातून केव्हाच मुक्त होऊ शकतो। श्री सूत म्हणतात, तीच ज्ञानदायी चर्चा आहे ज्यामध्ये गोविंदाचं गुणकीर्तन होतं, त्याच कथा उत्तम आहेत ज्यात नारायणाच्या लीला वर्णन केले आहेत, आणि तेच खरं कर्म आहे की जे भगवानाच्या सेवेशी संबंधित आहे। तीच जिव्हा अर्थात वाणी सार्थक आहे जी सदैव हरीचं स्तवन करीत असते, तेच हात श्रेष्ठ आहेत ज्याच्याकडून हरीची पूजा अर्चा होते, आणि जे शिर नारायणापुढे नत होतं लीन होतं तेच श्रेष्ठ असतं। मेरू अथवा मंदार पर्वतासारखे पापांचे डोंगर सुद्धा नारायणाच्या स्मरणाने नष्ट होतात। ज्याप्रमाणे सर्व राष्ट्राचा रक्षक राजा असतो, लहान मुलाचे रक्षक त्याचे माता पिता असतात, त्याप्रमाणे सर्वांचा रक्षणकर्ता श्रीहरी आहे। तात्पर्य, भगवानाला वंदन करणारे तीर्थ स्वरूप असतात। भगवानाचा भक्त मग तो शूद्र असो, विद्वान असो, पशु असो, सर्वजण समान दर्जाचेच असतात। ज्याप्रमाणे वणवा लागलेल्या वनात हरिण आदी पशुगण निवास करीत नाहीत, त्याप्रमाणे योगाभ्यास करणारी व्यक्ती पापांना कधीच थारा देत नाही। ज्या मनुष्यात जितका भगवानावर विश्वास असतो तेवढी त्याला सिद्धी प्राप्त होत असते। म्हणूनच दमघोषाचा पुत्र शिशुपाल विद्वेष करून सुद्धा श्रीकृष्णाच्या चिंतनाने मोक्षपदाला गेला। यानंतर गरुड पुराणात नृसिंहाचं स्तोत्र आलेलं आहे। श्री सूत शौनकांना म्हणतात, शिवाकडून झालेली नृसिंहाची स्तुती आता जाणून घे। सर्व मातृगणांनी भगवान शंकरांना विचारलं, हे भगवान, आपण आज्ञा दिलीत तर आम्ही देव दानव आणि मनुष्य यांनी युक्त असलेल्या या संपूर्ण विश्वाचा नाश करून टाकतो। तेव्हा शंकर म्हणाले, नाही नाही, आपण सर्वांकडून या प्रजेचं रक्षण व्हायला पाहिजे। तेव्हा तुम्ही आपल्या मनातून तो दुष्ट विचार काढून टाका। परंतु भगवान शंकरांचं न ऐकता मातृगणांनी विश्वाचा नाश करायला प्रारंभ केला। तेव्हा श्री शंकरांनी नृसिंहरूप देवाचं ध्यान केलं। त्या नृसिंहाच्या रूपाचं वर्णन असं केलं जातं की जो आदी आणि अंतापासून रहित आहे, जो सर्व प्राणीमात्रांचं उत्पत्ती स्थान आहे, विजेप्रमाणे ज्याची जिव्हा तेजोमय आहे, अशा अद्भुत आणि दिव्य विभूतीचं भगवत ध्यान श्री शंकरांनी केलं तेव्हा इतर देवांना दुर्लभ असणारं त्यांचं दर्शन नृसिंहाने दिलं। श्री शंकरांनी त्यांना नमन केलं आणि म्हटलं, हे जगाचे स्वामी, आपण हिरण्यकश्यपूचा नाश करणारे, रुद्रशक्ती असलेले, मेघाप्रमाणे गर्जना करणारे आणि कोटी सूर्यांच्या तेजाप्रमाणे प्रकाशमान आणि दिव्य आहात। अंधक दैत्यांचा विनाश करण्यासाठी ज्या मातृगणांचं मी सृजन केलं तेच आता माझी अवज्ञा करून प्रजेचं छळण करीत आहेत। एकदा त्यांचं सृजन केल्यावर त्यांचाच नाश करणं मला पटत नाही। तेव्हा नृसिंहरूप श्रीहरीने असुरगण, रौद्रगण आणि मातृगण या सर्वांचा नाश करून जगाचं कल्याण केलं आणि आपण लुप्त झालात। या नृसिंह स्तोत्राचं जो मनुष्य इंद्रियांवर ताबा ठेवून नित्य पठण करतो त्याचे सर्व मनोरथ पूर्ण होतात, सिद्धीस जातात। सूर्याप्रमाणे नेत्र असणाऱ्या, जळत्या अग्निप्रमाणे मुख असणाऱ्या अशा नृसिंह भगवानांना मी नमस्कार करतो, त्यांचा जप केल्याने सर्व दुःख नष्ट होता। यानंतर गरुड पुराणात कुलामृताचं स्तोत्र याविषयी सूतांनी माहिती सांगितली आहे। श्री सूत म्हणतात, नारदांनी जेव्हा शिवांना विचारलं तेव्हा शिवांकडून जे सांगितलं गेलं ते कुलामृत स्तोत्र, त्याचं वर्णन ऐका। श्री नारद म्हणाले, जो मनुष्य शुभ आणि अशुभ दोन्ही कामं करतो आणि सर्वदा वेगवेगळ्या विषय वासनांमध्ये रमतो ती व्यक्ती नेहमी पीडित असते। म्हणून अशा व्यक्तीला जर भवसागरातून मुक्त व्हायचं असेल तर त्यासंबंधी ऐकून घ्या। ज्या परमेश्वराने मायावी शक्तीने हे जग आणि जडजीव बनवले त्यांच्यापैकी एखाद्यावर जरी भगवानांची कृपादृष्टी गेली तर तो जन्म मरणाच्या फेऱ्यातून मुक्त होतो।
मनुष्य ह्या विशाल जगातील विषय वासनांमध्येच दंग होऊन जातो, तेव्हा मुक्तीसाठी हे नारदा मनुष्याने अविनाशी अशा भगवान विष्णूंचं चिंतन करणं आवश्यक आहे. असा भगवान नारायण विश्वस्वरूप, सर्वज्ञ, सर्वव्यापक, निरामय, परमशुभ असे आहेत, ज्यांचं स्मरण केल्याने मनुष्याला मोक्ष मिळतो. सांसारिक बंधनातून मुक्तीची इच्छा करणारा मनुष्य अशा प्रकारे नारायणाच्या स्मरणाने मुक्त होतो. श्री सूत म्हणतात, याप्रमाणे प्रथम नारदाने विचारलेल्या प्रश्नांची वृषध्वजाने जी व्याख्या केली आहे ती मी तुला सांगितली. म्हणून निर्व्याज निरपेक्ष बुद्धीने ब्रह्माचं निरंतर ध्यान केल्याने तू शाश्वत पद प्राप्त करू शकशील. सहस्त्र अश्वमेध यज्ञांपेक्षा एक वेळ केलेलं विष्णूचं ध्यान अधिक फलदायी असतं, इतकं विष्णू नामाच्या चिंतनाचं महत्त्व आहे. याप्रमाणे देवर्षी नारदांनी शिवांकडून विष्णू नामाचं महात्म्य श्रवण केलं आणि नंतर स्वतः नारदांनी त्यांची आराधना केली आणि परमपद प्राप्त केलं. याप्रमाणे जो कोणी विष्णू नामाचं नित्य पठण करतो त्याची कोटी कोटी जन्मातील पापं धुवून निघतात. भगवान श्री विष्णूंचं नाम परमदिव्य आहे, ते घेणारा अमृतत्व प्राप्त करतो. यानंतर गरुड पुराणात मृच्छवष्टकाच्या स्तोत्राची माहिती आहे. श्री सूत म्हणतात, मी आता मार्कंडेयाकडून सांगितल्या गेलेल्या स्तोत्राचं निवेदन करतो. मार्कंडेय म्हणतात, शंख चक्र धारण करणाऱ्या परम अव्यक्त अशा दामोदरांच्या चरणी मी शरण गेलो आहे, तेव्हा मृत्यू माझं काहीही वाकडं करू शकत नाही. मी वराह, नृसिंह, वामन, माधव, जनार्दन आदी रूप धारण करणाऱ्या भगवान विष्णूंच्या चरणांशी लीन झालो आहे. संपूर्ण विश्वाचा स्वामी, परमपुण्य स्वरूप, तिन्ही लोकांचा स्वामी अशा महान विष्णूंच्या पदाशी मी नतमस्तक झालो आहे, मग मृत्यू माझी काय हानी करू शकेल. अशा प्रकारे एका महान आत्मधारी भगवान विष्णूंची स्तुती ऐकल्यानंतर मृत्यू तेथून निघून गेला, कारण तो विष्णूंच्या दूताकडून आधीच त्रासला गेला होता. अशा प्रकारे धीरवीर मार्कंडेय मुनींनी साक्षात मृत्यूवर विजय प्राप्त केला. पुंडरीकाच्या नेत्रांप्रमाणे नेत्र असलेले भगवान नृसिंह प्रसन्न झाल्यावर मग कोणतीही वस्तू दुर्लभ राहत नाही. हे स्तोत्र अत्यंत शुभ आहे आणि मृत्यूचा पराभव करणारा आहे. मार्कंडेय मुनींच्या हितासाठी स्वतः विष्णूंनी हे स्तोत्र आपल्या मुखाद्वारे सांगितलेलं होतं. मृत्यूच्या या अष्टकाला जो कोणी नेहमी नियमाने आणि तीनही वेळेला भक्तिभावाने वाचेल त्या मनुष्याला मृत्यू कधीही स्पर्श करू शकत नाही. आपल्या हृदयरूपी कमळात जो सर्वदा परमपुरुष आणि शाश्वत अशा विष्णूला विराजमान करतो आणि शाश्वत अशा विष्णूला विराजमान करतो त्यांचं चिंतन करतो, तो मनुष्य मार्कंडेयांप्रमाणेच मृत्यूवर जय मिळवतो. यानंतर गरुड पुराणात अच्युताच्या स्तोत्राची माहिती आहे. श्री सूत शौनकांना म्हणतात, मी आता भगवान अच्युत स्तोत्राचं वर्णन करतो, जे सर्व मनोकामना पूर्ण करणारं आहे. एकदा महर्षी नारदांनी ब्रह्मदेवाला अच्युत स्तोत्राविषयी विचारलं. त्यावेळी ब्रह्मदेवाने जे कथन केलं ते मी तुला सांगतो. श्री नारद म्हणाले, अक्षय, अव्यय आणि वरदान देणाऱ्या विष्णूंचं विधीपूर्वक स्तवन कसं करावं यासंबंधी वर्णन करणारे आपणच योग्य आहात, म्हणून त्याबद्दल आपण सांगावं. जे पुरुष नेहमी अच्युताचं स्मरण करतात ते खरोखरच परमधन्य आहेत, त्यांचा जन्म सार्थकी लागला आहे. ब्रह्मदेव म्हणतात, हे मुने, मी तुला भगवान वासुदेवाच्या स्तोत्राविषयी सांगतो, जे मुक्ती प्रदान करणारा आहे. पूजा अर्चा करताना या स्तोत्राचं स्तवन केल्यावर भगवान वासुदेव प्रसन्न होतात. ते स्तोत्र असं आहे, भगवान वासुदेवांना नमस्कार असो, जो सर्व पापांचा नाश करतो, जो वराह स्वरूप आणि आनंद स्वरूप आहे, जो ज्ञान प्रदान करतो, अशा सर्वोत्तम पुरुषास माझा नमस्कार असो. हे देवकी पुत्र, आपलं निवासस्थान गोकुळ आहे. आपण एका गोपाचा वेष धारण करून
या भूतलावर अवतार घेतलात, आपण सर्व गोपजनांचे प्रिय आहात, गायीचं कुळ श्रेष्ठ करणारे आहात, रावणासारख्या महान राक्षसाचा वध करणारे आपण आहात, आपण जन्म घेऊन वैष्णव कुळाची कीर्ती वाढवली आहे, तेव्हा या जगाचे स्वामी अशा आपल्याला माझा वारंवार नमस्कार असो। हे लक्ष्मीपते, आपण ज्ञानमय आनंदरूप तसेच अनंत आहात, आपलं रूप सर्वांना मोहवणारा आहे, आपण सदा सर्वदा विजयी असा, आपण सर्व अज्ञानाचा नाश करणारे गुरु आणि दीक्षा देणाऱ्या मंत्राचे निर्माते आहात, आपण सर्व धरित्रीचे आधार आहात आणि आपणच कूर्म ब्रह्मर्षी विष्णुरूप नृसिंह तसंच वराहरूपी आहात। हे विष्णो, आपण दिक्पाल आहात, राक्षसांचे अधिपती आहात, द्वादश आदित्य, 8 वसुगण, 11 रुद्र, 2 अश्विनी कुमार आणि मरुद्गण ही सर्व आपलीच रूपे आहेत। तात्पर्य, जे काही ब्रह्मांडात आहे ते सर्व आपलंच रूप आहे, सर्वत्र आपला निवास आहे, आपण अव्यक्त असून सर्व इंद्रिय आपलीच रूप आहेत। त्या अच्युता, आपल्या या रूपाला ब्रह्म म्हटलं जातं की जे देवांनाही अप्राप्य आहे, तर मग सामान्य मनुष्य आपणास कसा प्राप्त करणार? हे ब्रह्मा, आपल्या ब्रह्मस्वरूपाला कोण जाणू शकेल? अर्थात कोणीच नाही, कारण ते ज्ञान इंद्रियांच्या देखील पलीकडील वस्तू आहे आणि कठीण आहे। आपण अव्यक्त नाशरहित तसंच प्रलय आणि उत्पत्ती यांच्यापासून रहित आहात, आपण निर्गुण आणि शुद्ध स्वरूप आहात। हे पुरुष श्रेष्ठ, आपल्या ब्रह्मस्वरूपाचं ज्ञान न झाल्याने देवगण सुद्धा आपलं भजन कीर्तन करीत असतात, आपल्या सूक्ष्म स्वरूपाला ते कसे प्राप्त करू शकतील? हे विभो, गंधाक्षता, फूल, धूप आणि दीप यांनी मी सर्व देवतांच्या प्रतिमेचं पूजन करतो, त्या सर्व प्रतिमा म्हणजे आपलीच विभूती आहे। माझ्या पूजेमध्ये जर काही उणीव राहिली असेल तर आपणच क्षमा करण्यास योग्य आहात, कारण हे प्रभो, ज्या प्रकारे आपली पूजा करावयास पाहिजे त्या प्रकारे पूजा करण्यास मी असमर्थ आहे। हे पुरुषोत्तमा, दिवसभरात अनेक बरी वाईट कार्य करून देखील माझी आपल्यावर अचल भक्ती आहे। हे जगन्नाथा, आपल्या पदाशिवाय अन्य देवधर्मात किंवा कशातच मला रस नाही। आपली भक्ती सर्व प्रकारच्या कामना पूर्ण करणारी आहे। एकदा का आपल्याला शरण आल्यानंतर मग अन्य देवधर्म करण्याची आवश्यकताच उरत नाही। परंतु हे अच्युता, आपली विधीपूर्वक अर्चना करण्यास कोणताच माणूस समर्थ नाही। मी देखील आपलं स्तवन अर्चन केलं आहे, परंतु त्यात असंख्य उणीवा राहिल्या आहेत। हे भगवान, आपल्याला वारंवार नमस्कार असो। भगवान विष्णूंचं हे स्तोत्र मी आपणास कथन केलं आहे। हे मनु, जर तुला परमपद मिळवण्याची इच्छा असेल तर भक्तिभावाने विष्णूचं स्तवन कर। केवळ याचमुळे तुला सर्वोत्तम पदाची प्राप्ती होईल आणि तुझं कल्याण होईल। जो मनुष्य भगवान विष्णूंचं स्तवन करतो तो लवकरच या जगाच्या विशाल बंधनांना तोडून मोक्षाचा लाभ प्राप्त करतो। जी व्यक्ती प्रातःकाळी उठून भक्तिभावाने नियमितपणे विष्णूंचं स्मरण करते तीच सर्व इच्छित फल प्राप्त करते। पुत्रप्राप्तीच्या इच्छेने या मंत्राचा जप करणाऱ्याला पुत्रप्राप्ती होते, तर सांसारिक बंधनातून सुटका होण्याची ज्याची इच्छा असेल त्याला मोक्ष प्राप्त होतो। रोगी रोगापासून मुक्त होतो, विद्यार्जनाची इच्छा असणारा ज्ञानी बनतो, यशकीर्तीची इच्छा करणाऱ्याला यशकीर्ती प्राप्त होते। तात्पर्य, मनुष्य जे काही फल प्राप्त करण्याची श्री विष्णूंना विनंती करतो ते सर्व काही सुख देणाऱ्या हरीकडून त्याला प्राप्त होतं, यात कोणतीच शंका नाही। हरिओम।

श्रोते हो आत्ताच आपण ऐकलत श्री गरुड पुराण सारांश वाचन. अभिवाचक होते आशीष केसकर. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्ती सुधा.

गरुड पुराणाची संपूर्ण मालिका ज्यांच्या स्मरणार्थ प्रायोजित केली त्यांची नावं अशी: स्वर्गीय संगीत भूषण पंडित राम मराठे, स्वर्गीय श्री श्रीनिवास अमृतराव केसकर, स्वर्गीय सौ वसुमती श्रीनिवास केसकर, स्वर्गीय सौ चंद्रप्रभा विश्वनाथ सातपुते आणि स्वर्गीय श्री विश्वनाथ सातपुते यांच्या स्मरणार्थ ही संपूर्ण मालिका प्रायोजित केली गेली।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा। भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या।
1: देवी सप्तशती पाठ अर्थात देवी महात्म्य हे सत्यार्थाने वाईट विचारांवर आणि दुष्कर्मांवर सद्विचार, सद्बुद्धी आणि सत्कर्म यांचा विजय होण्याचं प्रतीक मानलं जातं। कोणत्याही देवीची उपासना ही अंगभूत गुणांची शक्तीचीच उपासना, म्हणूनच आध्यात्मिक दृष्टीने आत्मोन्नतीचं सर्वोत्तम साधन म्हणून देवी महात्म्याकडे पाहिलं जातं। संपूर्ण नवरात्रीत भक्तीसुधाच्या सर्व श्रोत्यांसाठी एक अद्भुत पर्वणी आम्ही प्रस्तुत करत आहोत। श्री देवी महात्म्य ही प्राकृत सप्तशतीची ओवीरूप पोथी नवरात्रीत रोज सकाळी 9 वाजता भक्तीसुधावरून प्रसारित करणार आहोत। देवी महात्म्याच्या पारायण पद्धतीने या पोथीतील 16 अध्याय प्रसारित होणार आहेत। श्री देवी सप्तशतीच्या प्राकृत पोथीबरोबरच यात श्री चंडी कवच, अर्गला स्तोत्र, कीलक स्तोत्र, कुंजिका स्तोत्र, देवी क्षमापन स्तोत्र याबरोबरच देवी उपासनेतील महत्वाचे देवी अथर्वशीर्ष, श्री सूक्त आणि मंत्र जप साधना आपण ऐकू शकाल। या देवी उपासनेचा अवश्य लाभ घ्या आणि आपली आत्मोन्नती साधा। श्री देवी महात्म्य भक्तीसुधावरून ऐका नवरात्रीत 11 ऑक्टोबर ते 20 ऑक्टोबर सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता। श्री देवी महात्म्य प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30। फोन नंबर पुन्हा एकदा 7020353130।
0: श्रोते हो, ऐकूया बाभ बोरकर यांची गीतरचना, संगीत आणि स्वर पंडित जितेंद्र अभिषेकी यांचा।

श्रोते हो, ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींची अभंग रचना. संगीत आहे श्रीधर फडके यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

मनाला योग्य दिशा देणारे, जीवनाला समर्थ विचारांची नवी प्रेरणा देणारे समर्थ श्री रामदास स्वामी यांचे मनाचे श्लोक। या प्रत्येक मनाच्या श्लोकाचा अर्थ, त्याचं तत्वज्ञान आणि आजच्या जीवनातली त्याची उपयुक्तता जाणून घ्या। भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन या मालिकेतून।

निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन ही मालिका भक्तीसुधा रेडिओवरून ऐका रोज सकाळी 10 वाजता. याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता.

गोष्टी सुद्धा इंटरनेट रेडिओवरून ऐका. सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज 6:00 वाजता. याचं पुनःप्रसारण 3:00 वाजता.

संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार। भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात। भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम. श्री समर्थांचा मनोबोध आपण पाहतो आहोत. हा 85वा श्लोक आहे. भजाराम विश्राम योगेश्वरांचा, जपूने मिला नेम गौरी हराचा. स्वये निववी तापसी चंद्रमौळी, तुम्हा सोडवी राम हा अंतकाळी. आता ह्यात सुद्धा बघितलं तर वरच्या श्लोकात जी कल्पना आहे तीच ह्याच्यामध्ये पुन्हा आलेली आहे. पण ह्याच्यामध्ये जपयज्ञाचं एक महत्त्व सांगितलेलं आहे की आपण जे करत असतो त्याच्यामध्ये जपाला किती महत्त्व आहे ते इथं सांगितलं आहे. भजा राम विश्राम योगेश्वरांचा. हा राम कसा आहे? विश्रांतीचं ठिकाण आहे. जे कोणी मुनी आहेत, योगी आहेत, साधना करतायत, एवढंच नव्हे तर योगेश्वर म्हणजे महादेव जो आहे त्यालासुद्धा विश्राम जो मिळतो ह्या रामनामाच्या ठिकाणीच त्याला विश्रांत आहे. त्यामुळे हा राम, रामाचं नाम हे सर्वांचं विश्रांतीचं ठिकाण आहे. विश्रांती हवीना काय करायचं? नामस्मरणात राहा. सगळ्याचा विसर पडण्यासाठी हे उपयोगी आहे. ज्याचं स्मरण आपल्याला त्रास देणार आहे, व्यग्रता आणणार आहे, आपल्या देह मनबुद्धीच्या कल्पना त्याचे व्याप, जगात चाललेले आजूबाजूला व्याप, विसरायचं आहेत ना तुम्हाला, विश्राम पाहिजे ना, नामस्मरणात राहा शांतपणे. अगदी लोकांतात बसलेले असताना सुद्धा आपण एकांत मिळवू शकतो जर रामनामात रंगता आलं तर. म्हणते म्हणताय तिथे भजा राम विश्राम योगेश्वरांचा, आणि त्याच्यासाठीच जपू नेमिला नेम गौरी हराचा. गौरी पार्वती, हर शंकर. शंकर आणि पार्वती ह्या दोघांनी काय केले? हा विश्राम मिळण्यासाठी जपाचा नेम केलेला आहे, जपयज्ञ करायचं ठरवलेलं आहे. एखादा नेम केला की तो नीट पार पाडायचा असतो. तसं यांनी त्याचा जप करण्याचं ठरवलं आहे आणि त्याप्रमाणे त्या जपामध्ये ते मग्न आहेत. म्हणून जपू नेमिला नेम गौरी हराचा. स्वये निववी तापसी चंद्रमौळी, मागच्या श्लोकात सांगितलेला आहे तोच हा विचारायचा आहे. चंद्रमौळी शंकर तापसी आहे, तपस्वी आहेत. स्वये निववी, मागच्या ह्याच्यात म्हटलं आहे निवाला स्वये, आणि इथं म्हटलं आहे स्वये निववी, एकच अर्थ आहे. आपल्याला शांत करायचं आहे. दहा दहा जो आहे तो शमवायचा आहे. तर गौरी हर शंकरांनी काय केलं? रामनामात राहिला. सर्व रामायण वाटून टाकलं आणि दोनच अक्षरं कंठात धारण केली, राम. आणि त्यामुळे तो निवालेला आहे. तर हाच वरचा विचार या श्लोकात आलेला आहे. आणि म्हणून पुन्हा ते म्हणत आहे तुम्हा सोडवी. वर म्हटलंय जीवा सोडवी, एकच अर्थ आहे. आपण जोवर जीवभावावर आहोत, देहभावावर आहोत, तेवर आपल्याला सोडवायचं आहे. आत्मभावावर असल्यानंतर सोडवण्याचा प्रश्न येत नाही, तो सुटलेलाच आहे, मुक्तच आहे. जसे संत असतात स्वतः मुक्त होतात आणि इतरांना ते मुक्तीचा मोक्षाचा मार्ग सांगतात. पण जोपर्यंत हा खालीच आहे, देहभाव जीवभाव, तोपर्यंत म्हटलं ते म्हणतात तुम्हाला सोडवी. तुम्हाला जर सोडवायचं असेल तर हा अंतकाळी हा राम आहे, हा तुम्हाला सोडवेल. तो तुम्हाला मुक्तीचा मार्ग दाखवेल. तुमच्या पाठीमागं आपली शक्ती उभं करेल, तुम्हाला धैर्य देईल. नेमकं काय करावं, काय करू नये हेही तुम्हाला तो दाखवेल. फक्त तुम्ही त्याप्रमाणे चालायचं आहे। आता प्रश्न इथं असा येतो, प्रत्यक्ष राम आपल्याला कसं काय मार्गदर्शन करणार? त्या ठिकाणी म्हटलंय, संत ही माझी रूपडी असं म्हटलेलं आहे। जे पूर्णत्व पावलेले संत असतात त्यांच्या रूपाने भगवंतच अज्ञानी जीवांना, बद्ध मुमुक्षू जीवांना मार्गदर्शन करत असतो। प्रत्यक्ष भगवंत बोलायला येत नाही आपल्याशी, त्याच्याशी आपण संपर्क साधू शकत नाही, त्याला काही विचारू शकत नाही, परंतु संत सत्पुरुषांना आपण विचारू शकतो। त्यामुळे आपल्याला हा मार्ग समजून घ्यायचा असेल तर अशा संत सत्पुरुषांना, सद्गुरूंना शरण जावं आणि त्यांना मार्ग विचारावा आणि त्यांच्या मार्गदर्शनानुसार आपण जावं। असं म्हटलेलं आहे की भगवंताच्या कृपेनं भगवंताची उपासना केली असता, त्याचं स्मरण केलं असता, त्याच्या कृपेनं संत सद्गुरूंची भेट होते जीवाला, आणि संत सद्गुरूंच्या कृपेनं, त्यांनी सांगितलेल्या साधनेनं जीव हा रामरूप भगवद्रूप होतो, भगवंताशी मिळून जातो। एकदम जीवाला भगवंताशी मिळून जाता येत नाही, मध्यस्थ जो आहे सद्गुरू तो आपल्याला लागतो। ह्याच्यामध्ये सद्गुरूंच्याबद्दल फारसं लिहिलेलं नाही आहे, पण तरी पुढे आलेलं आहे एका ठिकाणी, त्यांच्या संगतीत राहावं, सत्संगती, ह्याचाच अर्थ सद्गुरूंची संगती, संतांची संगती। तर ती मिळाली असता परमार्थामध्ये, कारण परमार्थात सद्गुरूशिवाय पुढे मार्ग नाही। सद्गुरू आपल्याला नेमका मार्ग दाखवतात आणि आपल्याला तिथं नेण्याचं सामर्थ्य त्यांच्यामध्ये असतं। तो जर सच्छिष्य असेल, नेमक्या मार्गाने चाललेला असेल, तर त्याला पूर्णत्व प्राप्त करून देऊ शकतात। जे इतरांना काही करता येत नाही ते सद्गुरू करतात। म्हणून समर्थांच्या दासबोधामध्ये सद्गुरूंचं वर्णन सांगताना, त्यांचं स्तवन करताना सद्गुरू काय करतात हे त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे। ते समास आपण वाचले तर लक्षात येईल की संत सद्गुरूंचं महत्त्व काय आहे। म्हणून इथं त्यांनी म्हटलं आहे, तुम्हा सोडवी राम हा अंतकाळी, म्हणून त्याला भजा राम विश्राम योगेश्वरांचा, जपू नेमिला नेम गौरी हराचा, स्वये निववी तापसी चंद्रमौळी, तुम्हा सोडवी राम हा अंतकाळी। जय जय रघुवीर समर्थ।

श्रोते हो, आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार होत्या परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्ती सुधा.

श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.

देवी सप्तशती पाठ अर्थात देवी महात्म्य हे सत्यार्थाने वाईट विचारांवर आणि दुष्कर्मांवर सद्विचार, सद्बुद्धी आणि सत्कर्म यांचा विजय होण्याचं प्रतीक मानलं जातं. कोणत्याही देवीची उपासना ही अंगभूत गुणांची शक्तीचीच उपासना, म्हणूनच आध्यात्मिक दृष्टीने आत्मोन्नतीचं सर्वोत्तम साधन म्हणून देवी महात्म्याकडे पाहिलं जातं. संपूर्ण नवरात्रीत भक्तिसुधाच्या सर्व श्रोत्यांसाठी एक अद्भुत पर्वणी आम्ही प्रस्तुत करत आहोत. श्री देवी महात्म्य ही प्राकृत सप्तशतीची ओवीरूप पोथी नवरात्रीत रोज सकाळी 9 वाजता भक्तिसुधावरून प्रसारित करणार आहोत. देवी महात्म्याच्या पारायण पद्धतीने या पोथीतील 16 अध्याय प्रसारित होणार आहेत. श्री देवी सप्तशतीच्या प्राकृत पोथीबरोबरच यात श्रीचंडी कवच, अर्गला स्तोत्र, कीलक स्तोत्र, कुंजिका स्तोत्र, देवी क्षमापन स्तोत्र याबरोबरच देवी उपासनेतील महत्वाचे देवी अथर्वशीर्ष, श्री सूक्त आणि मंत्र जप साधना आपण ऐकू शकाल. या देवी उपासनेचा अवश्य लाभ घ्या आणि आपली आत्मोन्नती साधा. श्री देवी महात्म्य भक्तिसुधावरून ऐका नवरात्रीत 11 ऑक्टोबर ते 20 ऑक्टोबर सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता. श्री देवी महात्म्य प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तिसुधा 70 20 35 31 30. फोन नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.
1: आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना, संगीत आशिष केसकर आणि स्वर आरती अंकलीकर.

आता ऐकूया दादा जोशी यांची गीतरचना, संगीत श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे चित्रा आपटे आणि सुहास शामगावकर यांचा.

ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींची अभंगरचना. संगीत आहे रवींद्र खासनीस यांचं आणि स्वर आहे पद्मजा फेणाणी जोगळेकर यांचा.

पितृपंधरवड्यामध्ये भक्तीसुधावरून रोज गरुड पुराण प्रसारित होत आहे. मृत्यूपश्चात मृत पावलेल्या व्यक्तीला सद्गती प्राप्त होण्यासाठी श्री गरुड पुराण श्रवण करावं असं म्हणतात. भाद्रपद कृष्ण प्रतिपदा ते भाद्रपद अमावस्या अर्थात सर्वपित्री अमावस्येपर्यंत म्हणजेच 27 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबर या दरम्यान गरुड पुराण प्रसारित होत आहे. गरुड पुराण ऐका रोज सकाळी 9 वाजता, याचं पुन्हा प्रसारण रात्री 9 वाजता. या मालिकेला आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजन देण्यासाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30, नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: भक्तिसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो मनारे।
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता।

0: श्रोते हो, आता ऐकूयात हिंदी नव्या आणि जुन्या भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुमन, प्रस्तुती भक्ती सुधा।
1: श्रोते हो, आता ऐकूया स्वामी ब्रह्मानंद यांची भक्ती रचना। संगीत आहे सुशीला आचार्य यांचं आणि स्वर आहे प्रमोदिनी राव यांचा।

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन. प्रस्तुती भक्तिसुधा. नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तिसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता. मनाला योग्य दिशा देणारे, जीवनाला समर्थ विचारांची नवी प्रेरणा देणारे समर्थ श्री रामदास स्वामी यांचे मनाचे श्लोक. या प्रत्येक मनाच्या श्लोकाचा अर्थ, त्याचं तत्वज्ञान आणि आजच्या जीवनातली त्याची उपयुक्तता जाणून घ्या भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून मनाचे श्लोक एक मनन आणि चिंतन या मालिकेतून. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. मनाचे श्लोक एक मनन आणि चिंतन ही मालिका भक्तिसुधा रेडिओवरून ऐका रोज सकाळी 10 वाजता. याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता.

आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम। आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020 3531 30।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता ऐकूया जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. प्रस्तुती भक्तीसुधा.
2: श्रोते हो, आता ऐकूया मधुकर जोशी यांचं गीत, संगीत राम कदम यांचं, स्वर मन्नाडे आणि सहकारी यांचा.

ऐकूया भारा तांबे यांची गीतरचना, संगीत दशरथ पुजारी यांचं आणि स्वर माणिक वर्मा यांचा।

श्रोते हो, ऐकूया पी सावळाराम यांची गीतरचना. संगीत आहे वसंत प्रभू यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

0: भक्ती सुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो,
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 याचं पुनःप्रसारण 6:30। या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्ती सुधा। फोन नंबर आहे 70-20-35-31-30। नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30।
2: श्रोते हो, भक्ती सुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप। ऐकूया राणा पवार यांची गीतरचना, संगीत आहे बाळ माटे यांचं आणि स्वर आहे ज्योत्सना भोळे यांचा।

श्रोते हो, ऐकूया शांताराम नांदगावकर यांची गीतरचना. संगीत आहे अनिल अरुण यांचं आणि स्वर आहे शरद जांभेकर यांचा.

आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम। आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुर आरोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020 3531 30।

भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. आता ऐकूया शांताराम आठवले यांची गीतरचना. संगीत आहे सुधीर फडके यांचं आणि स्वर आहे लता मंगेशकर यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर पंडित भीमसेन जोशी यांचा.

भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353531 30.

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703. श्रोते हो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. श्रोते हो, ऐकूया शिवदास महाराजांची अभंगरचना. संगीत आणि स्वर स्नेहल भाटकर.

श्रोते हो संत तुकाराम महाराजांची भक्तिरचना ऐकूया. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

श्रोते हो ऐकूया संत नामदेव महाराजांची अभंग रचना. संगीत आहे बाळ माटे यांचं आणि स्वर आहे माणिक वर्मा यांचा.

श्रोते हो, ऐकूया ग दि माडगुळकर यांची गीतरचना. संगीत आहे यशवंत देव यांचं आणि स्वर आहे सुधीर फडके यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप, प्रस्तुती भक्तिसुधा.
1: नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगतकल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तिसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता प्रसारित होत आहे. आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तिसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा.

0: भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30.
1: श्रोते हो, भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून रोज सकाळी 10:45 ऐका हिंदी भक्ती गीतांचा कार्यक्रम भक्ती सुमन. भक्ती सुमन या कार्यक्रमातून नव्या आणि जुन्या हिंदी भक्ती गीतांचा आनंद घ्या रोज सकाळी 10:45. याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:15.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: सादर करत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना, प्रस्तुती भक्तीसुधा. स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया संगीतभूषण पंडित राम मराठे यांनी गायलेला राग सामंत सारंग.

स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलात संगीतभूषण पंडित राम मराठे यांनी गायलेला राग सामंत सारंग. ऐकूया वसंत गात यांची गीतरचना. संगीत आहे माणिकराव ठाकूरदास यांचं आणि स्वर आहे पंडित राम मराठे यांचा.

आता ऐकूया विद्याधर गोखले यांची गीतरचना. संगीत आहे वसंत देसाई यांचं आणि स्वर आहे पंडित राम मराठे यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना. प्रस्तुती भक्ती सुधा.
1: श्रोते हो, पंडित जसराज यांच्या स्वरातील नारायणी स्तुती आता ऐकूयात.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. प्रस्तुती भक्तीसुधा.
2: श्रोते हो, ऐकूयात स्वामी श्रीकांतानंद यांची पदरचना. संगीत आहे मिलिंद गुणे यांचं आणि स्वर आहे ऋषिकेश रानाडे आणि सहकारी यांचा.

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर संजीव अभ्यंकर यांचा.

आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना. संगीत आहे पांडुरंग दीक्षित यांचं आणि स्वर आहे अजित कडकडे यांचा.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तीसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री 10 वाजता.

माहिती सुद्धा इंटरनेट रेडिओवरून ऐका. सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज 6:00 वाजता. याचं पुनःप्रसारण 3:00 वाजता.

श्रोतेहो, भक्ती सुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग। श्रोतेहो, आता ऐकूया सुशीला माधवराव देशपांडे यांची गीतरचना। संगीत आहे ओंकार केळकर, दत्तप्रसाद रानडे आणि गुरुदत्त यांचं। स्वर आहे दत्तप्रसाद रानडे यांचा।

श्रोतेहो, संत सावता महाराजांची अभंग रचना ऐकूया. संगीत आहे प्रभाकर पंडित यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगत कल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तिसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता प्रसारित होत आहे. आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तिसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा.

भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30. श्रोतेहो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. आता ऐकूया संत एकनाथ महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर श्रीपाद भावे.

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703. श्रोते हो, ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींची अभंगरचना. संगीत आहे रवींद्र खासनीस यांचं आणि स्वर आहे रवींद्र साठे यांचा.

0: ही सुद्धा।
1: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत, आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार। भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात। भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता।

भक्ती सुधा वरून सकाळी 6:55 प्रसारित करत आहोत कार्यक्रम दिनविशेष। दैनंदिन पंचांग, त्या दिवसाचं धार्मिक किंवा आध्यात्मिक महत्व तसंच सुविचार यांनी युक्त दिनविशेष। भक्ती सुधा वरून रोज सकाळी 7:45 ऐका दिनविशेष, याचं पुनःप्रसारण दुपारी 3:55।

0: भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री 10 वाजता. नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तिसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता. या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तिसुधा. फोन नंबर आहे 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्तिसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.
1: श्रोतेहो भक्तिसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, आता ऐकूया नामसाधना। आज ऐकूया मंगळवारचा नाममंत्र।

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

0: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तीसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता.
1: श्रोते हो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा.

0: भक्ति सुमन, प्रस्तुति भक्ति सुधा।
1: दैनंदिन आध्यात्मिक आराधना तसेच विविध पोथी पारायणे यांचा नित्य लाभ घेण्यासाठी भक्तिसुधा यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा। भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या। भक्तिसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये। भक्तिसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703। नंबर पुन्हा एकदा 9372404703।

नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगत कल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तिसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता प्रसारित होत आहे. आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तिसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा.

गोष्टी सुद्धा इंटरनेट रेडिओवरून ऐका. सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज 6:00 वाजता. याचं पुनःप्रसारण 3:00 वाजता.

अभंग भक्तिगीत सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता.

मंगल ध्वनि श्रोते हो सादर करत आहोत श्लोक स्तोत्र भूपाळ्या अभंग भक्ती गीतांचा कार्यक्रम मंगल ध्वनि प्रस्तुती भक्ती सुधा

आता ऐकूया मंगळवारची नित्य प्रार्थना, श्लोक आणि मंत्र. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोते हो, आता आपण ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना. संगीत आहे अण्णा जोशी यांचं आणि स्वर आहे उषा मंगेशकर यांचा.

आता ऐकूया शांताराम गोसावी यांची गीतरचना. किसन यांचं संगीत असलेली ही रचना गायली आहे प्रशांत काळुंद्रेकर यांनी.

श्रोते हो, विश्वनाथ मोरे यांनी संगीत दिलेली विद्याधर गोखले यांची गीतरचना ऐकूया. गायली आहे अनुराधा पौडवाल आणि सुरेश वाडकर यांनी.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात श्लोक, स्तोत्र, भूपाळ्या, अभंग भक्तिगीतांचा कार्यक्रम मंगलध्वनी. प्रस्तुती भक्तीसुधा.

भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130.

आजचं नक्षत्र आहे आश्लेषा नक्षत्र। आज इंदिरा एकादशी आहे। आज एकादशी महालय आहे। देवराष्ट्रे जिल्हा सांगली, देवराष्ट्रे जिल्हा सांगली इथल्या श्री आप्पा महाराज यांची आज पुण्यतिथी आहे।

चालत आलेली श्राद्ध, पिंडदान इत्यादी जी कार्य पितरांच्या उद्देशाने केली जातात ती सर्व पितृकार्य आहेत. मृत्यूनंतर प्राणी, देवता, मनुष्य, पशु, पक्षी, भूत, प्रेत, वृक्ष, लता इत्यादी कोणत्याही प्रकारच्या योनींमध्ये गेलात तरी त्याला पितर ही संज्ञा प्राप्त होते. आई वडिलांच्या रजवीर्यांपासून शरीर निर्माण होतं. आईच्या दुधाने आणि वडिलांनी मिळवलेल्या अन्नाने शरीराचं पालन पोषण होत असतं. आई वडील आपला विवाह करून देतात. अशा प्रकारे पुत्रावर माता पित्याचं, माता पित्यावर आजी आजोबांचं, आजी आजोबांवर पणजी पणजोबांचं ऋण असतं. परंपरागत चालत आलेल्या या पितृऋणापासून मुक्त होण्याकरता, पितरांना सद्गती मिळण्याकरता त्यांच्या नावाने श्राद्ध, तर्पण आणि पिंडदानादी क्रिया करायला पाहिजेत. पुत्र आपल्या संपूर्ण हयातभर माता पित्यांच्या नावाने पिंडदानादी क्रिया करत असतो. एखाद्याने संतान निर्माण केली नाही तरी देखील मनुष्य पितृऋणातून सुटू शकतो. जो भगवंताला सर्वतोपरी शरण जातो त्याच्यावर कोणत्याही प्रकारचं ऋण राहत नाही. जो संपूर्ण कार्यांचा त्याग करून सर्वतोपरी शरणागत वत्सल भगवंताला शरण जातो तो देव, ऋषी, प्राणी, कुटुंबीय आणि पितृगण यापैकी कोणाचाही ऋणी आणि सेवक राहत नाही.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत 18 पुराणातील एक ज्ञानानी परिपूर्ण पुराण, नारद पुराण. वक्त्या श्रीमती कल्याणी नामजोशी. आयोजक ग्रंथपारायण दिंडी पुणे. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.
2: हे जे नारद पुराण आहे, हे विष्णू पुराण आहे, त्यामुळे विष्णूंचं स्मरण करून आपण पुराणाला सुरुवात करू.

त्याचा जो मंत्री आहे आणि तो राजा आहे ते मोठे आनंदी झाले की एक चांगलं मोठं असं त्या सरोवराचं स्वरूप त्या ठिकाणी आलेलं आहे आणि सगळे येणारे जाणारे तिथे पाणी पिऊन तृप्त होत होते. तो कालाच्या प्रमाणे काळाचे मात्रा त्याच्यावरती त्या बुद्धिसागराचं वय झालं आणि त्याप्रमाणे तो त्याचा मृत्यू झाला. आता तो यमाच्या दरबारात धर्मराजाकडे गेला. तिथे गेल्यानंतर चित्रगुप्तांनी सांगितलं की यांनी लोकांना पिण्याकरता म्हणून फार सुंदर सरोवराची योजना केलेली आहे, तर त्यामुळे ह्याचं पुण्य खूप मोठं आहे, तर या पुण्यवान माणसाचा आपण योग्य तो न्यायनिवाडा करावा. तेव्हा धर्मराजांनी सांगितलं लोकांना उपलब्ध होईल असं पाणी जो निर्माण करतो किंवा त्याच्याकरता योजना करतो त्यांनी जणू काही पृथ्वी तलावर अमृतच निर्माण केलेलं आहे, तर याच्याकरता मी धर्मविमानाची योजना करतो आणि याला फार चांगल्या गतीला पाठवतो. त्यानंतर काही वर्षांनी राजाचा देह पडला. मग तो राजा पण त्या ठिकाणी गेल्यानंतर त्या राजाच्याही कार्यामध्ये चित्रगुप्तांनी नोंद ठेवली होती की यांनी असं असं सरोवर बांधलं. ते ऐकून राजा धर्मराजाला म्हणाला की त्या सैकतगिरीच्या शिखरावरती मी जे काही एवढंसं ते पाण्याचं सरोवर बांधलं, तर म्हणाले ते काय माझं मोठं कौशल्य नाही आहे, म्हणाले पहिल्यांदा तिथे कसं घडलं तर ते तरी तुम्ही मला सांगा की ज्याचं तुम्ही आम्हाला एवढं पुण्य देत आहात, कारण आम्हाला तसं काही घडवावं म्हणून आम्ही गेलो नाही, होतं त्या ठिकाणी पाणी घ्यायला आम्हाला अडचण आली म्हणून आम्ही ते सगळं पुढे घडवलं. तेव्हा धर्मराजांनी त्याला सांगितलं की अरे त्या शिखरावरती जेव्हा एक पक्षी पाणी पिण्याकरता गेला त्याला पाणी मिळेना, तेव्हा पर्वताच्या शिखरावर जिथे चोच मारून पाणी मिळवता येईल अशी म्हणाले त्यांनी आपल्या त्या पाणी मिळवण्याकरता आपल्या चोचीनं दोन अंगुल भूमी फक्त खणली. त्या पक्ष्याची काय ताकद, दोन बोटं जमीन फक्त खाली म्हणाले खणली त्यांनी, त्याला पाणी मिळालं, तो पाणी प्यायला म्हणाले. त्यानंतर तिथे एका वराहानी त्याला पाणी पिण्याकरता म्हणून एक हातभर खोल खड्डा केला, तो पाणी प्यायला लागला. नंतर म्हणाले तो पक्षा आणखीन तिथे पक्षी येऊ लागले, या पक्ष्यांनी तो खड्डा आणखीन खोल केला, आता 2 महिनेपर्यंत तिथं पाणी राहू लागलं म्हणाले. त्यानंतर त्या वनातले छोटे छोटे जीव तहानेनी भागवण्याकरता तहानेलेले तिथे येत होते, पाणी पीत होते म्हणाले. आता 2-3 वर्षानंतर असं घडलं की तिथे एक हत्ती आला, त्याला पाणी प्यायचं होतं, त्याला पाणी मिळालं नाही, त्यांनी पाहिलं या खड्डा खणला तर आपल्याला पाणी मिळेल, त्या हत्तीनी तो खड्डा मोठा खणला, पाणी पुष्कळ त्याला झरे लागले, पाणी पुष्कळ येऊ लागलं, 3 महिने राहील इतकं पाणी त्याच्यामध्ये साचू लागलं. आता म्हणाले 3 महिने पुरेल एवढं पाणी साचलं, तुम्ही गेलात तेव्हा 3 महिने होऊन गेले, तेव्हा त्या खड्ड्यातलं पाणी सुकून गेलं होतं आणि तुम्ही गेल्यानंतर तू जो खोल खड्डा खणून त्या ठिकाणी पाण्याची सोय केलीस आणि राजाला पाणी प्यायला दिलंस, त्यानंतर म्हणाले तुझ्या मंत्र्यांनी तुझ्या आज्ञेनी तिथे एवढा मोठा तलाव निर्माण केला, एवढा मोठा सरोवर निर्माण केलं, आता इतक्या प्रकारचे वृक्ष तिथे आहेत आणि म्हणून म्हणाले तू जे फार मोठं कार्य या पृथ्वी तलावरती पाणी साठवण्याचं, वृक्षराजी वाढवण्याचं, पशुपक्ष्यांचं जीवित सुरक्षित करण्याचं आणि त्यांना समाधान देण्याचं कार्य केलंस, त्याकरता म्हणाले तू सुद्धा धर्मविमानामध्ये आरूढ आहेस, याचा अर्थ या पृथ्वी तलावरती तू धर्माचरण केलेलं आहेस आपल्यापुढे. एवढीच कथा त्यांनी सांगितली. आपल्यापुढे ही कथा सांगण्याचं कारण असं की या नारद पुराणाचा एक भाग, एक विषय आहे की तडाग आणि सरोवर, तडाग म्हणजे संस्कृतमध्ये त्याला सरोवर म्हणतात, की पाण्याचे साठे निर्माण करणं हे सगळ्यात मोठं पुण्याचं काम आहे. आपल्याला जे वाटतं ना की हे धर्म जे सांगतो हे कसल्या धर्मविर्माच्या नावाखाली काय गोष्टी सांगतात आणि धर्म नावानी काहीही लोकांच्या माथी मारतात, मुळामध्ये धर्माच्या मागची संकल्पना ही नाहीच आहे. धर्माच्या ठिकाणी जे पूर्त आहे आणि जे इष्ट आहे, इष्ट तर मनुष्याला लाभदायी आहेच आहे पण पूर्त समाजाला लाभदायी आहे, ते मनुष्यानी केलं की त्याच्यातून त्याला पुण्य प्राप्त होतं, याकरता म्हणून इथे सरोवर निर्माण करा, पाणी सांभाळा आणि वृक्ष वाढवा असा नारद पुराणाचा आग्रह आहे. आणि त्यांनी वेळोवेळी पुन्हा पुन्हा सांगितलेलं आहे या ठिकाणी. आता ही जी कथा आहे ही लहानशी कथा, ते म्हणाले मी तुला सांगतो. आता नारदांनी पुन्हा विचारलं आणि मग ते म्हणाले की एवढ्याशा जलाशयाकरता त्यांना जर धर्मविमान मिळत असेल
तर त्या राजाला पण मिळालं आणि त्याच्या मंत्र्याला पण मिळालं. कोण प्रधान असेल कोण असेल तू? तर म्हणाले एवढ्या त्या भगीरथानी ती गंगा खाली आणली. मग त्या भगीरथाला काय मिळालं म्हणाले, कारण तो फारच मोठा ठरला जलाशय आणणारा. म्हणून त्यांनी सांगितलं की गंगेच्या प्रादुर्भावाची कशी गंगा खाली आली त्याची कथा सांगितली. म्हणाले त्याचे जे पितामहगण आहेत त्या भगीरथाचे, ते सगळे कपिलाच्या क्रोधाने दग्ध झाले होते, भस्म झाले होते. त्या भस्माचे डोंगर बनलेले होते आणि त्या ठिकाणी खाली खोल पाताळात म्हणावं किंवा इतक्या खाली जावं अशा स्थानावरती ते पडलेले होते. आता म्हणाले धर्मराजाच्या सांगण्यावरून तो महाबुद्धिमान राजा भगीरथ, कारण त्यांनी असं विचारलं की मी काय करावं, तेव्हा त्यांच्या लोकांनी किंवा त्याच्या राज्यातल्या लोकांनी भगीरथाला सांगितलं की हे कार्य योग्य आहे, तुझे जे पितामह आहेत ते सगळे आता कोणत्याही योग्य गतीला प्राप्त न होता त्या ठिकाणी राहिलेले आहेत, तर त्यांना योग्य गती प्राप्त व्हावी ह्याकरता तू काही कर. म्हणाले मी काय करू, तू प्रत्यक्ष त्यांच्याकरता जे कार्य करायचं आहे त्याचा शोध घे. असं म्हटल्यानंतर ते म्हणाले ठीक आहे. त्यांनी आपलं सगळं राज्य मंत्र्यांच्या हातामध्ये सोपवलं आणि भगीरथ निघाला. आता त्याचा प्रवास सुरू झाला. आता तो कुठे राहत होता आपल्याला कळत नाही, पण ज्या गंगांचं वर्णन केलं आहे, पण आता असं आहे तो काळ इतका मागचा आहे की आपल्याला त्या नद्यांचा आजच्या स्थानांवरून त्याचं काही स्थानाचा पत्ता लावता येत नाही. त्यांनी सांगितलं त्यांनी जटावल्कलं धारण केली आणि तो निघाला. त्याचा जो प्रवास म्हणजे हिमालयाच्या दिशेने जायचा प्रवास सुरू झाला. त्या प्रवासामध्ये पहिल्यांदा गोदावरीच्या किनाऱ्यावरती आला. आता गोदावरी म्हटलं तर आपल्या इथे दक्षिणेत आहे आणि हिमालयाचा प्रवास सगळा उत्तरेत आहे, त्यामुळे तो म्हणत त्यांनी लिहिलं आहे की तो गोदावरीच्या तटावरती आला आणि तिथे त्यांनी वनामध्ये महर्षी भृगु ऋषींचा आश्रम पाहिला. त्या आश्रमामध्ये तो गेला. तिथे गेल्यानंतर त्यांनी पाहिलं की आश्रमात सुंदर गायी आहेत, वातावरण उत्तम आहे, खूप मोठी वृक्षराजी आहे, सगळी स्वच्छता आहे, वातावरणामधला सगळं वातावरण प्रसन्न आहे, आतमध्ये यज्ञकुंड आहेत, तिथे सगळ्या आहुत्या देणं चालू आहे, असं सगळं सकाळी मोठं प्रसन्न वातावरण आहे आणि एका बाजूला भृगु ऋषी बसलेले आहेत आणि बसून त्या ठिकाणी आपल्या आलेल्या आपल्या समोर जे बसलेले लोक आहेत शंका समाधान करण्याकरता त्यांना काही समजावून सांगताहेत. राजा तिथे जाऊन पोचला. भृगु ऋषींनी त्यांना पाहिलं आणि ओळखलं आणि त्यांनी त्या राजांचा त्या ठिकाणी सत्कार केला आणि ते त्यांना म्हणाले, महर्षी म्हणाले की आपण इथे कसे काय आलात? तर तेव्हा त्यांनी सांगितलं मी माझ्या प्रवासात मी हिमालयाकडे निघालो आहे, आपलं दर्शन झालं, मला खूप आनंद झाला. महर्षींना त्यांनी नमस्कार केला आणि भगीरथांनी त्यांना हात जोडून नमस्कार करून विनंती केली. म्हणाले आपण सर्व धर्माचे ज्ञाते आहात, सर्व शास्त्रांचे विद्वान आहात, मी संसाराच्या बंधनामध्ये भयानं ग्रस्त झालेलो आहे. कारण हे भयच आहे ना की आज आपले एवढे 60,000 पितृगण आहेत ते अशा स्थितीमध्ये राहिलेले आहेत की त्यांना काही योग्य गती मिळाली पाहिजे. म्हणून म्हणाले मी फार त्रस्त आहे, त्यांच्या उद्धाराच्या मार्गामध्ये काय अडचण येते काय नाही मला माहिती नाही, पण तो मार्ग कसा सापडेल याच्या शोधात मी निघालेलो आहे. आता मी काय कर्म करावं म्हणजे ईश्वर माझ्यावरती संतुष्ट होईल आणि त्यांनी माझ्या पितरांना समाधान मला देता येईल, तो मार्ग मला आपण सांगावा. तेव्हा त्यांनी सांगितलं की हे राजा, तू आपल्या शुभकर्मांनी तुझ्या कुलाचा उद्धार करण्याची इच्छा करतो आहेस, तू अत्यंत चांगला शुद्ध अंतःकरणाचा चारित्र्य संपन्न मनुष्य आहेस, तू नेहमी सत्याचं पालन कर, अहिंसा वृत्ती समजून घे, सगळ्या प्राण्यांच्या हिताच्या ठिकाणी तत्पर राहा, कधी असत्य भाषण करू नकोस, दुष्टांची संगत सोडून दे आणि सत्संगतीमध्ये आनंद मिळव, पुण्यकर्म कर आणि रात्रंदिवस भगवान विष्णूंचं स्मरण कर, याच्यापेक्षा मी तुला काय सांगू. आता भृगूंनी मग सत्य कशाला म्हणतात, पुण्य कशाला म्हणतात, भगवंताची उपासना कशी करावी, कोणत्या नामानी करावी, कशाचा जप करावा, विष्णूचं ध्यान कसं करावं, कोणत्या मंत्राचं सामर्थ्य काय, असा पुष्कळ मोठा सविस्तर उपदेश त्यांनी केला आणि त्या उपदेशानंतर समाधान मिळालेला हा राजा भगीरथ हिमालयाच्या दिशेने त्यांनी प्रयाण केलं. त्या ठिकाणी हिमालयामध्ये नांदेश्वर नावाच्या स्थानावरती जाऊन त्यांनी आपल्या तपश्चर्येला सुरुवात केली. दिवसामध्ये किंवा दिवसाकाठी प्रत्येक दिवशी 3 वेळा आंघोळ करावी, 3 वेळा भगवंताची पूजा करावी, विष्णूची उपासना करावी आणि अशा प्रकारे काही काल गेला. त्याच्या तपाचरणाचा हा पहिला टप्पा पुरा करून त्यांनी आपल्या इंद्रियांचा निग्रह करून
त्या ठिकाणी तो आता आपल्या ठिकाणी आपण आता काय प्रकारचं उग्र तप आचरावं याचा विचार केला आणि त्यांनी असं ठरवलं की आता दुसरं काही नाही. भगीरथाचं जे वर्णन केलं आहे ते असं आहे की तो दोन अंगठ्यांवर उभा राहिला, पायाच्या टाचा उंचावल्या, हात दोन्हीही पूर्णवर्ती केले, भगवंताच्याकडे नजर लावली आणि आपल्या श्वासांचं स्तंभन केलं. काल आपण म्हटलं त्याप्रमाणे त्यांनी कुंभक केला आणि आश्चर्य असं आहे त्या कुंभकामध्ये देहाला किती काळ धारण केलं, 60,000 वर्ष त्या कुंभकामध्ये राहून त्यांनी भगवंताची तपश्चर्या केली. आणि आता सगळ्या देवदेवतांना भय वाटू लागलं, कारण इतक्या काळाच्या तपश्चर्येनंतर त्यांच्या शरीरापासून, त्यांच्या मुखापासून, त्या वातावरणापासून त्या तेजाचं तप, त्या ठिकाणी ते तप जे आहे ते तपाचं तेज, उलटं बोलले मी, त्या तपाचं तेज त्या ठिकाणी प्रकट होऊ लागलं आणि त्यामुळे तिथे अग्निप्रदीप्त झाला, उष्णता निर्माण झाली. आता लोकांना असं वाटलं, देवदेवतांना असं वाटलं की आता हा भगीरथ काय करतो. त्यावेळी ते सगळे भगवान विष्णूंच्याकडे गेले. विष्णूंनी सांगितलं की आपल्याला अभय आहे, त्याचा हेतूच आपल्याला त्रास देणं हा नाही आहे. आणि भगवंत त्यानंतर भगीरथाच्या तपस्येच्या स्थानावरती आले. तिथे आल्यानंतर भगवंत प्रकट झाले हे भगीरथांनी पाहिलं. त्यांनी भगीरथांनी भगवंताची स्तुती केली आणि ती स्तुती करून त्या ठिकाणी भगवंताला म्हटलं की भगवंता, आपण माझ्यापर्यंत येऊन मला दर्शन देण्याचं जे कार्य केलं मी कृतार्थ झालो. आपण मला कृपावंत अशा भगवंतांनी मला माझ्या जवळ येऊन जो आनंद दिला तो विलक्षण आहे, अशी अनेक प्रकारांनी स्तुती करून त्यावेळी भगवंतांनी त्याला म्हटलं की अरे भगीरथा, तुझ्या मनात जो हेतू घेऊन तू इथे आलेला आहेस तो हेतू तुझा सिद्ध होईल आणि तुझे हे जे पितामह आहेत ते सगळे माझ्या लोकाला येऊन मिळतील. आणि त्यावेळी त्यांनी असं म्हटलं की राजा, भगवान शिव हे माझं दुसरं रूप आहे. हे नारद पुराणाचं वैशिष्ट्य आहे. आपण परवापासून बघतो आहोत की विष्णूची स्तुती करायला सुरुवात झाली की त्या ठिकाणी लगेच शिवाचा उल्लेख या पुराणामध्ये आहेच आहे. त्यांनी सांगितलं की शिव हे माझं रूप आहे, माझं दुसरं रूप आहे आणि त्यामुळे तू यथाशक्ती त्यांचं स्तवन कर. ते शरणागत वत्सल आहेत, ते तुझं मनोरथ पुरं करतील. आणि असं म्हणून त्यांनी त्याचं पूजन करण्याकरता जी दिलेली अनुज्ञा आहे ती शिरसावंद्य मानून भगीरथांनी शिवाच्या उपासनेला सुरुवात केली. आता भगवान अंतर्धान पावले. राजा भगीरथाला मोठं आश्चर्य वाटलं की अरे हे जे काय घडलं हे मला भास झाला का, मी स्वप्नात पाहिलं, हे मला घडलं असं वाटलं, पण हे घडलं काय. त्याबरोबर भगवंताच्या मुखातून म्हणजे आकाशवाणी झाली आणि त्यांनी सांगितलं, भगीरथा हे तुला जे स्वप्नवत आहे असं वाटतं ती सत्यस्थिती आहे आणि तुझं मनोरथ पूर्ण होईल आणि तू आता शिवाची उपासना कर. त्यांनी शिवांची स्तुती करायला सुरुवात केली आणि भगीरथांनी शिवाची उपासना केली आणि शिवाच्या उपासनेनंतर भगवान शंकर भगीरथाच्या समोर प्रकट झाले. त्यांचं जे रूप आहे ते नारद पुराणाने वर्णन केलं आहे की 5 मुख आहेत, 10 भुजा आहेत आणि अर्धचंद्र त्यांनी मस्तकावरती धारण केलं आहे. त्यांना 3 नेत्र आहेत, सर्पाचं यज्ञोपवीत धारण केलेलं आहे आणि त्यांची कांती हिमाचलाप्रमाणे उज्ज्वल आहे, गजचर्म पांघरलेला आहे. अशा भगवान शिवाला पाहून भगीरथांनी त्यांना साष्टांग नमस्कार केला. त्याला प्रेमाने उठवून भगवान शंकर म्हणाले, राजा मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे, तुझ्या इच्छेला येईल तो वर माग. आता म्हणाले, तुझी स्तोत्र आणि तुझ्या तपस्या, शब्द कसा वापरला बघा पुराणांनी, कारण पुराणांनी उपासना करताना कठोर वैदिक तप कर असं म्हटलेलं नाही की तुझ्या स्तोत्रातून माझी स्तुती करतोस, तू ज्या प्रकारची तपश्चर्या करतोस ती स्तोत्रसुद्धा मला प्रसन्न करायला पुरेशी आहेत, ही त्याच्या मागची भावना आहे. आता म्हणाले, मी जर वर देण्याकरता योग्य असेन तर म्हणाले, भगवान शंकरा मला एक वर द्या की माझ्या पितरांना मुक्त करा आणि ते मुक्त करण्याकरता आपल्या मस्तकी आपण जी गंगा धारण केलेली आहे ती जी गंगा आहे ती गंगा अवतरण करून पृथ्वीवरती आणा. आणि त्याप्रमाणे गंगेचं अवतरण झालेलं आहे. शिव अंतर्धान पावले आणि गंगेनी भगीरथाचं अनुसरण केलं आणि गंगा त्यांच्या मागोमाग आली आणि जिथे त्यांच्या पितामहांचं भस्म आहे त्या ठिकाणी गंगा आली. तिने त्या भस्माला सर्व बाजूंनी घेरलं, ते भस्म सगळं त्या गंगेमध्ये विलीन झालं
आणि त्या क्षणी त्या सर्व 60,000 पितामहांना मुक्ती मिळाली आणि ते स्वर्गाला गेले. आता त्या महापातकांचा त्यांचा नाश झाला. जो विषय मांडायचा आहे पुढे तो असा आहे, ही जी गंगा आहे ती सर्व पातकांचं नाश करणारी आहे. या गंगेचं स्वरूप अलीकडच्या काळामध्ये आपल्याला सांगायचं तर ऐकताना मलासुद्धा आश्चर्य वाटलं. आपण सगळे सश्रद्ध आहोत. भारतामध्ये गंगेविषयी प्रेम नाही असा मनुष्यच नाही. वैष्णवाच्या ठिकाणी तर गंगोदक हे सर्वात पवित्र आहे, की जिथून कुठून असेना त्यांनी गंगा आणावी आपल्या घरी, त्या गंगेचा एक थेंब का होईना आपल्या अंगावर घ्यावा आणि मग आपल्या कॉर्पोरेशनच्या नळातून येणाऱ्या पाण्याने आंघोळ करावी. म्हणजे जणू काही आपण गंगाजलानी स्नान केलं आहे अशी धारणा तो वैष्णव आपल्या ठिकाणी धारण करतो. आपल्याला सांगते औरंगजेबासारखा कट्टर मुसलमान तो सुद्धा आयुष्यभर कधीही गंगा जलाशिवाय पाणी प्यायला नाही आणि यमुना जलाशिवाय त्यांनी आंघोळ केली नाही. यमुनेच्या तो शेवटपर्यंत औरंगाबादला राहिला, पण रोज त्याच्याकरता दिल्लीहून यमुनेचं आणि गंगेचं ताजं पाणी येत असं रोज. आणि इतकी श्रद्धा त्या गंगेवर, इतका त्या यमुनेवरती त्याचा विश्वास आणि प्रेम होतं. आज मी जेव्हा, आज म्हणजे अलीकडच्या काळात सांप्रत अलीकडे 4-2 महिन्यामध्ये जेव्हा आत्ता परवाचा कुंभ झाला, त्या कुंभामध्ये अमेरिकन लोकांनी गंगेच्या विषयी, यमुनेच्या विषयी, कावेरी ह्या सगळ्या नद्यांच्या संदर्भामध्ये त्यांनी जे संशोधन केलं, आपण सुद्धा टी व्हीवरती बातमी ऐकली असेल, त्यांच्या संशोधनावरती एक छोटासा कार्यक्रम टी व्हीवर झाला. त्यांनी सांगितलं ह्या कुंभमेळ्याचं ह्या भारतीयांच्या ठिकाणी एवढं काय महात्म्य आहे, तर आणि ते गंगेच्या किनारी जावं वगैरे वगैरे, आणि लोक नर्मदेच्या किनारी जातात, कोणी कावेरीच्या किनारी जातात, आणि ते पुन्हा कुंभ आहे त्या ठिकाणी तर आपल्याला माहितीच आहे ती स्थानं बदलत जातात, त्याप्रमाणे त्या त्या स्थानावर लोक कुंभमेळ्या करता येतात. तर त्यांनी असं सांगितलं की हा कुंभकाल आला, पूर्ण कुंभ आणि अर्धकुंभ ह्या दोन्हीही कालामध्ये गंगेचं जल आपोआप शुद्ध होतं. म्हणजे नैसर्गिकरित्या कुंभकालामध्ये जलाच्या शुद्धीची प्रक्रिया होते. त्या लोकांना आश्चर्य वाटलं की हा काळ भारतीयांना कळला कसा, की ज्या काळामध्ये गंगेची शुद्धी होते म्हणजे गंगाजल शुद्ध असताना तिच्या शुद्धीच्या काळात आम्ही जर तिथे तिला स्पर्श केला आमचंही जीवन शुद्ध होईल ना. ह्या पृथ्वीतलावर गंगेला शुद्ध व्हावं लागावं लागतच असेल. कारण का, आपण बघा, भगवान विष्णू स्वर्गामध्ये, म्हणजे त्या गंगेबद्दलचं प्रेम त्या औरंगजेबाला कशाकरता असेल माहिती नाही, पण आपल्या भारतीयांना असण्याचं कारण एकच आहे की स्वर्गात आम्ही पोचू का नरकात आम्ही पोचू आम्हाला माहीत नाही, पण ज्यावेळी आम्ही गंगेला स्पर्श करू त्यावेळी आम्ही स्वर्गाला स्पर्श केलेला. कारण गंगा स्वर्गापासून इथे आहे आणि अखंड आहे, कारण त्याच्या चरणापासून आलेली आहे. म्हणजे ती स्वर्गामध्ये विस्तारलेली होती. आपण वर्णन वाचलंय की सुरुवात करताना नारद पुराणाचं आपण वाचलंय की सीता नावाचा जो गंगेचा प्रवाह आहे त्या प्रवाहावरती जाऊन नारदांनी आणि ह्या सनतकुमारांनी स्नान केलेलं आहे असं आपण वाचलं. पण भगीरथानी काय केलं, भगीरथाचं मोठेपण सांगून मग आपण कथाभाग संपवू, की ती गंगा वामनाच्या चरणापासून ह्या पृथ्वी तलावरती आली आणि ती तिच्या अनेक धारांनी अनेक ठिकाणी पसरली. आपल्याला माहिती आहे ना, आजकालच्या काळामध्ये लोक इतिहास सांगतात की गंगा जी आहे ती आमच्या गोमुखापाशी, जो तिचा प्रवाह बदलला आहे, ती चीनमध्ये मोठ्या प्रवाहाने वाहत होती, अनेक ठिकाणी अनेक प्रवाहांनी वाहत होती. भगीरथाचं मोठेपण काय, भगीरथानी ते सगळे प्रवाह एकत्र केले आणि ते सगळे प्रवाह जे वळवले ते आमच्या भारताकडे आले. त्याचा जो आमच्यावरती असलेला उपकार आहे की संबंध जे जल आहे जे स्वर्गापासून निघालेलं आहे, म्हणजे आम्ही गंगेला स्पर्श करतो तेव्हा आम्ही पृथ्वी तलावरच्या जलामध्ये आंघोळ करत नाही, आम्ही स्वर्गात आंघोळ करत असतो. काय त्याचं महात्म्य काय आहे, केवढं मोठेपण आहे. त्या भगीरथांनी जे दीर्घकाल तपाचरण केलेलं आहे आणि त्या सगरांनी सुद्धा हे 60,000 जे पुत्र आहेत ते कसेही उन्मत्त असो कसेही मदोन्मत्त असो, पण त्यांनी जो गंगेकरता मार्ग खणला आहे त्याचं काय, त्या 60. आणि म्हणून आता उलटं आपण पाहू की उलटं असं आहे की ती गंगा भगीरथाकडून
ह्या भारतवर्षामध्ये यायची होती, म्हणून कालाचा महिमा असा आहे की त्या सगराकडे ते 60,000 पुत्र जन्माला आले आणि त्या 60,000 पुत्रांच्याकडून ते कार्य सगर राजाच्या काळामध्ये घडवून घेतलं गेलं. 1,012 किलोमीटरचा तो मार्ग आहे, मैलांचा तो मार्ग आहे, तो सगळा मार्ग सगरपुत्रांनी खणलेला आणि भगीरथ चालत गेलाय फक्त आणि गंगा मागून आली आहे, भगीरथाच्या मागोमाग आली आहे आणि तिने हा मार्ग अनुसरलाय. आणि त्यामुळे हे जे आख्यान आहे हे कोणत्याही पुराणातलं असो त्या गंगेच्या महात्म्यानी त्या आख्यानाचं मोठेपण आहेच. आणि त्यामुळे सगळ्या संतांच्या ठिकाणी गंगेच्या विषयी प्रेम आहे. अंतःकरणामध्ये गंगा आणि यमुनेच्या विषयी असणारा जो भाव आहे तो विलक्षण आहे. आणि म्हणून मीराबाईंनी सुद्धा म्हटलंय, चलो मन गंगा जमुना तीर.

श्रोते हो, आत्ताच आपण श्रीमती कल्याणी नामजोशी यांच्या ओघवत्या वाणीतून ऐकलत नारद पुराण. आयोजक ग्रंथपारायण दिंडी पुणे. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोते हो भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

ती सुद्धा इंटरनेट रेडिओवरून ऐका. सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज 6:00 वाजता. याचं पुनःप्रसारण 3:00 वाजता.

0: दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंदरी असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तिसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्त भक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तिसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून, अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6 वाजता.
1: आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम. आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तिसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, भक्तिसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम सगुण निर्गुण.

श्रोते हो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर लता मंगेशकर यांचा.

आता ऐकूया ग. दि. माडगुळकर यांची गीतरचना. संगीत आहे वसंत पवार यांचं आणि स्वर आहे सुधीर फडके यांचा.

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर संजीव अभ्यंकर यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात कार्यक्रम सगुण निर्गुण.
1: मनाला योग्य दिशा देणारे, जीवनाला समर्थ विचारांची नवी प्रेरणा देणारे समर्थ श्री रामदास स्वामी यांचे मनाचे श्लोक. या प्रत्येक मनाच्या श्लोकाचा अर्थ, त्याचं तत्वज्ञान आणि आजच्या जीवनातली त्याची उपयुक्तता जाणून घ्या. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन या मालिकेतून. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन ही मालिका भक्तीसुधा रेडिओवरून ऐका रोज सकाळी 10 वाजता. याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता. या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तीसुधा. फोन नंबर आहे 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 3531 30.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम. श्री समर्थांचा मनोबोध आपण पाहतो आहोत. हा 85वा श्लोक आहे. भजाराम विश्राम योगेश्वरांचा, जपू नेमिला नेम गौरी हराचा, स्वये निववी तापसी चंद्रमौळी, तुम्हा सोडवी राम हा अंतकाळी. आता ह्यातसुद्धा बघितलं तर वरच्या श्लोकात जी कल्पना आहे तीच ह्याच्यामध्ये पुन्हा आलेली आहे. पण ह्याच्यामध्ये जपयज्ञाचं एक महत्त्व सांगितलेलं आहे की आपण जे करत असतो त्याच्यामध्ये जपाला किती महत्त्व आहे ते इथं सांगितलं आहे. भजा राम विश्राम योगेश्वरांचा. हा राम कसा आहे? विश्रांतीचं ठिकाण आहे. जे कोणी मुनी आहेत, योगी आहेत, साधना करतायत, एवढंच नव्हे तर योगेश्वर म्हणजे महादेव जो आहे त्यालासुद्धा विश्राम जो मिळतो त्या रामनामाच्या ठिकाणीच त्याला विश्रांत आहे. त्यामुळे हा राम, रामाचं नाम हे सर्वांचं विश्रांतीचं ठिकाण आहे. विश्रांती हवीना काय करायचं? नामस्मरणात राहा. सगळ्याचा विसर पडण्यासाठी हे उपयोगी आहे. ज्याचं स्मरण आपल्याला त्रास देणार आहे, व्यग्रता आणणार आहे, आपल्या देह मनबुद्धीच्या कल्पना, त्याचे व्याप, जगात चाललेले आजूबाजूला व्याप, विसरायचं आहेत ना तुम्हाला, विश्राम पाहिजे ना, नामस्मरणात राहा शांतपणे. अगदी लोकांतात बसलेले असताना सुद्धा आपण एकांत मिळवू शकतो जर रामनामात रंगता आलं तर. म्हणते म्हणताय तिथे भजा राम विश्राम योगेश्वरांचा. आणि त्याच्यासाठीच जपू नेमिला नेम गौरी

हराचा, गौरी पार्वती, हर शंकर. शंकर आणि पार्वती या दोघांनी काय केले, हा विश्राम मिळण्यासाठी जपाचा नेम केलेला आहे, जपयज्ञ करायचं ठरवलेलं आहे. एखादा नेम केला की तो नीट पार पाडायचा असतो, तसं यांनी त्याचा जप करण्याचं ठरवलं आहे आणि त्याप्रमाणे त्या जपामध्ये ते मग्न आहेत. म्हणून जपू नेमिला नेम गौरी हराचा, स्वये निववी तापसी चंद्रमौळी. मागच्या श्लोकात सांगितलेला आहे तोच हा विचारायचा आहे. चंद्रमौळी शंकर तापस्वी आहे, तपस्वी आहेत. स्वये निववी, मागच्या ह्याच्यात म्हटलंय निवाला स्वये आणि हिथं म्हटलंय स्वये निववी, एकच अर्थ आहे. आपल्याला शांत करायचं आहे, दहा शामा दहा जो आहे तो शमवायचा आहे. तर गौरी हर शंकरांनी काय केलं, रामनामात राहिला, सर्व रामायण वाटून टाकलं आणि दोनच अक्षरं कंठात धारण केली, राम, आणि त्यामुळे तो निवालेला आहे. तर हाच वरचा विचार या श्लोकात आलेला आहे. आणि म्हणून पुन्हा ते म्हणत आहे तुम्हा सोडवी, वर म्हटलंय जीवा सोडवी, एकच अर्थ आहे. आपण जोवर जीवभावावर आहोत, देहभावावर आहोत, तेवर आपल्याला सोडवायचं आहे. आत्मभावावर असल्यानंतर सोडवण्याचा प्रश्न येत नाही, तो सुटलेलाच आहे, मुक्तच आहे. जसे संत असतात स्वतः मुक्त होतात आणि इतरांना ते मुक्तीचा मोक्षाचा मार्ग सांगतात, पण जोपर्यंत हा खालीच आहे देहभाव जीवभाव तोपर्यंत म्हटलं ते म्हणतात तुम्हाला सोडवी. तुम्हाला जर सोडवायचं असेल तर हा अंतकाळी हा राम आहे, हा तुम्हाला सोडवेल, तो तुम्हाला मुक्तीचा मार्ग दाखवेल, तुमच्या पाठीमागं आपली शक्ती उभं करेल, तुम्हाला धैर्य देईल, नेमकं काय करावं काय करू नये हेही तुम्हाला तो दाखवेल. फक्त तुम्ही त्याप्रमाणे चालायचं आहे. आता प्रश्न इथं असा येतो, प्रत्यक्ष राम आपल्याला कसं काय मार्गदर्शन करणार? त्या ठिकाणी म्हटलंय संत ही माझी रूपडी असं म्हटलेलं आहे. जे पूर्णत्व पावलेले संत असतात त्यांच्या रूपाने भगवंतच अज्ञानी जीवांना, बद्ध मुमुक्षू जीवांना मार्गदर्शन करत असतो. प्रत्यक्ष भगवंत बोलायला येत नाही आपल्याशी, त्याच्याशी आपण संपर्क साधू शकत नाही, त्याला काही विचारू शकत नाही, परंतु संत सत्पुरुषांना आपण विचारू शकतो. त्यामुळे आपल्याला हा मार्ग समजून घ्यायचा असेल तर अशा संत सत्पुरुषांना, सद्गुरूंना शरण जावं आणि त्यांना मार्ग विचारावा आणि त्यांच्या मार्गदर्शनानुसार आपण जावं. असं म्हटलेलं आहे की भगवंताच्या कृपेनं भगवंताची उपासना केली असता, त्याचं स्मरण केलं असता, त्याच्या कृपेनं संत सद्गुरूंची भेट होते जीवाला. आणि संत सद्गुरूंच्या कृपेनं, त्यांनी सांगितलेल्या साधनेनं जीव हा रामरूप भगवद्रूप होतो, भगवंताशी मिळून जातो. एकदम जीवाला भगवंताशी मिळून जाता येत नाही, मध्यस्थ जो आहे सद्गुरू तो आपल्याला लागतो. ह्याच्यामध्ये सद्गुरूंच्याबद्दल फारसं लिहिलेलं नाही आहे, पण तरी पुढे आलेलं आहे एका ठिकाणी, त्यांच्या संगतीत राहावं, सत्संगती, ह्याचाच अर्थ सद्गुरूंची संगती, संतांची संगती. तर ती मिळाली असता परमार्थामध्ये, कारण परमार्थात सद्गुरूशिवाय पुढे मार्ग नाही. सद्गुरू आपल्याला नेमका मार्ग दाखवतात आणि आपल्याला तिथं नेण्याचं सामर्थ्य त्यांच्यामध्ये असतं. तो जर सच्छिष्य असेल, नेमक्या मार्गाने चाललेला असेल, तर त्याला पूर्णत्व प्राप्त करून देऊ शकतात. जे इतरांना काही करता येत नाही ते सद्गुरू करतात. म्हणून समर्थांच्या दासबोधामध्ये सद्गुरूंचं वर्णन सांगताना, त्यांचं स्तवन करताना सद्गुरू काय करतात हे त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे. ते समास आपण वाचले तर लक्षात येईल की संत सद्गुरूंचं महत्त्व काय आहे. म्हणून इथं त्यांनी म्हटलं आहे तुम्हा सोडवी राम हा अंतकाळी, म्हणून त्याला भजा राम विश्राम योगेश्वरांचा, जपू नेमिला नेम गौरी हराचा,
स्वये निववी तापसी चंद्रमौळी तुम्हा सोडवी राम हा अंतकाळी। जय जय रघुवीर समर्थ।

श्रोतेहो, आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार होत्या परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्ती सुधा.

श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

देवी सप्तशती पाठ अर्थात देवी महात्म्य हे सत्यार्थाने वाईट विचारांवर आणि दुष्कर्मांवर सद्विचार, सद्बुद्धी आणि सत्कर्म यांचा विजय होण्याचं प्रतीक मानलं जातं. कोणत्याही देवीची उपासना ही अंगभूत गुणांची शक्तीचीच उपासना, म्हणूनच आध्यात्मिक दृष्टीने आत्मोन्नतीचं सर्वोत्तम साधन म्हणून देवी महात्म्याकडे पाहिलं जातं. संपूर्ण नवरात्रीत भक्तीसुधाच्या सर्व श्रोत्यांसाठी एक अद्भुत पर्वणी आम्ही प्रस्तुत करत आहोत. श्री देवी महात्म्य ही प्राकृत सप्तशतीची ओवीरूप पोथी नवरात्रीत रोज सकाळी 9 वाजता भक्तीसुधावरून प्रसारित करणार आहोत. देवी महात्म्याच्या पारायण पद्धतीने या पोथीतील 16 अध्याय प्रसारित होणार आहेत. श्री देवी सप्तशतीच्या प्राकृत पोथीबरोबरच यात श्री चंडी कवच, अर्गला स्तोत्र, कीलक स्तोत्र, कुंजिका स्तोत्र, देवी क्षमापन स्तोत्र याबरोबरच देवी उपासनेतील महत्वाचे देवी अथर्वशीर्ष, श्री सूक्त आणि मंत्र जप साधना आपण ऐकू शकाल. या देवी उपासनेचा अवश्य लाभ घ्या आणि आपली आत्मोन्नती साधा. श्री देवी महात्म्य भक्तीसुधावरून ऐका नवरात्रीत 11 ऑक्टोबर ते 20 ऑक्टोबर सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता. श्री देवी महात्म्य प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. फोन नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: भक्ती सुधावरून ऐका। रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम। भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या। भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता।
1: आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना, संगीत आशिष केसकर आणि स्वर आरती अंकलीकर।

आता ऐकूया दादा जोशी यांची गीतरचना. संगीत श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे चित्रा आपटे आणि सुहास शामगावकर यांचा.

ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींची अभंगरचना. संगीत आहे रवींद्र खासनीस यांचं आणि स्वर आहे पद्मजा फेणाणी जोगळेकर यांचा.

पितृपंधरवड्यामध्ये भक्तीसुधावरून रोज गरुड पुराण प्रसारित होत आहे. मृत्यूपश्चात मृत पावलेल्या व्यक्तीला सद्गती प्राप्त होण्यासाठी श्री गरुड पुराण श्रवण करावं असं म्हणतात. भाद्रपद कृष्ण प्रतिपदा ते भाद्रपद अमावस्या अर्थात सर्वपित्री अमावस्येपर्यंत म्हणजेच 27 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबर या दरम्यान गरुड पुराण प्रसारित होत आहे. गरुड पुराण ऐका रोज सकाळी 9 वाजता, याचं पुन्हा प्रसारण रात्री 9 वाजता. या मालिकेला आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजन देण्यासाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: भक्तिसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो,
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता।

0: श्रोते हो, आता ऐकूयात हिंदी नव्या आणि जुन्या भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुमन, प्रस्तुती भक्ती सुधा।
1: श्रोते हो, आता ऐकूया स्वामी ब्रह्मानंद यांची भक्ती रचना। संगीत आहे सुशीला आचार्य यांचं आणि स्वर आहे प्रमोदिनी राव यांचा।

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन, प्रस्तुती भक्तिसुधा। नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना, याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना, ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात। भक्तिसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग, दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता। मनाला योग्य दिशा देणारे, जीवनाला समर्थ विचारांची नवी प्रेरणा देणारे समर्थ श्री रामदास स्वामी यांचे मना

आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम। आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020 3531 30।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ रचित शाबरी कवच. सादरकर्ते आहेत गणेश इनामदार. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.
2: संकटनाशक शाबरी कवच. शाबरी कवचाचा पूर्व इतिहास. उर्वशीला पाहून उपरिचर वसूचे वीर्य स्खलित झाले. ते दर्भावर आपटून त्याचे तीन भाग झाले. एक भाग यमुनेच्या प्रवाहात पडला, तो मत्सीने गिळला. त्यात कवी नारायणाने जीवरूपाने प्रवेश केला, त्यामुळे ती गर्भवती झाली. तिने किनाऱ्यावर एक अंडे टाकले, ते बगळ्यांनी फोडले, त्यातून एक बालक प्रकटले. कामिक नावाच्या कोळ्याने त्याचा सांभाळ केला, त्याचे नाव मच्छिंद्र ठेवले. पाचव्या वर्षी पित्याने मारले म्हणून त्याने गृहत्याग केला. तो बद्रिकाश्रमास गेला, तिथे 12 वर्ष खडतर तपश्चर्या केली. एके दिवशी भगवान शंकर आणि दत्तात्रेय बद्रिका वनातून हिंडत असताना बाल तपस्वी मच्छिंद्रला पाहून त्यांना मोठे नवल वाटले. दत्तात्रेयांनी पुढे जाऊन त्याची चौकशी केली. आपण दत्तात्रेय असल्याचे सांगितले. मच्छिंद्राने त्यांचे पाय धरले, त्यांची स्तुती केली. त्याचे मनोगत जाणून दत्तात्रेयांनी आपला वरद हस्त त्याच्या मस्तकी ठेवून त्याला दिव्य मंत्राचा उपदेश केला, त्यामुळे त्याला ब्रह्म साक्षात्कार झाला. भगवान शंकरांनीही त्याला हृदयाशी धरले. त्यांच्या सांगण्यावरून दत्तात्रेयांनी मच्छिंद्रला पुढील 6 महिन्यात अमोघ ज्ञानाने संपन्न केले. त्याला देवतांची वरदाने आणि शक्ती मिळवून दिल्या. तो सामर्थ्यवंत झाल्यावर दत्तप्रभूंनी त्याला संप्रदाय परंपरेनुसार योगाची दीक्षा, शैली, शृंगीचे अधिकार आणि नाथ ही संज्ञा दिली. त्याला नाथ संप्रदाय चालवण्याची आणि तो वाढवण्याची आज्ञा केली. कार्य संपन्न झाल्यावर ते स्वस्थानी निघून गेले. शंकरांची आज्ञा घेऊन मच्छिंद्रनाथ तीर्थयात्रा करत दक्षिणेकडे निघाले. शाबरी विद्येची निर्मिती. मच्छिंद्रनाथ सप्तशृंगीला आले, तेथे जगदंबेचे दर्शन घेतले. त्यावेळी त्यांच्या मनात संकटग्रस्त लोकांना उपयोगी पडतील असे दिव्य मंत्र काव्य रूपाने रचून ठेवावे

अर्थात शाबरी कवित्व करावे असा विचार आला। या पवित्र कार्याला जगदंबेचे कृपाशीर्वाद मिळावेत म्हणून त्यांनी तेथे 7 दिवस अनुष्ठान केले। त्यामुळे प्रसन्न झालेल्या जगदंबेने त्यांना दर्शन देऊन त्यांची इच्छा विचारली। मच्छिंद्रनाथ म्हणाले, माते, जगत कल्याणासाठी शाबरी विद्येवर कवित्व करावे असे माझ्या मनात आहे। या कार्याला सफलता मिळावी म्हणून तू मला मदत कर। अंबेने मच्छिंद्राला समोरील मार्तंड पर्वतावर नेले। तेथे त्याच्याकडून बीज मंत्रांनी विधियुक्त हवन करविले। त्याच्या प्रभावाने तेथे दिव्य स्वर्णकांतीचा नाग अश्वत्थ नामक विशाल वृक्ष प्रकट झाला। सर्व सिद्धींचे भांडार असलेल्या त्या वृक्षाच्या प्रत्येक शाखेवर नानाविध दैवते आणि उपदैवतांचा निवास होता। देवीने नाथांना त्या सर्वांचा परिचय करून दिला। ती दैवते नाथांकडे पाहत होती पण बोलत नव्हती। त्याला संभ्रमात पाहून देवी म्हणाली, या सर्व देवता तुला वश होऊन विद्यामंत्र देतील, त्यासाठी मी सांगते तसे कर। ब्रह्मगिरीजवळ अंजन पर्वत आहे, तेथे दक्षिणाभिमुख काचित नदीच्या काठी हत्तीच्या पावला एवढी 100 कुंडे एका रांगेत आहेत। तेथे महाकालिकेचे स्थान आहे, तिचे दर्शन घे, तिला वंदन कर। कुंडांच्या दिशेने जाताना तुला मार्गामध्ये सुकलेली पांढरी वेल दिसेल, तिचा एक एक तुकडा प्रत्येक कुंडात टाकत जा अखेरपर्यंत। परत येताना प्रत्येक तुकड्याचे निरीक्षण कर। ज्या कुंडातील वेल सजीव झालेली तुला दिसेल त्या कुंडातील पाण्याने स्नान कर, त्यातील थोडे पाणी पी। ते प्यायल्याने तुला मूर्छा येईल, तेव्हा मूर्छा जाईपर्यंत सूर्याच्या 12 नामांचा जप कर। सूर्यनारायण तुला दर्शन देईल, त्याला नमस्कार कर। त्या कुंडातील पाणी काचेच्या कुपीत भरून येथे परतून ये। सूर्याच्या 12 नामांचा उच्चार करून त्या पाण्याने या नाग अश्वत्थावर सिंचन कर। त्यायोगे एक देवता प्रसन्न होऊन तुला वरदान देईल। अशा प्रकारे या वृक्षावरील सर्व देवता प्रसन्न करून घेण्यासाठी तुला वारंवार खेपा घालाव्या लागतील। त्यात खूप कष्ट आहे, तू धैर्य सोडू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। मच्छिंद्राला अनेक आशीर्वाद देऊन देवी स्वस्थानी केली। पुढील काळात मच्छिंद्राने देवीच्या मार्गदर्शनानुसार अथक परिश्रम करून प्रत्येक वेळी एक याप्रमाणे नाग अश्वत्थावरील सर्व दैवते प्रसन्न करून घेतली। त्या प्रत्येक दैवताने त्याला आपली विद्या दिली। अशा प्रकारे नाथांनी 6 महिन्यात शाबरी विद्या या नावाच्या स्वतंत्र काव्यरूप ग्रंथाची निर्मिती केली। मार्तंड पर्वतावरील कार्य साध्य करून सर्वार्थाने सामर्थ्य प्राप्त झालेला मच्छिंद्रनाथ तीर्थयात्रा करत पुढे निघाला। नंतरच्या काळात मच्छिंद्रनाथांनी स्वबळावर अष्टभूतपती, कालिकामाता, वीरभद्र, सूर्य, विष्णू, मारुती, श्रीराम अशा अनेक दैवतांकडून शाबरी कवित्वाला सहाय्य करण्याचे मान्य करून घेतले। सर्व नवनाथांनी 100 कोटी शाबरी मंत्रांची निर्मिती केली। त्या मंत्रांच्या अनुष्ठानाने मंत्रदेवता अनुकूल होऊन उपासकांना दुःख, संकट, पीडा, क्लेश, व्याधी इत्यादीपासून मुक्ती मिळू लागली। असंख्य लोकांचे कल्याण झाले। शाबरी विद्या शंकरांपासून प्रसृत झाली। ही अत्यंत प्रभावी आणि अनुभवसिद्ध आहे। ती मच्छिंद्रनाथांनी कष्टाने साध्य करून घेतली। नवनाथ शाबरी विद्येच्या प्रभावानेच प्रसिद्धीला आले। शाबरी देवी ही शाबरी मंत्रांची शक्तिरूपिणी ऐश्वर्यवती देवता आहे। तिच्या उपासनेने नवनाथांनी सिद्धी प्राप्त केल्या।
शाबरी मंत्र हे नाथ सांप्रदायाचे एक ठळक वैशिष्ट्य आणि लोकोपयोगी सामर्थ्य आहे। म्हणून शाबरी मंत्र विद्येला नाथ विद्या असेही म्हणतात। या विद्येनेच त्यांनी लोकांना सन्मार्गाला लावले, त्यांना आत्मोन्नतीच्या सुपंथावर आणले। पूर्वी या विद्येचा सर्वत्र प्रचार प्रसार झाला होता, ती गुप्त स्वरूपात आजही कोठे कोठे आढळते। शाबरी कवच महात्म्य। शाबरी कवच अत्यंत प्रभावी असून शाबरी देवी ही त्याची अधिष्ठात्री देवता आहे। या कवचाचा पाठ करणे ही शाबरी देवीचीच सेवा उपासना आहे। या कवचाच्या नित्य पाठाने आणि अनुष्ठानाने शाबरी देवीची प्रसन्नता लाभून विघ्ने, महासंकटे, दारिद्र्य, शत्रू, आघोरी विद्या, अधिव्याधी, अनारोग्य, भूतपिशाच्या अधिपीडा, दैवी प्रकोप, आपत्ती, उत्पात, संतती न होणे व न जगणे आदी सर्व अरिष्टांचे निवारण होऊन उपासकाला आयुरारोग्य, यश, कीर्ती, उत्तम बुद्धी, सौख्य आणि मनशांती लाभते। अनेकांनी या कवच पाठाने कल्याणप्रद अनुभव घेतलेला आहे। नित्यपाठ अनुष्ठानासंबंधी सूचना। नित्यपाठ करताना शुचिर्भूत असावे, आसनावर पूर्वाभिमुख वा उत्तराभिमुख बसावे, शाबरी देवीचे, दत्तात्रयांचे आणि नवनाथांचे स्मरण करावे। दत्तात्रय ध्यान मंत्र। ओम बालार्क प्रभमींद्र नील जटिलं भस्मांगरागोज्वलं शांतं नाद विलीन चित्त पवनं शार्दूल चर्मांबरं ब्रह्मज्ञ

नवनाथ स्मरण मंत्र गोरक्ष जालंधर चर्पटाश्च अडबंग कानिफ मच्छिंद्र राद्याः चौरंगीरे वाणक बद्री सौज्ञा भूम्याम बभुवूर नवनाथ सिद्धः। नित्योपासकाने नित्य पाठात शक्यतो खंड पडू देऊ नये। प्रवासात वाचन केले तरी चाले, पण शक्यतो घरीच करावे। कवच पाठ स्पष्ट शब्दोच्चारांसहित मोठ्याने करावा। उपासनेला मंगळवारी शुक्रवारी वा देवीच्या उत्तम दिवशी आरंभ करावा। अनुष्ठानासंबंधी माहिती। अनुष्ठानाची मुदत कमीत कमी 11 दिवस आणि जास्तीत जास्त 21 दिवस। महत्त्वाच्या कार्याकरता या स्तोत्राची अनुष्ठान काळात 3, 5, 7, 9 किंवा 11 आवर्तने करावी। शीघ्र फलप्राप्तीसाठी 15, 19 किंवा 21 आवर्तने करावी। अनुष्ठानाचा संकल्प प्रथम दिनी फक्त एकदाच करावयाचा आहे। सकाळी नित्याची पूजा झाल्यावर कुलदेवता, ग्रामदेवता, इष्टदेवता आणि सद्गुरूंचे स्मरण करावे। तळ हातावर पळीभर पाणी घ्यावे। शाबरी देवी, दत्तात्रेय महाप्रभू आणि नवनाथांचे स्मरण करावे। त्यांना आपली अडचण सांगावी, त्यांची कृपा व्हावी म्हणून आपण कशा प्रकारे अनुष्ठान करणार आहोत ते सांगावे। या सेवेने संतुष्ट होऊन आपण माझी कार्यसिद्धी करा अशी विनंती करून तळ हातावरील पाणी तांबणात सोडावे। अनुष्ठान करण्यापूर्वी वाघावर बसलेल्या देवीची पंचोपचारे पूजा करावी। साजूक तुपाचा दिवा लावावा, तो अनुष्ठान पूर्ण होईपर्यंत अखंड ठेवावा। सुगंधी अगरबत्ती लावावी। अनुष्ठान काळात शुचिरभूत असावे, सदाचाराने वागावे, काळे वस्त्र वापरू नये। ब्रह्मचर्य पालन केल्यास उत्तम। मांसाहार आणि मद्यपान करू नये। त्वरित फळप्राप्ती हवी असणाऱ्यांनी स्थान बदल करू नये। अनुष्ठानाची वेळ निश्चित असावी। अनुष्ठान पूर्ण झाल्यावर आरती म्हणावी। विशेष उपासना। ग्रहण काळात आणि उत्तम पर्वणी दिनी या कवचाचे 108 वेळा पठण करावे। सर्वारिष्टनाशकम शाबरी कवचम अथ ध्यानम। ओम नमो भगवते श्री वीरभद्राय विरूपाक्षिलम निकुंभिनी षोडशी उपचारिणी वरुथिनी मांसचर्विणी चेम चेम चेम चामलारई धनम धनम कंप कंप आवेशय त्रिलोकवर्ती लोकदायी सहस्त्रकोटी देवानाम आकर्षय आकर्षय नवकोटी गंधर्वान आकर्षय आकर्षय हंस हंस सोहम सोहम सर्वं रक्ष माम रक्ष भूतेभ्यो रक्ष ग्रहेभ्यो रक्ष पिशाचेभ्यो रक्ष शाकिनीति रक्ष डाकिनीति रक्ष अप्रत्यक्ष प्रत्यक्षारिष्टेभ्यो रक्ष रक्ष महाशक्ति रक्ष कवच शक्ति रक्ष रक्ष ओजंवाल गुरुवाल ओम प्रसह हनुमंत रक्ष। श्रीमन्नाथ गुरुत्रयं गणपतिं पीठत्रयं भैरवं सिद्धाढ्यं बटुकत्रयं पदयुगं द्युतिक्रमं मंडलं वैराटाष्टचतुष्टयं च नक्कं वैरावली पंचकं श्रीमन्मालिनीमन्त्रराजसहितं वंदे गुरोर्मंडलं इति प्रार्थना। या प्रार्थनेनंतर हात जोडून नमस्कार करावा। अथ प्रार्थना। ओम ह्राम ह्रीं ह्रूं क्षां क्षीं क्षुं कृष्णक्षेत्रपालाय नमः। आगच्छ आगच्छ बली सर्वग्रहशमनं मम कार्यं कुरु कुरु स्वाहा। ओम नमो ओम ह्रीं श्रीं क्लीं ऐं चक्रेश्वरी शंखचक्रगदा पद्मधारिणी मम वांछित सिद्धिं कुरु कुरु स्वाहा। ओम नमो कमलवदन मोहिनी सर्वजन वशकारिणी
साक्षात सूक्ष्म स्वरूपिणी यन्मम वशगा ओम सूरा सूरा भवेयु स्वाहा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुस्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरुवे नमः। अरुणकिरणजालैरञ्जितासावकाशा विधृतजपमाला विटिकापुस्तकहस्ता इतरकरकराड्या फुल्लकालारहस्ता निवसतुरुधिबाला नित्यकल्याणशीला। या प्रार्थनेनंतर हात जोडून नमस्कार करावा। अथ शाबरी कवच जपे विनियोगः असे म्हणून संधेचे पळीभर पाणी तामनात सोडावे। या कवचाचा विषम संख्येत आपल्या सामर्थ्यानुसार नित्य पाठ करावा। श्री अथ शाबरी कवच पाठ प्रारंभः। ओम सर्व विघ्ननाशाय सर्वारिष्ट निवारणाय सर्व सौख्य प्रदाय बालानां बुद्धि प्रदाय नाना प्रकारक धन वाहन भूमि प्रदाय मनोवांछित फल प्रदाय रक्षां कुरु कुरु स्वाहा। ओम गुरुवे नमः। ओम श्री कृष्णाय नमः। ओम बलभद्राय नमः। ओम श्री रामाय नमः। ओम हनुमते नमः। ओम शिवाय नमः। ओम जगन्नाथाय नमः। ओम बद्रीनारायणाय नमः। ओम दुर्गा देव्यै नमः।

हे नवनाथांचे परंपरागत सिद्ध मंत्र आहेत. शाबरी कवच पाठ केल्यानंतर नवनाथांचे स्मरण करावे, श्लोक म्हणावा, त्यांना नमस्कार करून वरील मंत्र म्हणावेत. नाथांच्या कृपेने इच्छित कार्यसिद्धी होईल, कल्याण होईल. काही महत्वाचे शाबरी मंत्र धनप्राप्तीसाठी.

0: हा मंत्र नित्य 108 वेळा म्हटल्यास 21 दिवसांनी सिद्ध होतो। धनप्राप्तीसाठी दुसरा मंत्र, ओम नमो ह्रीं श्रीं क्रीं श्रीं क्लीं ह्रीं श्री लक्ष्मी मम गृहे धनम चिंता दूरे करोति स्वाहा। हा मंत्र नित्य पहाटे आंघोळ झाल्यावर 108 वेळा म्हणावा, धनवृद्धी होते। धनधान्य समृद्धी आणि उन्नतीसाठी ओम ह्रीं श्रीं श्रीं श्रीं श्रीं श्रीं श्रीं श्रीं लक्ष्मी मम गृहे धनपूरे चिंता दूरे दूरे स्वाहा। हा मंत्र व्यापार नोकरी वा कोणत्याही क्षेत्रातील आर्थिक उन्नतीसाठी रोज 108 वेळा म्हणावा। विद्या प्राप्तीसाठी ओम नमः श्रीं श्रीं अहम् वद वद वाग्वादिनी भगवती सरस्वती नमः स्वाहा विद्यां देहि मम ह्रीं सरस्वती स्वाहा। कार्यात यश मिळवण्यासाठी ओम परब्रह्म परमात्मने नमः उत्पत्ति स्थिति प्रलयकाराय ब्रह्म हरिहराय त्रिगुणात्मने सर्व कौतुकम निदर्शय दत्तात्रेयाय नमः मंत्र तंत्र सिद्धिं कुरु कुरु स्वाहा। मंत्र प्रयोग करण्यापूर्वी तो सिद्ध करावा, त्यासाठी या मंत्राचा 21 दिवसात 1,00,000 जप करावा। ही साधना दिवाळी किंवा होळीच्या आरंभी करावी। यानंतर केव्हाही 108 जप केल्याने महान कार्यसिद्धी होते। हा मंत्र रोज 108 वेळा म्हणावा। व्यापार वृद्धीसाठी ओम श्रीं श्रीं श्रीं परमां सिद्धिं श्रीं श्रीं ओम। हा मंत्र 1,000 वेळा म्हणावा। ही साधना सायंकाळी करावी, व्यापार वाढेल। संकट निवारण्याकरता ओम नमः शांते प्रशांते ह्रीं ह्रीं सर्व क्रोध प्रशमने स्वाहा। 1,000 वेळा जप करून हा मंत्र सिद्ध करावा। मग नित्य नेमाने 21 वेळा म्हणून तोंड धुवावे, कुटुंबातील व्यक्तींवरील संकट दूर होईल। शुभम भवतु।
1: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलत नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी रचलेलं शाबरी कवच। सादरकर्ते होते गणेश इनामदार। ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे। प्रस्तुती भक्तीसुधा।
2: दैनंदिन आध्यात्मिक आराधना तसंच विविध पोथी पारायणे यांचा नित्य लाभ घेण्यासाठी भक्तीसुधा यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा।

आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास। श्रोतेहो, सादर करत आहोत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना, श्री स्वामी महिमा। उपासनेची सुरुवात श्लोकाने होणार आहे, त्यानंतर स्वामी लीलावर्णन, स्वामी समर्थ तारक मंत्र आणि स्वामी समर्थांची आरती होईल। उपासनेचा शेवट श्री स्वामी नामजपाच्या एका माळेने होणार आहे। श्री स्वामी महिमा या कार्यक्रमाची निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा।

0: श्री स्वामी समर्थ। भगवंत चिंतनात अखंड दंग असणारा एक गोसावी तीर्थयात्रा करीत करीत थेट रामेश्वरापर्यंत पोहोचला। अनेक दिवसांच्या प्रवासामुळे तो खूप थकला होता। त्याच्या अंगात त्राण शिल्लक नव्हतं। त्यातच ह्या गोसाव्याला जलोदर झाला होता, त्यामुळे अंगातली शक्ती क्षीण होत गेली। उठून बसण्याची ताकद नाही अशी त्याची परिस्थिती होती। काय करावं त्याला कळेना। तो परमेश्वराची करुणा भाकू लागला। एके रात्री त्याला स्वप्न दृष्टांत झाला। एक तेजपुंज संन्यासी स्वप्नात येऊन गोसाव्याला म्हणाला, अक्कलकोटला स्वामींकडे जा, तुला बरं वाटेल। गोसाव्याला जाग आली। बाहेर अजून काळोख होता। त्याने उठायचा प्रयत्न केला तेव्हा त्याच्या लक्षात आलं की आपल्या पायात थोडी ताकद आली आहे। उठून उभा राहिल्यावर त्याच्या पुन्हा लक्षात आलं की पाऊल टाकताना काही त्रास होत नाही। गोसाव्याला खूप आनंद झाला। परमेश्वराची आपल्यावर कृपाच झाली आहे ह्या आनंदात त्याने रामेश्वर सोडलं आणि थेट अक्कलकोटला जायचा रस्ता नीट विचारून रोज थोडं थोडं अंतर तो कापू लागला। अक्कलकोटात येऊन पोहोचला तेव्हा स्वामी एका नवीन बांधलेल्या विहिरीच्या कठड्यावर बसले होते। भोवती स्वामी भक्तांची प्रचंड गर्दी उसळली होती। स्वामींपाशी पोहोचायचं कसं हा त्या गोसाव्यापुढे प्रश्न उभा राहिला। स्वामींनी गोसाव्याला पाहिलं आणि सेवेकऱ्यांना सांगितलं, ह्या गोसाव्याला इकडे घेऊन या। गोसाव्याला आश्चर्य वाटलं की स्वामींनी ह्या उसळलेल्या गर्दीत नेमकी आपल्यालाच कशी काय हाक दिली। स्वामींपाशी तो येऊन पोहोचला। त्याने स्वामींच्या चरणांवर आपला भक्ती माथा ठेवला। त्या क्षणी त्याच्या सर्वांगातून वीज सळसळत गेली। सर्वांग अगदी पिसासारखं हलकं होत गेलं। त्याने वर पाहिलं तेव्हा त्याला भगवंताचं सगुण साकार दर्शन झालं। गोसाव्याला अत्यंत आनंद झाला। तो स्वामींकडे पाहतच राहिला तेव्हा त्याच्या लक्षात आलं की स्वप्न दृष्टांत स्वामींनीच घडवला होता। आपल्याला अक्कलकोटला बोलावून घेतलं। स्वामींनी गोसाव्याला सांगितलं, रोज कडुलिंबाचा थोडा थोडा पाला खा, तुझ्या पोटाची स्वच्छता तो पाला करेल। 8 दिवसात तू खडखडीत बरा होशील। स्वामींची गोसाव्यावर पूर्ण कृपा झाली होती, कारण गोसाव्याची तपश्चर्या इथे पूर्ण झाली होती। अनेक जन्मांची श्री दत्तोपासना आज फळाला आली होती।
1: श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त।
0: ऐकूयात स्वामी संदेश। भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो, आपल्या आयुष्यातली सर्वात महत्वाची गोष्ट कोणती तर आपण सतत नामस्मरणात दंग राहायला हवं। सर्वांभूती परमेश्वर आहे हे सत्य स्वीकारून प्रत्येकाने प्रेमाने वागायला हवं आणि हे प्रेम निरपेक्ष प्रेम असायला हवं, तरच परमेश्वराची आपल्यावर कृपा होते। अवतारी पुरुष आपल्या आयुष्यात आपोआप येतो आणि आपलं आयुष्य समृद्ध करून जातो। ही प्रत्यक्ष अनुभव घेऊनच जगायची गोष्ट आहे। म्हणून तुम्ही एकच करा, सतत नामात राहा।

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलीत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना, श्री स्वामी महिमा। स्वामी लीला वर्णनाचे लेखक होते श्री वामन देशपांडे। नित्य स्वामी दर्शन या मनोरमा प्रकाशनाच्या पुस्तकातला हा भाग आपण ऐकलात। याचं अभिवाचन केलं होतं आशिष केसकर यांनी। स्वामी समर्थ तारक मंत्र, स्वर होता भाग्यश्री केसकर आणि सहकारी यांचा। निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा।

श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा। भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या। भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते। हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते। ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता। भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता। आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल। भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील। ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता। QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा। संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्र

0: आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. सादर करत आहोत श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, त्यानंतर हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. प्रवचनाचे अभिवाचक आहेत आशिष केसकर. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम. 6 ऑक्टोबर. सच्चिदानंद परमात्म्याला सगुणाच्या आधारानेच पाहता येईल. परमात्मा सच्चिदानंद स्वरूप आहे हे जरी खरं, तरी ते स्वरूप सगुणाच्या आधाराशिवाय आपल्याला पाहता येणार नाही. आपण भगवंताला सगुणात पाहावं, तेव्हाच त्याच्या विभूतीचं आपल्याला आकलन होईल. म्हणून समर्थांनी निर्गुण ओळखून सगुणात राहावं असं म्हटलं आहे. सत्य हे शांत आणि आनंदमय असलं पाहिजे, हेच भगवंताचं मूळ स्वरूप आहे. ही सर्व सृष्टी भगवंतानेच उत्पन्न केली असून तिच्यामध्ये तो व्यापून राहिला आहे. अर्थात सर्व सृष्टी आनंदमय असली पाहिजे. मी मूळ परमात्मस्वरूप असूनही त्याचा विसर पडल्यामुळे सृष्टी आनंदमय असूनही ती तशी दिसत नाही, हा भ्रम आहे. डोळ्याच्या आतमध्ये पाहण्याची शक्ती नसेल तर बाह्य डोळा असूनही दिसत नाही, परंतु आतमध्ये शक्ती असली तरी ती आहे असं बाह्य डोळ्यांशिवाय कळत नाही. त्याचप्रमाणे सगुण आणि निर्गुण यांचा संबंध आहे. सत्य हे अखंड टिकणारं आहे म्हणून ते शांत आहे. ते शांत आहे म्हणून सनातन आहे. ते शांत आणि सनातन आहे म्हणून त्याच्याच ठिकाणी समाधान आहे, कारण अशांतीमध्ये आनंद असणं शक्य नाही. म्हणून सत्य हे परमात्मस्वरूप होय. परमात्मरूपी सत्य हे व्यावहारिक भाषेत सांगितलं पाहिजे, पण व्यावहारिक सत्य मात्र निराळं असतं. ही सृष्टी भगवंताने निर्माण केली आहे म्हणून तिच्यामध्ये सर्व ठिकाणी भगवंताचं अस्तित्व असलं पाहिजे. याचा अर्थ असा की प्रत्येकामध्ये भगवंताच्या अस्तित्वाची जाणीव करून देणारा असा एक गुण आहे. हा गुण म्हणजे जगण्याची हौस होय. सर्वांना शांती मिळावी हाच भगवंताचा हेतू आहे. ही शांती परिस्थितीवर अवलंबून नाही. शांती एकपणात आहे, द्वैतात नाही. एकामध्ये ज्याचं मन गुंतलं, ज्याने आपलं मन भगवंताकडे ठेवलं, त्यालाच शांतीचा लाभ होतो, मग त्याची इतर परिस्थिती कशीही असो. प्रपंचाचा अनुभव कष्टमय आहे, पण भगवंताचा अनुभव आनंदमय आहे खास. आणि त्याकरता त्याच्या नामाचं अनुसंधान हे एकच साधन आहे. भगवंताला पाहायचं असेल तर आपल्यालाही तसं व्हावं लागतं. सत्वगुणात भगवंत असतो तेव्हा आपण त्या मार्गाने जावं. आजारी माणसाला 3 गोष्टी कराव्या लागतात, कुपथ्य टाळणं, पथ्य सांभाळणं आणि औषध घेणं. त्याचप्रमाणे भवरोग्यालाही 3 गोष्टी कराव्या लागतात. मुख्य ध्येय परमात्मप्राप्ती, त्याच्या आड जे येईल ते कुपथ्य. दुःसंगती, अनाचार, अधर्माचरण, मिथ्याभाषण, द्वेष, मत्सर वगैरे त्याचा त्याग करावा. परमात्मप्राप्तीला जे सहाय्यक पोषक, सत्संगती, सद्विचार, सद्ग्रंथ वाचन आणि सदाचार, ते पथ्य. ते सांभाळावं आणि अखंड नामस्मरण करणं हेच औषध सेवन होय. आनंदरूप परमात्मा मिळवण्यासाठी सगुणोपासना पाहिजे. श्रीराम.

आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या प्रवचनाचा आजचा भाग आता भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीमध्ये ऐकण्यासाठी उपलब्ध केला आहे. या मालिकेबरोबरच इतर अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. श्रोतेहो भक्तीसुधाच्या या श्रवणयज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: श्रोतेहो ऐकूयात वसंत निनावे यांची गीतरचना. संगीत कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया संत अमृतराय महाराजांची भक्तिरचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

0: देवी सप्तशती पाठ अर्थात देवी महात्म्य हे सत्यार्थाने वाईट विचारांवर आणि दुष्कर्मांवर सद्विचार, सद्बुद्धी आणि सत्कर्म यांचा विजय होण्याचं प्रतीक मानलं जातं. कोणत्याही देवीची उपासना ही अंगभूत गुणांची शक्तीचीच उपासना, म्हणूनच आध्यात्मिक दृष्टीने आत्मोन्नतीचं सर्वोत्तम साधन म्हणून देवी महात्म्याकडे पाहिलं जातं. संपूर्ण नवरात्रीत भक्तिसुधाच्या सर्व श्रोत्यांसाठी एक अद्भुत पर्वणी आम्ही प्रस्तुत करत आहोत. श्री देवी महात्म्य ही प्राकृत सप्तशतीची ओवीरूप पोथी नवरात्रीत रोज सकाळी 9 वाजता भक्तिसुधावरून प्रसारित करणार आहोत. देवी महात्म्याच्या पारायण पद्धतीने या पोथीतील 16 अध्याय प्रसारित होणार आहेत. श्री देवी सप्तशतीच्या प्राकृत पोथीबरोबरच यात श्रीचंडी कवच, अर्गला स्तोत्र, कीलक स्तोत्र, कुंजिका स्तोत्र, देवी क्षमापन स्तोत्र याबरोबरच देवी उपासनेतील महत्वाचे देवी अथर्वशीर्ष, श्री सूक्त आणि मंत्र जप साधना आपण ऐकू शकाल. या देवी उपासनेचा अवश्य लाभ घ्या आणि आपली आत्मोन्नती साधा. श्री देवी महात्म्य भक्तिसुधावरून ऐका नवरात्रीत 11 ऑक्टोबर ते 20 ऑक्टोबर सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता. श्री देवी महात्म्य प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तिसुधा 70 20 35 31 30. फोन नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम. आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तिसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130.
0: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा.
2: श्रोते हो, यशवंत देव यांच्या संगीतरचनेतलं वसंत बापट यांचं गीत ऐकूयात. स्वर आहे उषा मंगेशकर आणि सहकारी यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया गंगाधर महांबरे यांची गीतरचना, संगीत आहे वीणा चिटको यांचं आणि स्वर आहे रामदास कामत यांचा।

श्रोते हो ऐकूया विद्याधर गोखले यांची गीतरचना. संगीत आहे गोविंदराव अग्नी यांचं आणि स्वर आहे विश्वनाथ बागुल यांचा.

श्रोतेहो आता ऐकूया संत सोपान काका यांची अभंगरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर आहे अदिती केसकर यांचा.

श्रोते हो, ऐकूया जगदीश खेबुडकर यांची गीतरचना. संगीत आहे अनिल अरुण यांचं आणि स्वर आहे अनुराधा पौडवाल, चंद्रशेखर गाडगीळ, जयवंत कुलकर्णी आणि शरद जांभेकर यांचा.

महडगावाती महसूर वरद विनायकाच तीत एक मंदिर मंदिर लय साध सुद जस कौलारू घर घुमटाचा कळ सोनेरी नक्षी नागाची

0: श्रोते हो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर आत्ताच आपण ऐकलात लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा. भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंदरी असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तीसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्त भक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तीसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6:00.
0: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, आता ऐकूया नाम साधना। आज ऐकूया मंगळवारचा नाममंत्र।

श्रोते हो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवर आत्ताच आपण ऐकलीत नामसाधना. प्रस्तुती भक्तीसुधा.

भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ वरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्ती सुधा रेडिओ वरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्ती सुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तीसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री 10

0: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तीसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता.
1: श्रोते हो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा.

श्रोते हो सादर करत आहोत श्री गरुड पुराण सारांश वाचन। अभिवाचक आहेत आशीष केसकर। ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्ती सुधा।

ओम श्री विष्णवे नमः। यानंतर गरुड पुराणात आयुर्वेदाबद्दल सविस्तर माहिती आहे। भगवान धन्वंतरी सुश्रुताला सांगतात की मी आता संपूर्ण रोगाचा मूळ अर्थात रोगांचा उद्भव कसा होतो त्याबद्दल सांगतो। याबद्दलचं वर्णन आत्रेय आदि श्रेष्ठ मुनींनी तपपूर्वक तत्वपूर्वक आधीच सांगितलं आहे। कोणत्याही प्रकारचा विकार म्हणजे वाईट रोगच असतो। ज्वर ही सुद्धा एक व्याधीच आहे, त्यालाच यक्ष्मा आतंक गदा अशी समानार्थक नावं आहेत। कोणत्याही प्रकारच्या रोगाला समजण्यासाठी त्याची पाच प्रकारे परीक्षा केली जाते। ते पाच प्रकार म्हणजे सर्वप्रथम रोगांचं निदान केलं जातं, पूर्वरूप पाहिलं जातं, मग उपशय आणि संप्राप्ती या सर्वांमधून रोगाची निश्चित परीक्षा केली जाते। उत्पन्न होणारा कोणताही रोग हा शरीरातल्या एखाद्या दोषामुळेच उद्भवत असतो। प्रथम त्याचं स्वरूप अगदी अल्प असल्याकारणाने त्या रोगाचं निश्चित निदान होऊ शकत नाही, परंतु जसजसा रोग प्रगट होऊ लागतो त्याचं स्पष्ट स्वरूप दिसू लागतं तेव्हा त्याला रोगाचं रूप म्हटलं जातं। यालाच लक्षण चिन्ह किंवा आकृती अशी नावं आहेत। व्याधीला विपर्यस्त करण्यासाठी दिलेल्या औषधांचा उपयोग सुखावह होतो यालाच व्याधीचं उपशय असं म्हणतात। यालाच सात्म्य असंही नाव आहे। जसजशी रोगाची निवृत्ती होत जाते त्याला संप्राप्ती म्हणतात। भगवान धन्वंतरी पुढे म्हणतात की मी आता आपल्याला आठ प्रकारच्या ज्वरांविषयी कथन करतो। व्यासदेवांचं असं मत आहे की सर्व रोगांचे मूळ कोठा साफ न होणं हेच आहे। अहितकर वस्तूंच्या सेवनामुळे असे रोग उद्भवतात। मनुष्य शरीरात तीन प्रकारचे प्रमुख दोष असतात, ते म्हणजे वात पित्त आणि कफ हे होत। यांच्यात सुद्धा वात जास्त प्रबळ आहे, म्हणून मी सर्वप्रथम वायूमुळे उद्भवणाऱ्या रोगांची कारणं सांगतो। अति उष्ण आंबट रुक्ष असं भोजन केल्याने, धावण्याने, रात्रीच्या जागरणाने, उंच स्वरात सतत बोलण्याने किंवा अतिशय भय शोक चिंता आणि सतत भोजन केल्याने वायू उत्पन्न होतो। पित्त कशामुळे उद्भवते ते ऐका। खारट आंबट तिखट फार गरम किंवा जळजळ निर्माण करणाऱ्या पदार्थांच्या सेवनाने शरद ऋतूत पित्त डोकं वर काढतं। कफ निर्माण होण्याची कारणंही जाणून घेऊयात। त्याचा जोर होण्याचा समय याबद्दलही जाणून घेणं आवश्यक आहे। फार गोड आंबट खारट आणि स्निग्ध पदार्थांच्या सेवनाने, अजीर्ण झाल्याने, दिवसा झोपल्याने, वसंत ऋतूच्या दुपारी किंवा रात्री हा विकार जोर धरतो। या तीनही दोषांमुळे जे विकार उत्पन्न होतात ते जाणून घेऊयात। वात पित्त आणि कफ या तिन्हीपासून जे विकार उद्भवतात त्याला संनिपात असं म्हणतात। संकीर्ण भोजन, अजीर्ण, विषकर भोजन अर्थात जे पदार्थ परस्पर विरोधी गुण बाळगतात, म्हणजे उदाहरणार्थ खीर आणि दही असे पदार्थ लागोपाठ सेवन केल्याने तीनही प्रकारचे दोष उत्पन्न होतात। यानंतर गरुड पुराणात ज्वराचं निदान सांगितलं आहे। भगवान धन्वंतरी म्हणतात, सर्व प्रकारच्या ज्वरांचं ज्ञान होण्यासाठी त्यांचं निदान कसं करावं यांचं वर्णन जाणून घ्या। हा ज्वर सर्व प्रकारच्या रोगांचा स्वामी आहे, तसाच मृत्यूचा मित्र आहे। अर्थात ज्वर हा मनुष्याचा अंत करणारा आहे। ज्वर हा दक्ष प्रजापतीवर क्रोध करणाऱ्या भगवान शंकरांच्या मस्तकावरील

दुसऱ्या नेत्रातून उत्पन्न झालेला आहे. या ज्वरांची पूर्णता मोहामुळे होते. ज्वर कुपथ्याने निर्माण होतो, अर्थात हा अत्यंत क्रूर आणि नानाविध योनींमध्ये वास करणारा आहे. हत्तीच्या ज्वराला पाकल असं नाव आहे, तर घोड्याच्या जातीला येणाऱ्या तापाला अलर्क असं नाव आहे. कोंबड्यांच्या ज्वराचं नाव इंद्रामद असं आहे. छातीत दुखणं, उलट्या होणं, खोकला येणं, शरीर थंड राहणं, सर्व शरीराला वेदना होणं, ही सर्व लक्षणं कफाच्या दोषामुळे निर्माण होतात. काही वेळेला कफाची सारी लक्षणं क्षीण होतात, तर काही वेळेला त्यांचा जोर खूप वाढतो. तोंडाला चव न राहणं, भूक न लागणं, तोंडात अधिक प्रमाणात लाळ निर्माण होणं, उष्णता वाढणं, लघवीला अधिक वेळा होणं, ही सारी लक्षणं पापज्वराची आहेत. डोकं दुखणं, मूर्छा येणं, मळमळणं, अंगाची जळजळ, थंडी वाजणं, जांभया अधिक येणं अशी लक्षणं पित्ताबरोबर वातही उद्भवल्याचं दर्शवतात. ताप कमी झाला असून तोंडाला अरुची, सांधे आणि डोळे दुखणं, श्वासोच्छ्वास कमी गतीने होणं, खोकला असणं, थंडी वाजणं, आळस, जडपणा वाटणं, डोळ्यांपुढे अंधारी येणं, ग्लानी असणं ही सर्व लक्षणं कफाबरोबर वातही असल्याचे दाखवतात. थंडी वाजणं, घाम येणं, अंगाची लाही होणं किंवा कधीकधी घाम येणं आणि दाह न होणं, तहान लागणं, खोकला येणं अशी लक्षणं दिसतील तर ती कफ आणि पित्त या दोन्ही दोषांमुळे झालेली आहेत असं समजावं. कधीकधी शरीराची सारखी लाही होत असते. दिवसा झोप आणि रात्री जागरण यामुळे डोळे शुष्क दिसतात. कान दुखणं, खूप थंडी वाजणं, जीभ खरखरीत होणं, सांधे दुखणं आणि ताप येणं, थुंकीमध्ये रक्त पित्त, खूप तहान लागणं, छाती दुखणं, कधी मल अधिक बाहेर येणं तर कधी अगदी अल्प प्रमाणात उत्सर्जन होणं, क्षीणता येणं, आवाज बदलणं किंवा असंबद्ध बडबडणं, घशात घरघर होणं या सर्व लक्षणांना अभिन्यास संनिपात असं म्हणतात. सर्व लक्षणांनी युक्त ज्वर संनिपात म्हटला जातो आणि तो फार परिश्रमानंतर बरा होतो. अशा प्रकारे वातकफामध्ये थंडी आणि अंगाचा दाह हे दोन्ही होतात. त्याच वेळेला गार वाऱ्यात गेल्यास पित्तामुळे कफ निर्माण होतो आणि पित्त शांत झाल्यावर मूर्छा वगैरे येते. दाह वगैरे होत असल्यास ग्लानी आणि आळस वाटतो. एवढं सविस्तर वर्णन झाल्यानंतर गरुड पुराणामध्ये चिकित्सेचे विभिन्न योग सांगितले आहेत. श्री रुद्र म्हणतात, अशा प्रकारे विष्णूचे अवतार भगवान धन्वंतरी यांनी शंकरांना रोगाचं उपशमन करणारे अनेक प्रकार सांगितले. श्री हरी शंकरांना म्हणतात, सर्व प्रकारच्या ज्वरांमध्ये सर्वप्रथम लंघन करावं, उकळलेलं पाणी प्यावं आणि रोग्याला जिथे फार हवा येत नाही अशा जागी झोपवावं. यामुळे ज्वर पुष्कळसा बरा होतो. जर वातामुळे ज्वर उद्भवला असेल तर गवती चहा आणि सुंठ यांचा काढा करून द्यावा, त्यामुळे ज्वर कमी होतो. पित्त दोषामुळे ज्वर आला असेल तर सुंठ, पित्त पापडा, नागरमोथा आणि नवीन खस, चंदन यांचा काढा, तसंच कफामुळे उद्भवणाऱ्या ज्वरासाठी आल्यासह घमासा आणि सुंठ यांचा काढा करावा. सर्व प्रकारच्या ज्वरांचं शमन करण्यासाठी पित्त पापडा आणि सुंठ यांनी युक्त असा कात उपयुक्त कार्य करतो. किराईत एरंड, गवती चहा, सुंठ यांच्यासह असलेला कात पित्तदोषाचं आणि त्यापासून आलेल्या ज्वराचं शमन करतो. असं सविस्तर वर्णन गरुड पुराणामध्ये आयुर्वेदाच्या माध्यमातून भगवानांनी सांगितलं आहे. यानंतर गरुड पुराणात नारायण भक्तीचं कथन आहे. श्री सूत म्हणाले, जी व्यक्ती मुक्ती प्रदान करणाऱ्या, ज्याला आदी आणि अंत नाही अशा प्रभूला वंदन करते, ती व्यक्ती तीनही लोकात वंदनीय होते. आनंद स्वरूप, अद्वैत, विज्ञानमय, सर्वत्र वास करणाऱ्या अशा विष्णूंना मी भक्तिपूर्वक वंदन करतो. जो सर्वांच्या हृदयात निवास करून सर्वांची शुभ आणि अशुभ कर्म तटस्थतेने पाहतो, त्या सर्वांचा साथीदार विष्णू यांना मी नमस्कार करतो. विष्णू भगवान
जगातल्या सर्व क्षुद्र लोकांचा उद्धार करतात. आकाशात भरून आलेल्या काळ्या ढगांप्रमाणे कृष्णवर्ण असणारे आणि तीनही लोकांवर स्वामित्व ठेवणारे असे जे विष्णू, त्या भगवान विष्णूंना एक वेळ श्रद्धापूर्वक केलेला नमस्कार अत्यंत पापी मनुष्याला देखील उद्धारणारा ठरतो. भूमीवर दंडवत घातल्याप्रमाणे जो मनुष्य भगवानांना वंदन करतो त्याला परमगती प्राप्त होते आणि असं भाग्य हजारो यज्ञ करणाऱ्यांना सुद्धा प्राप्त होत नाही. उठता बसता कोणत्याही स्थितीत जो एकदाच नमो नारायण असा मंत्र म्हणून नारायणाला शरण जातो त्याचं कल्याण होतं. नारायण हा शब्द एकदा जरी उच्चारला तरी मनुष्याची वाणी आज्ञाधारक होते, अर्थात नारायणाच्या भक्तीत रमून जाते असा या शब्दाचा अद्भुत चमत्कार आहे. भगवान विष्णूंची महत्ता अवर्णनीय आहे. व्यासादी सर्व मुनिगण त्यांची स्तुती करता करता थकून गेले आणि शेवटी निवृत्त झाले. स्वप्नात देखील जर सहजतेने भगवानांचं नाम उच्चारलं गेलं तर त्या व्यक्तीच्या पापांची रास नाश पावते, इतकं भगवन नामाचं महत्व आहे. मग जो मनपूर्वक त्याचं स्मरण कीर्तन करील त्याला तर त्याचं महत्व वर्णन करायला नकोच. त्याला कधीही यमलोकी जावं लागत नाही. अशा परममंगलदायी भगवान विष्णूंना वारंवार नमस्कार असो. ज्याप्रमाणे सूर्याचा उदय होताच किंवा अग्नीचा प्रकाश पडताच अंधार नष्ट होतो, त्याप्रमाणे भगवान हरींचं पुण्यस्मरण केल्याने पापांच्या राशींचा क्षणात नाश होतो. भगवान हरींचं नामस्मरण करताना ज्याला कशाची जाणीव राहत नाही त्याला कधीही मृत्यू नसतो, तो अजेय असतो. भगवन नामाचं कीर्तन संसाररूपी सर्पदंशाचा नाश करणारं औषध आहे. मनुष्य कृष्ण नामाचा जप करता करता मोक्षगती प्राप्त करतो. सत्ययुगात ध्यान केल्याने, त्रेतायुगात मंत्राचा जप केल्याने किंवा द्वापार युगात भगवानांची पूजा अर्चा केल्याने जे फल प्राप्त होतं तेच फल कलियुगात भगवान केशवाच्या मंगलमय नावाचं स्मरण अथवा कीर्तन केल्याने प्राप्त होतं. ज्याच्या तोंडी सतत हरिनामाचा जप चालू असतो तो या संसाररूपी सागराला तरुण विष्णुलोकी गमन करतो. विज्ञानयुगात सहस्त्रावधी दुष्कृत्यांनी ग्रासलेला परंतु शुद्धी किंवा मोक्षाची इच्छा धरणारा मानव भगवन नामाच्या प्रभावाने मोक्षगती प्राप्त करतो. भगवान नारायणाच्या स्तुतीत तथा गुणसंकीर्तन करण्यात जो मनुष्य अहर्निश मग्न असतो त्याला परत या संसारात यावं लागत नाही. यानंतर गरुड पुराणात विष्णू पूजेचं कथन आहे. श्री सूत म्हणतात, तीनही लोकांचा स्वामी भगवान हरी याची आराधना हीच या जगातली महत्वाची गोष्ट आहे. जी व्यक्ती हरीला पुरुष सूक्त मंत्राद्वारे जल आणि पुष्प अर्पण करते ती व्यक्ती हरीची प्रिय असते. परंतु जो मनुष्य भगवान विष्णूंचं पूजन करीत नाही तो मनुष्य ब्रह्मघातकीच म्हटला पाहिजे आणि असा मनुष्य पापाचा भागीदार ठरतो. ज्याच्यामुळेच सर्व भूतमात्रांची उत्पत्ती होते आणि संपूर्ण ब्रह्मांडाचा विस्तार ज्याच्यामुळे झालेला आहे अशा भगवान विष्णूंचं जो स्मरण करीत नाही तो क्षुद्र असा कीटकच मानला गेला पाहिजे. नरकलोकात यमयातना सहन करणाऱ्या मनुष्याला यमराज विचारतो की तू सर्व यातनांचा नाश करणाऱ्या केशवाची कधी आराधना केली नाहीस का? भगवान केशव तर इतके दयाळू आहेत की पूजेच्या सर्व साहित्यांचा अभाव असला तरी चालेल. केवळ जलाने त्यांची श्रद्धापूर्वक भक्तिपूजा केली तरी देखील ते प्रसन्न होतात आणि आपली पूजा करणाऱ्या भक्ताला आपलाच लोक प्राप्त करून देतात. इतक्या दयाळू अशा भगवान विष्णूंची तू आराधना केली नाहीस का? यमराज पुढे विचारतात, चारही वर्ण आणि आश्रम यांचं शास्त्रोक्त ज्ञान असणाऱ्या विद्वानांकडून विष्णूंची पूजा केली जाते. त्यांची आराधना करण्याशिवाय त्यांना प्रसन्न करण्याचं दुसरं कोणतंही तंत्र नाही. यानंतर गरुड पुराणात विष्णू महात्म्याचं कथन आहे. श्री सूत म्हणतात, सर्व शास्त्रांचं अवलोकन केल्यानंतर आणि वारंवार विचार केल्यानंतर एकच सिद्धांत निष्पन्न झाला
की भगवान नारायणाचं सदैव स्मरण करायला पाहिजे. जो नारायणाची अनन्य भावाने भक्ती करतो आणि स्मरण करतो त्याला दान धर्म, तीर्थ, तपश्चर्या आणि यज्ञविधी करण्याचं काहीही कारण उरत नाही. 60,000 तीर्थस्थानी जाऊन केलेले नमस्कार देखील नारायणापुढे केलेल्या एका नमस्कारापेक्षा कमी महत्त्वाचे असतात, इतकं त्या नमस्काराचं महत्त्व आहे. तपश्चर्या किंवा कर्मकलाप यापेक्षा हरिनामाचं स्मरण अधिक महत्त्वपूर्ण असतं. जी व्यक्ती पापकर्मामध्ये अनुरक्त झालेली असते त्याने हरीचं स्मरण करावं हेच प्रायश्चित्त असतं. जर एखादी व्यक्ती पापकर्मात गढलेली असताना सुद्धा क्षणभराच्या नारायण ध्यानाने स्वर्गगतीला जाऊन पोहोचते तर मग जी व्यक्ती अहर्निश नारायणाचंच स्मरण करीत असते तिचं भाग्य वर्णन करावं तेवढं थोडंच आहे. भगवान श्री नारायणाचं ध्यान करणं हाच परमधर्म आहे आणि भगवानाचं ध्यान करणं हेच मोठं तप आहे. ध्यान करणं हीच मोठी श्रद्धा आहे. जगात ज्या गोष्टी दुर्लभ आहेत किंवा मनात आणूनसुद्धा ज्या वस्तू मनुष्य प्राप्त करू शकत नाही त्या वस्तू याचना न करता देखील नारायण देऊ करतो. यज्ञामध्ये जर चुकून एखादी गोष्ट करायची राहिली तर केवळ नारायणाच्या स्मरणाने यज्ञ पूर्ण होतो असं वर्णन श्रुती करते. पापकर्मांना शोधण्यासाठी ध्यान हेच एक उत्तम साधन आहे. समाधी लावून बसलेला योगी याच जन्मात मोक्ष मिळवतो, कारण योगरूपी अग्नीच्या द्वारे तो आपल्या पापांचा केव्हाच दाह करून टाकतो. ज्याप्रमाणे अग्नीच्या ज्वाला घर जाळून टाकतात त्याप्रमाणे विष्णूंच्या ध्यानात मग्न असणाऱ्या योग्याचं पाप हरी आधीच नष्ट करून टाकतो. ज्याप्रमाणे अग्नीच्या दाहामुळे सोनं विशुद्ध होतं त्याप्रमाणे वासुदेवाच्या संपर्काने मनुष्याचं मलयुक्त मन अर्थात वाईट मन चांगलं होऊन जातं. जे पाप सहस्त्रवेळा गंगेत धुतल्याने किंवा वारंवार पुष्करणीत स्नान केल्याने क्षीण होत नाही तेच पाप केवळ हरीचं स्मरण केल्याने नष्ट होतं. या दारुण कलियुगाचा आणि दुष्ट पाखंड्यांचा प्रभाव केशवाचं नाम घेणाऱ्या व्यक्तीवर कधीही होत नाही. तात्पर्य, भगवानाचं सतत चिंतन करणाऱ्या भक्तावर वाईट गोष्टी कधीच प्रभाव पाडू शकत नाहीत. तीच तिथी उत्तम आहे, तीच रात्र श्रेष्ठ आहे, तोच चांगला योग आहे ज्या वेळेला श्रीहरीचं स्मरण केलं जातं. आणि तीच सर्वात मोठी हानी आहे, तोच मूर्खपणा आहे जी वेळ आणि जो क्षण वासुदेवाच्या चिंतनाशिवाय व्यतीत केले जातात. याशिवाय दुसरी कोणतीही मोठी हानी नाही. ज्याच्या हृदयात गोविंद विराजमान झालेले असतात त्याला कलियुगसुद्धा सत्ययुगासारखं भासतं, परंतु जो गोविंदाचं चिंतन करीत नाही त्याला सत्ययुगसुद्धा कलियुगासारखं वाटतं. ज्याच्या मुखी सतत भगवन नाम येत राहतं त्याचं जीवन कृतार्थ झाल्यासारखंच असतं. जप जाप्य आणि होम हवन करण्यातच ज्याचं मन रममाण झालेलं असतं त्याच्या चिंतनात भगवंताने दिलेलं फलच विघ्न ठरतं, अर्थात त्याच्या चिंतनात बाधा निर्माण करते. भगवान गोविंद जेव्हा मनुष्याच्या हृदयात विराजमान झालेले असतात तेव्हा मनुष्य पाप्यांना क्षमा करतात, मूर्खांवर दया दाखवतात आणि धर्मशील पुरुषांवर प्रसन्न होतात. स्नानादी सर्व कर्म करताना, प्रायश्चित्त भोगताना, विशेष करून दुष्कार्याच्या वेळी भगवान नारायणाचं स्मरण करायलाच पाहिजे. जो मनुष्य श्यामवर्ण असलेल्या जनार्दनाचं सतत स्मरण करतो त्याचाच सर्वदा लाभ आणि विजय होत असतो. जे पक्षीगण आणि किडे नारायणाचं चिंतन करतात त्यांना क्षणार्धात ऊर्ध्वगती प्राप्त होते. तर मग ज्ञानी माणूस जो सर्वदा हरी चिंतन करतो त्याच्या कल्याणाविषयी शंकाच नको. भगवान वासुदेवाच्या चरणांवर अनन्य भावे लीन झालं म्हणजे एखाद्या डेरेदार वृक्षाच्या सावलीचाच आनंद लाभतो की जी अत्यंत शीतल असते. म्हणूनच अशा वासुदेवरूपी वृक्षाची सावली प्रत्येकाने मिळवायलाच पाहिजे. भगवान मधुसूदनाचं चिंतन सतत केल्याने दुर्वासमुनींचा शाप तसंच शचीचे जे पती इंद्र यांनासुद्धा त्यांचं राज्य नष्ट करण्याचं सामर्थ्य राहत नाही.
सूर्यमंडळात स्थित असणारा कनकाच्या आसनावर आरूढ झालेला सुवर्णाची कुंडले धारण करणारा आणि सुवर्णाप्रमाणेच सुंदर तनू असणारा शंख चक्र गदा आणि पद्म धारण करणाऱ्या अशा भगवान नारायणाचं ध्यान मनुष्याने सतत केलं पाहिजे। त्यांच्या ध्यानाव्यतिरिक्त या जगात दुसरी कोणतीही गोष्ट पवित्र नाही। या जगात माणसाचं मन नेहमी विषय वासनांमध्ये आसक्त होत असतं, परंतु तशीच आसक्ती जर भगवान नारायणाच्या चिंतनात लावली तर मनुष्य जन्ममरणाच्या फेऱ्यातून केव्हाच मुक्त होऊ शकतो। श्री सूत म्हणतात, तीच ज्ञानदायी चर्चा आहे ज्यामध्ये गोविंदाचं गुणकीर्तन होतं, त्याच कथा उत्तम आहेत ज्यात नारायणाच्या लीला वर्णन केले आहेत, आणि तेच खरं कर्म आहे की जे भगवानाच्या सेवेशी संबंधित आहे। तीच जिव्हा अर्थात वाणी सार्थक आहे जी सदैव हरीचं स्तवन करीत असते। तेच हात श्रेष्ठ आहेत ज्याच्याकडून हरीची पूजा अर्चा होते, आणि जे शिर नारायणापुढे नत होतं लीन होतं तेच श्रेष्ठ असतं। मेरू अथवा मंदार पर्वतासारखे पापांचे डोंगर सुद्धा नारायणाच्या स्मरणाने नष्ट होतात। ज्याप्रमाणे सर्व राष्ट्राचा रक्षक राजा असतो, लहान मुलाचे रक्षक त्याचे माता पिता असतात, त्याप्रमाणे सर्वांचा रक्षणकर्ता श्रीहरी आहे। तात्पर्य, भगवानाला वंदन करणारे तीर्थ स्वरूप असतात। भगवानाचा भक्त मग तो शूद्र असो विद्वान असो पशु असो सर्वजण समान दर्जाचेच असतात। ज्याप्रमाणे वणवा लागलेल्या वनात हरिण आदी पशुगण निवास करीत नाहीत, त्याप्रमाणे योगाभ्यास करणारी व्यक्ती पापांना कधीच थारा देत नाही। ज्या मनुष्यात जितका भगवानावर विश्वास असतो तेवढी त्याला सिद्धी प्राप्त होत असते। म्हणूनच दमघोषाचा पुत्र शिशुपाल विद्वेष करून सुद्धा श्रीकृष्णाच्या चिंतनाने मोक्षपदाला गेला। यानंतर गरुड पुराणात नृसिंहाचं स्तोत्र आलेलं आहे। श्री सूत शौनकांना म्हणतात, शिवाकडून झालेली नृसिंहाची स्तुती आता जाणून घे। सर्व मातृगणांनी भगवान शंकरांना विचारलं, हे भगवान, आपण आज्ञा दिलीत तर आम्ही देव दानव आणि मनुष्य यांनी युक्त असलेल्या या संपूर्ण विश्वाचा नाश करून टाकतो। तेव्हा शंकर म्हणाले, नाही नाही, आपण सर्वांकडून या प्रजेचं रक्षण व्हायला पाहिजे। तेव्हा तुम्ही आपल्या मनातून तो दुष्ट विचार काढून टाका। परंतु भगवान शंकरांचं न ऐकता मातृगणांनी विश्वाचा नाश करायला प्रारंभ केला। तेव्हा श्री शंकरांनी नृसिंहरूप देवाचं ध्यान केलं। त्या नृसिंहाच्या रूपाचं वर्णन असं केलं जातं की जो आदी आणि अंतापासून रहित आहे, जो सर्व प्राणीमात्रांचं उत्पत्ती स्थान आहे, विजेप्रमाणे ज्याची जिव्हा तेजोमय आहे, अशा अद्भुत आणि दिव्य विभूतीचं भगवत ध्यान श्री शंकरांनी केलं तेव्हा इतर देवांना दुर्लभ असणारं त्यांचं दर्शन नृसिंहाने दिलं। श्री शंकरांनी त्यांना नमन केलं आणि म्हटलं, हे जगाचे स्वामी, आपण हिरण्यकश्यपूचा नाश करणारे, रुद्रशक्ती असलेले, मेघाप्रमाणे गर्जना करणारे आणि कोटी सूर्यांच्या तेजाप्रमाणे प्रकाशमान आणि दिव्य आहात। अंधक दैत्यांचा विनाश करण्यासाठी ज्या मातृगणांचं मी सृजन केलं तेच आता माझी अवज्ञा करून प्रजेचं छळण करीत आहेत। एकदा त्यांचं सृजन केल्यावर त्यांचाच नाश करणं मला पटत नाही। तेव्हा नृसिंहरूप श्रीहरीने असुरगण रौद्रगण आणि मातृगण या सर्वांचा नाश करून जगाचं कल्याण केलं आणि आपण लुप्त झालात। या नृसिंह स्तोत्राचं जो मनुष्य इंद्रियांवर ताबा ठेवून नित्य पठण करतो त्याचे सर्व मनोरथ पूर्ण होतात, सिद्धीस जातात। सूर्याप्रमाणे नेत्र असणाऱ्या, जळत्या अग्निप्रमाणे मुख असणाऱ्या अशा नृसिंह भगवानांना मी नमस्कार करतो। त्यांचा जप केल्याने सर्व दुःख नष्ट होता। यानंतर गरुड पुराणात कुलामृताचं स्तोत्र याविषयी सूतांनी माहिती सांगितली आहे। श्री सूत म्हणतात, नारदांनी जेव्हा शिवांना विचारलं
तेव्हा शिवांकडून जे सांगितलं गेलं ते कुलामृत स्तोत्र, त्याचं वर्णन ऐका. श्री नारद म्हणाले, जो मनुष्य शुभ आणि अशुभ दोन्ही कामं करतो आणि सर्वदा वेगवेगळ्या विषय वासनांमध्ये रमतो, ती व्यक्ती नेहमी पीडित असते. म्हणून अशा व्यक्तीला जर भवसागरातून मुक्त व्हायचं असेल तर त्यासंबंधी ऐकून घ्या. ज्या परमेश्वराने मायावी शक्तीने हे जग आणि जडजीव बनवले, त्यांच्यापैकी एखाद्यावर जरी भगवानांची कृपादृष्टी गेली तर तो जन्ममरणाच्या फेऱ्यातून मुक्त होतो. मनुष्य ह्या विशाल जगातील विषय वासनांमध्येच दंग होऊन जातो. तेव्हा मुक्तीसाठी हे नारदा मनुष्याने अविनाशी अशा भगवान विष्णूंचं चिंतन करणं आवश्यक आहे. असा भगवान नारायण विश्वस्वरूप, सर्वज्ञ, सर्वव्यापक, निरामय, परमशुभ असे आहेत, ज्यांचं स्मरण केल्याने मनुष्याला मोक्ष मिळतो. सांसारिक बंधनातून मुक्तीची इच्छा करणारा मनुष्य अशा प्रकारे नारायणाच्या स्मरणाने मुक्त होतो. श्री सूत म्हणतात, याप्रमाणे प्रथम नारदाने विचारलेल्या प्रश्नांची वृषध्वजाने जी व्याख्या केली आहे ती मी तुला सांगितली. म्हणून निर्व्याज निरपेक्ष बुद्धीने ब्रह्माचं निरंतर ध्यान केल्याने तू शाश्वत पद प्राप्त करू शकशील. सहस्त्र अश्वमेध यज्ञांपेक्षा एक वेळ केलेलं विष्णूचं ध्यान अधिक फलदायी असतं, इतकं विष्णू नामाच्या चिंतनाचं महत्त्व आहे. याप्रमाणे देवर्षी नारदांनी शिवांकडून विष्णू नामाचं महात्म्य श्रवण केलं आणि नंतर स्वतः नारदांनी त्यांची आराधना केली आणि परमपद प्राप्त केलं. याप्रमाणे जो कोणी विष्णू नामाचं नित्य पठण करतो त्याची कोटी कोटी जन्मातील पापं धुवून निघतात. भगवान श्री विष्णूंचं नाम परमदिव्य आहे, ते घेणारा अमृतत्व प्राप्त करतो. यानंतर गरुड पुराणात मृच्छवष्टकाच्या स्तोत्राची माहिती आहे. श्री सूत म्हणतात, मी आता मार्कंडेयाकडून सांगितल्या गेलेल्या स्तोत्राचं निवेदन करतो. मार्कंडेय म्हणतात, शंख चक्र धारण करणाऱ्या परम अव्यक्त अशा दामोदरांच्या चरणी मी शरण गेलो आहे, तेव्हा मृत्यू माझं काहीही वाकडं करू शकत नाही. मी वराह, नृसिंह, वामन, माधव, जनार्दन आदी रूप धारण करणाऱ्या भगवान विष्णूंच्या चरणांशी लीन झालो आहे. संपूर्ण विश्वाचा स्वामी, परमपुण्य स्वरूप, तिन्ही लोकांचा स्वामी अशा महान विष्णूंच्या पदाशी मी नतमस्तक झालो आहे. मग मृत्यू माझे काय हानी करू शकेल? अशा प्रकारे एका महान आत्मधारी भगवान विष्णूंची स्तुती ऐकल्यानंतर मृत्यू तेथून निघून गेला, कारण तो विष्णूंच्या दूताकडून आधीच त्रासला गेला होता. अशा प्रकारे धीरवीर मार्कंडेय मुनींनी साक्षात मृत्यूवर विजय प्राप्त केला. पुंडरीकाच्या नेत्रांप्रमाणे नेत्र असलेले भगवान नृसिंह प्रसन्न झाल्यावर मग कोणतीही वस्तू दुर्लभ राहत नाही. हे स्तोत्र अत्यंत शुभ आहे आणि मृत्यूचा पराभव करणारा आहे. मार्कंडेय मुनींच्या हितासाठी स्वतः विष्णूंनी हे स्तोत्र आपल्या मुखाद्वारे सांगितलेलं होतं. मृत्यूच्या या अष्टकाला जो कोणी नेहमी नियमाने आणि तीनही वेळेला भक्तिभावाने वाचेल त्या मनुष्याला मृत्यू कधीही स्पर्श करू शकत नाही. आपल्या हृदयरूपी कमळात जो सर्वदा परमपुरुष आणि शाश्वत अशा विष्णूला विराजमान करतो आणि शाश्वत अशा विष्णूला विराजमान करतो, त्यांचं चिंतन करतो, तो मनुष्य मार्कंडेयांप्रमाणेच मृत्यूवर जय मिळवतो. यानंतर गरुड पुराणात अच्युताच्या स्तोत्राची माहिती आहे. श्री सूत शौनकांना म्हणतात, मी आता भगवान अच्युत स्तोत्राचं वर्णन करतो, जे सर्व मनोकामना पूर्ण करणारं आहे. एकदा महर्षी नारदांनी ब्रह्मदेवाला अच्युत स्तोत्राविषयी विचारलं. त्यावेळी ब्रह्मदेवाने जे कथन केलं ते मी तुला सांगतो. श्री नारद म्हणाले, अक्षय, अव्यय आणि वरदान देणाऱ्या विष्णूंचं विधीपूर्वक स्तवन कसं करावं यासंबंधी वर्णन करणारे आपणच योग्य आहात, म्हणून त्याबद्दल आपण सांगावं. जे पुरुष नेहमी अच्युताचं स्मरण करतात ते खरोखरच परमधन्य आहेत, त्यांचा जन्म सार्थकी लागला आहे.
ब्रह्मदेव म्हणतात, हे मुने, मी तुला भगवान वासुदेवाच्या स्तोत्राविषयी सांगतो जे मुक्ती प्रदान करणारा आहे। पूजा अर्चा करताना या स्तोत्राचं स्तवन केल्यावर भगवान वासुदेव प्रसन्न होतात। ते स्तोत्र असं आहे, भगवान वासुदेवांना नमस्कार असो, जो सर्व पापांचा नाश करतो, जो वराह स्वरूप आणि आनंद स्वरूप आहे, जो ज्ञान प्रदान करतो, अशा सर्वोत्तम पुरुषास माझा नमस्कार असो। हे देवकी पुत्र, आपलं निवासस्थान गोकुळ आहे, आपण एका गोपाचा वेश धारण करून या भूतलावर अवतार घेतलात। आपण सर्व गोपजनांचे प्रिय आहात, गायीचं कुळ श्रेष्ठ करणारे आहात, रावणासारख्या महान राक्षसाचा वध करणारे आपण आहात। आपण जन्म घेऊन वैष्णव कुळाची कीर्ती वाढवली आहे, तेव्हा या जगाचे स्वामी अशा आपल्याला माझा वारंवार नमस्कार असो। हे लक्ष्मीपते, आपण ज्ञानमय आनंदरूप तसेच अनंत आहात। आपलं रूप सर्वांना मोहवणारा आहे, आपण सदा सर्वदा विजयी असा। आपण सर्व अज्ञानाचा नाश करणारे गुरु आणि दीक्षा देणाऱ्या मंत्राचे निर्माते आहात। आपण सर्व धरित्रीचे आधार आहात आणि आपणच कूर्म, ब्रह्मर्षी, विष्णुरूप नृसिंह तसंच वराहरूपी आहात। हे विष्णो, आपण दिक्पाल आहात, राक्षसांचे अधिपती आहात। द्वादश आदित्य, 8 वसुगण, 11 रुद्र, 2 अश्विनी कुमार आणि मरुद्गण ही सर्व आपलीच रूपे आहेत। तात्पर्य, जे काही ब्रह्मांडात आहे ते सर्व आपलंच रूप आहे, सर्वत्र आपला निवास आहे। आपण अव्यक्त असून सर्व इंद्रिय आपलीच रूप आहेत। हे अच्युता, आपल्या या रूपाला ब्रह्म म्हटलं जातं की जे देवांनाही अप्राप्य आहे, तर मग सामान्य मनुष्य आपणास कसा प्राप्त करणार? हे ब्रह्मा, आपल्या ब्रह्मस्वरूपाला कोण जाणू शकेल? अर्थात कोणीच नाही, कारण ते ज्ञान इंद्रियांच्या देखील पलीकडील वस्तू आहे आणि कठीण आहे। आपण अव्यक्त नाशरहित तसंच प्रलय आणि उत्पत्ती यांच्यापासून रहित आहात। आपण निर्गुण आणि शुद्ध स्वरूप आहात। हे पुरुष श्रेष्ठ, आपल्या ब्रह्मस्वरूपाचं ज्ञान न झाल्याने देवगण सुद्धा आपलं भजन कीर्तन करीत असतात, आपल्या सूक्ष्म स्वरूपाला ते कसे प्राप्त करू शकतील? हे विभो, गंधाक्षता, फूल, धूप आणि दीप यांनी मी सर्व देवतांच्या प्रतिमेचं पूजन करतो। त्या सर्व प्रतिमा म्हणजे आपलीच विभूती आहे। माझ्या पूजेमध्ये जर काही उणीव राहिली असेल तर आपणच क्षमा करण्यास योग्य आहात, कारण हे प्रभो, ज्या प्रकारे आपली पूजा करावयास पाहिजे त्या प्रकारे पूजा करण्यास मी असमर्थ आहे। हे पुरुषोत्तमा, दिवसभरात अनेक बरी वाईट कार्य करून देखील माझी आपल्यावर अचल भक्ती आहे। हे जगन्नाथा, आपल्या पदाशिवाय अन्य देवधर्मात किंवा कशातच मला रस नाही। आपली भक्ती सर्व प्रकारच्या कामना पूर्ण करणारी आहे। एकदा का आपल्याला शरण आल्यानंतर मग अन्य देवधर्म करण्याची आवश्यकताच उरत नाही। परंतु हे अच्युता, आपली विधीपूर्वक अर्चना करण्यास कोणताच माणूस समर्थ नाही। मी देखील आपलं स्तवन अर्चन केलं आहे, परंतु त्यात असंख्य उणीवा राहिल्या आहेत। हे भगवान, आपल्याला वारंवार नमस्कार असो। भगवान विष्णूंचं हे स्तोत्र मी आपणास कथन केलं आहे। हे मनु, जर तुला परमपद मिळवण्याची इच्छा असेल तर भक्तिभावाने विष्णूचं स्तवन कर। केवळ याचमुळे तुला सर्वोत्तम पदाची प्राप्ती होईल आणि तुझं कल्याण होईल। जो मनुष्य भगवान विष्णूंचं स्तवन करतो तो लवकरच या जगाच्या विशाल बंधनांना तोडून मोक्षाचा लाभ प्राप्त करतो। जी व्यक्ती प्रातःकाळी उठून भक्तिभावाने नियमितपणे विष्णूंचं स्मरण करते तीच सर्व इच्छित फल प्राप्त करते। पुत्रप्राप्तीच्या इच्छेने या मंत्राचा जप करणाऱ्याला पुत्रप्राप्ती होते, तर सांसारिक बंधनातून सुटका होण्याची ज्याची इच्छा असेल त्याला मोक्ष प्राप्त होतो। रोगी रोगापासून मुक्त होतो,
विद्यार्जनाची इच्छा असणारा ज्ञानी बनतो. यशकीर्तीची इच्छा करणाऱ्याला यशकीर्ती प्राप्त होते. तात्पर्य, मनुष्य जे काही फल प्राप्त करण्याची श्री विष्णूंना विनंती करतो ते सर्व काही सुख देणाऱ्या हरिकडून त्याला प्राप्त होतं. यात कोणतीच शंका नाही. हरिओम.

श्रोते हो आत्ताच आपण ऐकलत श्री गरुड पुराण सारांश वाचन. अभिवाचक होते आशीष केसकर. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तिसुधा.

गरुड पुराणाची संपूर्ण मालिका ज्यांच्या स्मरणार्थ प्रायोजित केली त्यांची नावं अशी: स्वर्गीय संगीत भूषण पंडित राम मराठे, स्वर्गीय श्री श्रीनिवास अमृतराव केसकर, स्वर्गीय सौ वसुमती श्रीनिवास केसकर, स्वर्गीय सौ चंद्रप्रभा विश्वनाथ सातपुते आणि स्वर्गीय श्री विश्वनाथ सातपुते यांच्या स्मरणार्थ ही संपूर्ण मालिका प्रायोजित केली गेली.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा। भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या।
1: देवी सप्तशती पाठ अर्थात देवी महात्म्य हे सत्यार्थाने वाईट विचारांवर आणि दुष्कर्मांवर सद्विचार, सद्बुद्धी आणि सत्कर्म यांचा विजय होण्याचं प्रतीक मानलं जातं। कोणत्याही देवीची उपासना ही अंगभूत गुणांची शक्तीचीच उपासना, म्हणूनच आध्यात्मिक दृष्टीने आत्मोन्नतीचं सर्वोत्तम साधन म्हणून देवी महात्म्याकडे पाहिलं जातं। संपूर्ण नवरात्रीत भक्तीसुधाच्या सर्व श्रोत्यांसाठी एक अद्भुत पर्वणी आम्ही प्रस्तुत करत आहोत। श्री देवी महात्म्य ही प्राकृत सप्तशतीची ओवीरूप पोथी नवरात्रीत रोज सकाळी 9 वाजता भक्तीसुधावरून प्रसारित करणार आहोत। देवी महात्म्याच्या पारायण पद्धतीने या पोथीतील 16 अध्याय प्रसारित होणार आहेत। श्री देवी सप्तशतीच्या प्राकृत पोथीबरोबरच यात श्रीचंडी कवच, अर्गला स्तोत्र, कीलक स्तोत्र, कुंजिका स्तोत्र, देवी क्षमापन स्तोत्र याबरोबरच देवी उपासनेतील महत्वाचे देवी अथर्वशीर्ष, श्री सूक्त आणि मंत्र जप साधना आपण ऐकू शकाल। या देवी उपासनेचा अवश्य लाभ घ्या आणि आपली आत्मोन्नती साधा। श्री देवी महात्म्य भक्तीसुधावरून ऐका नवरात्रीत 11 ऑक्टोबर ते 20 ऑक्टोबर सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता। श्री देवी महात्म्य प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30। फोन नंबर पुन्हा एकदा 7020353130।
0: श्रोते हो, ऐकूया बाभ बोरकर यांची गीतरचना, संगीत आणि स्वर पंडित जितेंद्र अभिषेकी यांचा।

श्रोते हो, ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींची अभंग रचना. संगीत आहे श्रीधर फडके यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

मनाला योग्य दिशा देणारे, जीवनाला समर्थ विचारांची नवी प्रेरणा देणारे समर्थ श्री रामदास स्वामी यांचे मनाचे श्लोक। या प्रत्येक मनाच्या श्लोकाचा अर्थ, त्याचं तत्वज्ञान आणि आजच्या जीवनातली त्याची उपयुक्तता जाणून घ्या भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन या मालिकेतून। निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे। मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन ही मालिका भक्तीसुधा रेडिओवरून ऐका रोज सकाळी 10 वाजता। याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता।

भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ वरून ऐका. सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ वरून ऐका रोज 6:00 वाजता. याचं पुनःप्रसारण 3:00 वाजता.

संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार। भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात। भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: सादर करत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना, प्रस्तुती भक्तीसुधा.

तवशी कानडा ह्या रागाचं नाव. सगळे लोक मालकंश आणि व कानडा गातात, मी दोन्ही मिक्स करून गातो, मध्ये डॅश असतो.

मुझे बन जा संवाद झालाय दुसरं काय संस्कार आहे मी काय शिकलो नाही माझ्या बाबतीत पण सतत साडेतीन चार महिने जात होतो नुसता ठेका झालाय तो डग्यावर तो सुद्धा तबला नाही आणि पांढरी पाच वर मध्ये तालीम चालण्याचे हे पेंढारकर वगैरे भास्कर बरवे म्हणून एक वाल येतो.

0: स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलात पंडित राम मराठे यांनी गायलेला राग कौशी कानडा, तबला साथ पंडित सुरेश तळवलकर, संवादिनी पंडित गोविंदराव पटवर्धन. श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना, प्रस्तुती भक्तीसुधा.
1: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता ऐकूया जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. प्रस्तुती भक्तीसुधा.
2: श्रोते हो, आता ऐकूया मधुकर जोशी यांचं गीत, संगीत राम कदम यांचं, स्वर मन्नाडे आणि सहकारी यांचा.

श्रोते हो, ऐकूया पी सावळाराम यांची गीतरचना. संगीत आहे वसंत प्रभू यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

0: भक्तिसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो निर्भय हो मनारे।
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30। या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तिसुधा। फोन नंबर आहे 70-20-35-31-30। नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30।
2: श्रोते हो, भक्तिसुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप। ऐकूया राणा पवार यांची गीतरचना, संगीत आहे बाळ माटे यांचं आणि स्वर आहे ज्योत्स्ना भोळे यांचा।

श्रोते हो ऐकूया शांताराम नांदगावकर यांची गीतरचना. संगीत आहे अनिल अरुण यांचं आणि स्वर आहे शरद जांभेकर यांचा.

आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम। आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130। भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते। हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते। ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता। भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता। आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल। भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील। ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता। QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा। संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा। संपर्क क्रमांक 70 20 35 31 30। नंबर पुन्हा एकदा 7020353130। आता ऐकूया शांताराम आठवले यांची गीतरचना। संगीत आहे सुधीर फडके यांचं आणि स्वर आहे लता मंगेशकर यांचा।

श्रोते हो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंग रचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर पंडित भीमसेन जोशी यांचा.

भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703. श्रोतेहो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. श्रोतेहो, ऐकूया शिवदास महाराजांची अभंगरचना. संगीत आणि स्वर स्नेहल भाटकर.

श्रोते हो, संत तुकाराम महाराजांची भक्ती रचना ऐकूया. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

श्रोतेहो ऐकूया संत नामदेव महाराजांची अभंग रचना. संगीत आहे बाळ माटे यांचं आणि स्वर आहे माणिक वर्मा यांचा.

0: श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. प्रस्तुती भक्तिसुधा.
1: नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगतकल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तिसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता प्रसारित होत आहे. आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तिसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा.

0: भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता.
1: श्रोते हो, भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून रोज सकाळी 10:45 वाजता ऐका हिंदी भक्ती गीतांचा कार्यक्रम भक्ती सुमन. भक्ती सुमन या कार्यक्रमातून नव्या आणि जुन्या हिंदी भक्ती गीतांचा आनंद घ्या रोज सकाळी 10:45 वाजता. याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:45 वाजता.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. प्रस्तुती भक्तीसुधा.
2: श्रोते हो, ऐकूयात स्वामी श्रीकांतानंद यांची पदरचना. संगीत आहे मिलिंद गुणे यांचं आणि स्वर आहे ऋषिकेश रानाडे आणि सहकारी यांचा.

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर संजीव अभ्यंकर यांचा.

आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना. संगीत आहे पांडुरंग दीक्षित यांचं आणि स्वर आहे अजित कडकडे यांचा.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

व्यक्ती सुद्धा इंटरनेट रेडिओवरून ऐका. सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज 6:00 वाजता. याचं पुनःप्रसारण 3:00 वाजता.

श्रोतेहो भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. श्रोतेहो आता ऐकूया सुशीला माधवराव देशपांडे यांची गीतरचना. संगीत आहे ओंकार केळकर, दत्तप्रसाद रानडे आणि गुरुदत्त यांचं. स्वर आहे दत्तप्रसाद रानडे यांचा.

श्रोतेहो, संत सावता महाराजांची अभंग रचना ऐकूया. संगीत आहे प्रभाकर पंडित यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

0: नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगत कल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तिसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता प्रसारित होत आहे. आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तिसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा.
1: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता. श्रोतेहो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. आता ऐकूया संत एकनाथ महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर श्रीपाद भावे.

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703. श्रोते हो, ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींची अभंगरचना. संगीत आहे रवींद्र खासनीस यांचं आणि स्वर आहे रवींद्र साठे यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती रंग. प्रस्तुती भक्ती सुधा.
1: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता.

भक्ती सुधावरून सकाळी 6:55 प्रसारित करत आहोत कार्यक्रम दिनविशेष। दैनंदिन पंचांग, त्या दिवसाचं धार्मिक किंवा आध्यात्मिक महत्व तसंच सुविचार यांनी युक्त दिनविशेष। भक्ती सुधावरून रोज सकाळी 7:45 ऐका दिनविशेष, याचं पुनःप्रसारण दुपारी 3:55।

0: भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री 10 वाजता. नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तिसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता. या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तिसुधा. फोन नंबर आहे 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्तिसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.
1: श्रोते हो, भक्तिसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, आता ऐकूया नाम साधना। आज ऐकूया मंगळवारचा नाममंत्र।

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तीसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

0: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तिसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता.
1: श्रोते हो आपण ऐकत आहात भक्तिसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तिसुधा.

0: श्रोताओं, अभी आपने सुना हिंदी भक्ति गीतों का कार्यक्रम भक्ति सुमन, प्रस्तुति भक्ति सुधा।
1: दैनंदिन आध्यात्मिक आराधना तसच विविध पोथी पारायणे यांचा नित्य लाभ घेण्यासाठी भक्ति सुधा यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा। भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या। भक्तिसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये। भक्तिसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703। नंबर पुन्हा एकदा 9372404703।

नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगत कल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तिसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता प्रसारित होत आहे. आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तिसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा.

व्यक्ती सुद्धा इंटरनेट रेडिओवरून ऐका. सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज सकाळी 6 वाजता. याचं पुनःप्रसारण दुपारी 3 वाजता.

अभंग भक्तिगीत सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम. श्री समर्थांचा मनोबोध आपण पाहतो आहोत. हा 85वा श्लोक आहे. भजाराम विश्राम योगेश्वरांचा, जपू नेमिला नेम गौरी हराचा, स्वये निववी तापसी चंद्रमौळी, तुम्हा सोडवी राम हा अंतकाळी. आता ह्यात सुद्धा बघितलं तर वरच्या श्लोकात जी कल्पना आहे तीच ह्याच्यामध्ये पुन्हा आलेली आहे. पण ह्याच्यामध्ये जपयज्ञाचं एक महत्त्व सांगितलेलं आहे की आपण जे करत असतो त्याच्यामध्ये जपाला किती महत्त्व आहे ते इथं सांगितलं आहे. भजा राम विश्राम योगेश्वरांचा. हा राम कसा आहे? विश्रांतीचं ठिकाण आहे. जे कोणी मुनी आहेत, योगी आहेत, साधना करतायत, एवढंच नव्हे तर योगेश्वर म्हणजे महादेव जो आहे त्यालासुद्धा विश्राम जो मिळतो ह्या रामनामाच्या ठिकाणीच त्याला विश्रांत आहे. त्यामुळे हा राम, रामाचं नाम हे सर्वांचं विश्रांतीचं ठिकाण आहे. विश्रांती हवीना काय करायचं? नामस्मरणात राहा. सगळ्याचा विसर पडण्यासाठी हे उपयोगी आहे. ज्याचं स्मरण आपल्याला त्रास देणार आहे, व्यग्रता आणणार आहे, आपल्या देह मनबुद्धीच्या कल्पना, त्याचे व्याप, जगात चाललेले आजूबाजूला व्याप, विसरायचं आहेत ना तुम्हाला, विश्राम पाहिजे ना, नामस्मरणात राहा शांतपणे. अगदी लोकांतात बसलेले असताना सुद्धा आपण एकांत मिळवू शकतो जर रामनामात रंगता आलं तर. म्हणते म्हणताय तिथे, भजा राम विश्राम योगेश्वरांचा. आणि त्याच्यासाठीच जपू नेमिला नेम गौरी हराचा. गौरी पार्वती, हर शंकर. शंकर आणि पार्वती ह्या दोघांनी काय केले? हा विश्राम मिळण्यासाठी जपाचा नेम केलेला आहे, जपयज्ञ करायचं ठरवलेलं आहे. एखादा नेम केला की तो नीट पार पाडायचा असतो. तसं यांनी त्याचा जप करण्याचं ठरवलं आहे आणि त्याप्रमाणे त्या जपामध्ये ते मग्न आहेत. म्हणून जपू नेमिला नेम गौरी हराचा. स्वये निववी तापसी चंद्रमौळी. मागच्या श्लोकात सांगितलेला आहे तोच हा विचारायचा आहे. चंद्रमौळी शंकर तापसी आहे, तपस्वी आहेत. स्वये निववी, मागच्या ह्याच्यात म्हटलंय निवाला स्वये आणि इथं म्हटलंय स्वये निववी, एकच अर्थ आहे. आपल्याला शांत करायचं आहे. दहा शाम्मा दहा जो आहे तो शमवायचा आहे. तर गौरी हर शंकरांनी काय

आहे. जसे संत असतात स्वतः मुक्त होतात आणि इतरांना ते मुक्तीचा मोक्षाचा मार्ग सांगतात. पण जोपर्यंत हा खालीच आहे देहभाव जीवभाव तोपर्यंत म्हटलं ते म्हणतात तुम्हाला सोडवी. तुम्हाला जर सोडवायचं असेल तर हा अंतकाळी हा राम आहे हा तुम्हाला सोडवेल. तो तुम्हाला मुक्तीचा मार्ग दाखवेल. तुमच्या पाठीमागं आपली शक्ती उभं करेल. तुम्हाला धैर्य देईल. नेमकं काय करावं काय करू नये हेही तुम्हाला तो दाखवेल. फक्त तुम्ही त्याप्रमाणे चालायचं आहे. आता प्रश्न इथं असा येतो प्रत्यक्ष राम आपल्याला कसं काय मार्गदर्शन करणार. त्या ठिकाणी म्हटलंय संत ही माझी रूपडी असं म्हटलेलं आहे. जे पूर्णत्व पावलेले संत असतात त्यांच्या रूपाने भगवंतच अज्ञानी जीवांना बद्ध मुमुक्षू जीवांना मार्गदर्शन करत असतो. प्रत्यक्ष भगवंत बोलायला येत नाही आपल्याशी. त्याच्याशी आपण संपर्क साधू शकत नाही. त्याला काही विचारू शकत नाही. परंतु संत सत्पुरुषांना आपण विचारू शकतो. त्यामुळे आपल्याला हा मार्ग समजून घ्यायचा असेल तर अशा संत सत्पुरुषांना सद्गुरूंना शरण जावं आणि त्यांना मार्ग विचारावा आणि त्यांच्या मार्गदर्शनानुसार आपण जावं. असं म्हटलेलं आहे की भगवंताच्या कृपेनं भगवंताची उपासना केली असता त्याचं स्मरण केलं असता त्याच्या कृपेनं संत सद्गुरूंची भेट होते जीवाला. आणि संत सद्गुरूंच्या कृपेनं त्यांनी सांगितलेल्या साधनेनं जीव हा रामरूप भगवद्रूप होतो. भगवंताशी मिळून जातो. एकदम जीवाला भगवंताशी मिळून जाता येत नाही. मध्यस्थ जो आहे सद्गुरू तो आपल्याला लागतो. ह्याच्यामध्ये सद्गुरूंच्याबद्दल फारसं लिहिलेलं नाही आहे पण तरी पुढे आलेलं आहे एका ठिकाणी त्यांच्या संगतीत राहावं. सत्संगती ह्याचाच अर्थ सद्गुरूंची संगती संतांची संगती. तर ती मिळाली असता परमार्थामध्ये कारण परमार्थात सद्गुरूशिवाय पुढे मार्ग नाही. सद्गुरू आपल्याला नेमका मार्ग दाखवतात आणि आपल्याला तिथं नेण्याचं सामर्थ्य त्यांच्यामध्ये असतं. तो जर सच्छिष्य असेल नेमक्या मार्गाने चाललेला असेल तर त्याला पूर्णत्व प्राप्त करून देऊ शकतात. जे इतरांना काही करता येत नाही ते सद्गुरू करतात. म्हणून समर्थांच्या दासबोधामध्ये सद्गुरूंचं वर्णन सांगताना त्यांचं स्तवन करताना सद्गुरू काय करतात हे त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे. ते समास आपण वाचले तर लक्षात येईल की संत सद्गुरूंचं महत्त्व काय आहे. म्हणून इथं त्यांनी म्हटलं आहे तुम्हा सोडवी राम हा अंतकाळी. म्हणून त्याला भजा राम विश्राम योगेश्वरांचा जपू नेमिला नेम गौरी हराचा स्वये निववी तापसी चंद्रमौळी तुम्हा सोडवी राम हा अंतकाळी. जय जय रघुवीर समर्थ.

श्रोतेहो, आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार होत्या परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्ती सुधा.

श्रोते हो, भक्तिसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी

त्यांनी हातभार लावा. भक्तिसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तिसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तिसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तिसुधा. भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.

देवी सप्तशती पाठ अर्थात देवी महात्म्य हे सत्यार्थाने वाईट विचारांवर आणि दुष्कर्मांवर सद्विचार, सद्बुद्धी आणि सत्कर्म यांचा विजय होण्याचं प्रतीक मानलं जातं. कोणत्याही देवीची उपासना ही अंगभूत गुणांची शक्तीचीच उपासना, म्हणूनच आध्यात्मिक दृष्टीने आत्मोन्नतीचं सर्वोत्तम साधन म्हणून देवी महात्म्याकडे पाहिलं जातं. संपूर्ण नवरात्रीत भक्तीसुधाच्या सर्व श्रोत्यांसाठी एक अद्भुत पर्वणी आम्ही प्रस्तुत करत आहोत. श्री देवी महात्म्य ही प्राकृत सप्तशतीची ओवीरूप पोथी नवरात्रीत रोज सकाळी 9 वाजता भक्तीसुधावरून प्रसारित करणार आहोत. देवी महात्म्याच्या पारायण पद्धतीने या पोथीतील 16 अध्याय प्रसारित होणार आहेत. श्री देवी सप्तशतीच्या प्राकृत पोथीबरोबरच यात श्रीचंडी कवच, अर्गला स्तोत्र, कीलक स्तोत्र, कुंजिका स्तोत्र, देवी क्षमापन स्तोत्र याबरोबरच देवी उपासनेतील महत्वाचे देवी अथर्वशीर्ष, श्री सूक्त आणि मंत्र जप साधना आपण ऐकू शकाल. या देवी उपासनेचा अवश्य लाभ घ्या आणि आपली आत्मोन्नती साधा. श्री देवी महात्म्य भक्तीसुधावरून ऐका नवरात्रीत 11 ऑक्टोबर ते 20 ऑक्टोबर सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता. श्री देवी महात्म्य प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. फोन नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तीसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.
1: आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना, संगीत आशिष केसकर आणि स्वर आरती अंकलीकर.

आता ऐकूया दादा जोशी यांची गीतरचना, संगीत श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे चित्रा आपटे आणि सुहास शामगावकर यांचा.

ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींची अभंगरचना. संगीत आहे रवींद्र खासनीस यांचं आणि स्वर आहे पद्मजा फेणाणी जोगळेकर यांचा.

पितृपंधरवड्यामध्ये भक्तीसुधावरून रोज गरुड पुराण प्रसारित होत आहे. मृत्यूपश्चात मृत पावलेल्या व्यक्तीला सद्गती प्राप्त होण्यासाठी श्री गरुड पुराण श्रवण करावं असं म्हणतात. भाद्रपद कृष्ण प्रतिपदा ते भाद्रपद अमावस्या अर्थात सर्वपित्री अमावस्येपर्यंत म्हणजेच 27 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबर या दरम्यान गरुड पुराण प्रसारित होत आहे. गरुड पुराण ऐका रोज सकाळी 9 वाजता, याचं पुन्हा प्रसारण रात्री 9 वाजता. या मालिकेला आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजन देण्यासाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: भक्ती सुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो निर्भय हो मनारे।
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता।

0: श्रोते हो, आता ऐकूयात हिंदी नव्या आणि जुन्या भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुमन, प्रस्तुती भक्ती सुधा।
1: श्रोते हो, आता ऐकूया स्वामी ब्रह्मानंद यांची भक्ती रचना। संगीत आहे सुशीला आचार्य यांचं आणि स्वर आहे प्रमोदिनी राव यांचा।

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन. प्रस्तुती भक्तिसुधा. नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तिसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता. मनाला योग्य दिशा देणारे, जीवनाला समर्थ विचारांची नवी प्रेरणा देणारे समर्थ श्री रामदास स्वामी यांचे मनाचे श्लोक. या प्रत्येक मनाच्या श्लोकाचा अर्थ, त्याचं तत्वज्ञान आणि आजच्या जीवनातली त्याची उपयुक्तता जाणून घ्या भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून मनाचे श्लोक एक मनन आणि चिंतन या मालिकेतून. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. मनाचे श्लोक एक मनन आणि चिंतन ही मालिका भक्तिसुधा रेडिओवरून ऐका रोज सकाळी 10 वाजता. याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता.
1: आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम. आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तिसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020 35 31 30.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत 18 पुराणातील एक ज्ञानानी परिपूर्ण पुराण, नारद पुराण. वक्त्या श्रीमती कल्याणी नामजोशी. आयोजक ग्रंथपारायण दिंडी पुणे. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्ती सुधा.
2: हे जे नारद पुराण आहे, हे विष्णू पुराण आहे, त्यामुळे विष्णूंचं स्मरण करून आपण पुराणाला सुरुवात करू.

तो जो बुद्धिसागर राजा आहे तो त्याचा जो मंत्री आहे आणि तो राजा आहे ते मोठे आनंदी झाले की एक चांगलं मोठं असं त्या सरोवराचं स्वरूप त्या ठिकाणी आलेलं आहे आणि सगळे येणारे जाणारे तिथे पाणी पिऊन तृप्त होत होते. तो कालाच्या प्रमाणे काळाचे मात्रा त्याच्यावरती त्या बुद्धिसागराचं वय झालं आणि त्याप्रमाणे तो त्याचा मृत्यू झाला. आता तो यमाच्या दरबारात धर्मराजाकडे गेला. तिथे गेल्यानंतर चित्रगुप्तांनी सांगितलं की यांनी लोकांना पिण्याकरता म्हणून फार सुंदर सरोवराची योजना केलेली आहे, तर त्यामुळे ह्याचं पुण्य खूप मोठं आहे, तर या पुण्यवान माणसाचा आपण योग्य तो न्यायनिवाडा करावा. तेव्हा धर्मराजांनी सांगितलं लोकांना उपलब्ध होईल असं पाणी जो निर्माण करतो किंवा त्याच्याकरता योजना करतो त्यांनी जणू काही पृथ्वी तलावर अमृतच निर्माण केलेलं आहे, तर याच्याकरता मी धर्मविमानाची योजना करतो आणि याला फार चांगल्या गतीला पाठवतो. त्यानंतर काही वर्षांनी राजाचा देह पडला. मग तो राजा पण त्या ठिकाणी गेल्यानंतर त्या राजाच्याही कार्यामध्ये चित्रगुप्तांनी नोंद ठेवली होती की यांनी असं असं सरोवर बांधलं. ते ऐकून राजा धर्मराजाला म्हणाला की त्या सैकतगिरीच्या शिखरावरती मी जे काही एवढंसं ते पाण्याचं सरोवर बांधलं, तर म्हणाले ते काय माझं मोठं कौशल्य नाही आहे. म्हणाले पहिल्यांदा तिथे कसं घडलं तर ते तरी तुम्ही मला सांगा की ज्याचं तुम्ही आम्हाला एवढं पुण्य देत आहात, कारण आम्हाला तसं काही घडवावं म्हणून आम्ही गेलो नाही. होतं त्या ठिकाणी पाणी घ्यायला आम्हाला अडचण आली म्हणून आम्ही ते सगळं पुढे घडवलं. तेव्हा धर्मराजांनी त्याला सांगितलं की अरे त्या शिखरावरती जेव्हा एक पक्षी पाणी पिण्याकरता गेला त्याला पाणी मिळेना, तेव्हा पर्वताच्या शिखरावर जिथे चोच मारून पाणी मिळवता येईल अशी म्हणाले त्यांनी आपल्या त्या पाणी मिळवण्याकरता आपल्या चोचीनं दोन अंगुल भूमी फक्त खणली. त्या पक्षाची काय ताकद, दोन बोटं जमीन फक्त खाली म्हणाले खणली त्यांनी, त्याला पाणी मिळालं, तो पाणी प्यायला. म्हणाले त्यानंतर तिथे एका वराहानी त्याला पाणी पिण्याकरता म्हणून एक हातभर खोल खड्डा केला, तो पाणी प्यायला लागला. नंतर म्हणाले तो पक्षा आणखीन तिथे पक्षी येऊ लागले, या पक्ष्यांनी तो खड्डा आणखीन खोल केला. आता 2 महिनेपर्यंत तिथं पाणी राहू

केलीस आणि राजाला पाणी प्यायला दिलंस, त्यानंतर म्हणाले तुझ्या मंत्र्यांनी तुझ्या आज्ञेनी तिथे एवढा मोठा तलाव निर्माण केला, एवढा मोठा सरोवर निर्माण केलं, आता इतक्या प्रकारचे वृक्ष तिथे आहेत, आणि म्हणून म्हणाले तू जे फार मोठं कार्य या पृथ्वी तलावरती पाणी साठवण्याचं, वृक्षराजी वाढवण्याचं, पशुपक्ष्यांचं जीवित सुरक्षित करण्याचं आणि त्यांना समाधान देण्याचं कार्य केलंस, त्याकरता म्हणाले तूसुद्धा धर्मविमानामध्ये आरूढ आहेस. याचा अर्थ या पृथ्वी तलावरती तू धर्माचरण केलेलं आहेस. आपल्यापुढे एवढीच कथा त्यांनी सांगितली. आपल्यापुढे ही कथा सांगण्याचं कारण असं की या नारद पुराणाचा एक भाग, एक विषय आहे की तडाग आणि सरोवर. तडाग म्हणजे संस्कृतमध्ये त्याला सरोवर म्हणतात, की पाण्याचे साठे निर्माण करणं हे सगळ्यात मोठं पुण्याचं काम आहे. आपल्याला जे वाटतं ना की हे धर्म जे सांगतो हे कसल्या धर्मविर्माच्या नावाखाली काय गोष्टी सांगतात आणि धर्म नावानी काहीही लोकांच्या माथी मारतात, मुळामध्ये धर्माच्या मागची संकल्पना ही नाहीच आहे. धर्माच्या ठिकाणी जे पूर्त आहे आणि जे इष्ट आहे, इष्ट तर मनुष्याला लाभदायी आहेच आहे पण पूर्त समाजाला लाभदायी आहे, ते मनुष्यानी केलं की त्याच्यातून त्याला पुण्य प्राप्त होतं. याकरता म्हणून इथे सरोवर निर्माण करा, पाणी सांभाळा आणि वृक्ष वाढवा असा नारद पुराणाचा आग्रह आहे आणि त्यांनी वेळोवेळी पुन्हा पुन्हा सांगितलेलं आहे या ठिकाणी. आता ही जी कथा आहे ही लहानशी कथा, ते म्हणाले मी तुला सांगतो. आता नारदांनी पुन्हा विचारलं आणि मग ते म्हणाले की एवढ्याशा जलाशयाकरता त्यांना जर धर्मविमान मिळत असेल तर त्या राजाला पण मिळालं आणि त्याच्या मंत्र्याला पण मिळालं, कोण प्रधान असेल कोण असेल तो. तर म्हणाले एवढ्या त्या भगीरथाने ती गंगा खाली आणली, मग त्या भगीरथाला काय मिळालं म्हणाले, कारण तो फारच मोठा ठरला जलाशय आणणारा. म्हणून त्यांनी सांगितलं की गंगेच्या प्रादुर्भावाची कशी गंगा खाली आली त्याची कथा सांगितली. म्हणाले त्याचे जे पितामहगण आहेत त्या भगीरथाचे, ते सगळे कपिलाच्या क्रोधाने दग्ध झाले होते, भस्म झाले होते, त्या भस्माचे डोंगर बनलेले होते आणि त्या ठिकाणी खाली खोल पाताळात म्हणावं किंवा इतक्या खाली जावं अशा स्थानावरती ते पडलेले होते. आता म्हणाले धर्मराजाच्या सांगण्यावरून तो महाबुद्धिमान राजा भगीरथ, कारण त्यांनी असं विचारलं की मी काय करावं, तेव्हा त्यांच्या लोकांनी किंवा त्याच्या राज्यातल्या लोकांनी भगीरथाला सांगितलं की हे कार्य योग्य आहे, तुझे जे पितामह आहेत ते सगळे आता कोणत्याही योग्य गतीला प्राप्त न होता त्या ठिकाणी राहिलेले आहेत, तर त्यांना योग्य गती प्राप्त व्हावी याकरता तू काही कर. म्हणाले मी काय करू, तू प्रत्यक्ष त्यांच्याकरता जे कार्य करायचं आहे त्याचा शोध घे. असं म्हटल्यानंतर ते म्हणाले ठीक आहे. त्यांनी आपलं सगळं राज्य मंत्र्यांच्या हातामध्ये सोपवलं आणि भगीरथ निघाला. आता त्याचा प्रवास सुरू झाला. आता तो कुठे राहत होता आपल्याला कळत नाही, पण ज्या गंगांचं वर्णन केलं आहे पण आता असं आहे तो काळ इतका मागचा आहे की आपल्याला त्या नद्यांचा आजच्या स्थानांवरून त्याचा काही स्थानाचा पत्ता लावता येत नाही. त्यांनी सांगितलं त्यांनी जटावल्कलं धारण केली आणि तो निघाला. त्याचा जो प्रवास म्हणजे हिमालयाच्या दिशेने जायचा प्रवास सुरू झाला, त्या प्रवासामध्ये पहिल्यांदा गोदावरीच्या किनाऱ्यावरती आला. आता गोदावरी म्हटलं तर आपल्या इथे दक्षिणेत आहे आणि हिमालयाचा प्रवास सगळा उत्तरेत आहे, त्यामुळे तो म्हणत त्यांनी लिहिलं आहे की तो गोदावरीच्या तटावरती आला आणि तिथे त्यांनी वनामध्ये महर्षी भृगु ऋषींचा आश्रम पाहिला. त्या आश्रमामध्ये तो गेला. तिथे गेल्यानंतर त्यांनी पाहिलं की आश्रमात सुंदर गायी आहेत, वातावरण उत्तम आहे, खूप मोठी वृक्षराजी आहे, सगळी स्वच्छता आहे, वातावरणामधला सगळं वातावरण प्रसन्न आहे, आतमध्ये यज्ञकुंड आहेत, तिथे सगळ्या आहुत्या देणं चालू आहे, असं सगळं सकाळी मोठं प्रसन्न वातावरण आहे आणि एका बाजूला भृगु ऋषी बसलेले आहेत आणि बसून त्या ठिकाणी आपल्या आलेल्या आपल्या समोर जे बसलेले लोक आहे शंका समाधान करण्याकरता त्यांना काही समजावून सांगताहेत. राजा तिथे जाऊन पोचला, भृगु ऋषींनी त्यांना पाहिलं आणि ओळखलं आणि त्यांनी त्या राजांचा त्या ठिकाणी सत्कार केला आणि ते त्यांना म्हणाले, महर्षी म्हणाले की आपण इथे कसे काय आलात. तर तेव्हा त्यांनी सांगितलं मी माझ्या प्रवासात मी हिमालयाकडे निघालो आहे, आपलं दर्शन झालं, मला खूप आनंद झाला. महर्षींना त्यांनी नमस्कार केला आणि भगीरथांनी त्यांना हात जोडून नमस्कार करून विनंती केली. म्हणाले आपण सर्व धर्माचे ज्ञाते आहात, सर्व शास्त्रांचे विद्वान आहात, मी संसाराच्या बंधनामध्ये भयानं ग्रस्त झालेलो आहे. कारण हे भयच आहे ना की आज आपले एवढे 60,000 पितृगण आहेत,

ते अशा स्थितीमध्ये राहिलेले आहेत की त्यांना काही योग्य गती मिळाली पाहिजे, म्हणून म्हणाले मी फार त्रस्त आहे, त्यांच्या उद्धाराच्या मार्गामध्ये काय अडचण येते काय नाही मला माहिती नाही, पण तो मार्ग कसा सापडेल याच्या शोधात मी निघालेलो आहे। आता मी काय कर्म करावं म्हणजे ईश्वर माझ्यावरती संतुष्ट होईल आणि त्यांनी माझ्या पितरांना समाधान मला देता येईल, तो मार्ग मला आपण सांगावा। तेव्हा त्यांनी सांगितलं की हे राजा, तू आपल्या शुभकर्मांनी तुझ्या कुलाचा उद्धार करण्याची इच्छा करतो आहेस, तू अत्यंत चांगला शुद्ध अंतःकरणाचा चारित्र्य संपन्न मनुष्य आहेस, तू नेहमी सत्याचं पालन कर, अहिंसा वृत्ती समजून घे, सगळ्या प्राण्यांच्या हिताच्या ठिकाणी तत्पर राहा, कधी असत्य भाषण करू नकोस, दुष्टांची संगत सोडून दे आणि सत्संगतीमध्ये आनंद मिळव, पुण्यकर्म कर आणि रात्रंदिवस भगवान विष्णूंचं स्मरण कर, याच्यापेक्षा मी तुला काय सांगू। आता भृगूंनी मग सत्य कशाला म्हणतात, पुण्य कशाला म्हणतात, भगवंताची उपासना कशी करावी, कोणत्या नामानी करावी, कशाचा जप करावा, विष्णूचं ध्यान कसं करावं, कोणत्या मंत्राचं सामर्थ्य काय, असा पुष्कळ मोठा सविस्तर उपदेश त्यांनी केला आणि त्या उपदेशानंतर समाधान मिळालेला हा राजा भगीरथ हिमालयाच्या दिशेने त्यांनी प्रयाण केलं। त्या ठिकाणी हिमालयामध्ये नांदेश्वर नावाच्या स्थानावरती जाऊन त्यांनी आपल्या तपश्चर्येला सुरुवात केली। दिवसामध्ये किंवा दिवसाकाठी प्रत्येक दिवशी 3 वेळा आंघोळ करावी, 3 वेळा भगवंताची पूजा करावी, विष्णूची उपासना करावी आणि अशा प्रकारे काही काल गेला। त्याच्या तपाचरणाचा हा पहिला टप्पा पुरा करून त्यांनी आपल्या इंद्रियांचा निग्रह करून त्या ठिकाणी तो आता आपल्या ठिकाणी आपण आता काय प्रकारचं उग्र तप आचरावं याचा विचार केला आणि त्यांनी असं ठरवलं की आता दुसरं काही नाही। भगीरथाचं जे वर्णन केलं आहे ते असं आहे की तो 2 अंगठ्यांवर उभा राहिला, पायाच्या टाचा उंचावल्या, हात दोन्हीही पूर्णवर्ती केले, भगवंताच्याकडे नजर लावली आणि आपल्या श्वासांचं स्तंभन केलं। काल आपण म्हटलं त्याप्रमाणे त्यांनी कुंभक केला आणि आश्चर्य असं आहे त्या कुंभकामध्ये देहाला किती काळ धारण केलं, 60,000 वर्ष त्या कुंभकामध्ये राहून त्यांनी भगवंताची तपश्चर्या केली। आणि आता सगळ्या देवदेवतांना भय वाटू लागलं, कारण इतक्या काळाच्या तपश्चर्येनंतर त्यांच्या शरीरापासून, त्यांच्या मुखापासून, त्या वातावरणापासून त्या तेजाचं तप, त्या ठिकाणी ते तप जे आहे ते तपाचं तेज, उलटं बोलले मी, त्या तपाचं तेज त्या ठिकाणी प्रकट होऊ लागलं आणि त्यामुळे तिथे अग्निप्रदीप्त झाला, उष्णता निर्माण झाली। आता लोकांना असं वाटलं, देवदेवतांना असं वाटलं की आता हा भगीरथ काय करतो। त्यावेळी ते सगळे भगवान विष्णूंच्याकडे गेले, विष्णूंनी सांगितलं की आपल्याला अभय आहे, त्याचा हेतूच आपल्याला त्रास देणं हा नाही आहे। आणि भगवंत त्यानंतर भगीरथाच्या तपस्येच्या स्थानावरती आले। तिथे आल्यानंतर भगवंत प्रकट झाले हे भगीरथांनी पाहिलं, त्यांनी भगीरथांनी भगवंताची स्तुती केली आणि ती स्तुती करून त्या ठिकाणी भगवंताला म्हटलं की भगवंता, आपण माझ्यापर्यंत येऊन मला दर्शन देण्याचं जे कार्य केलं मी कृतार्थ झालो, आपण मला कृपावंत अशा भगवंतांनी मला माझ्या जवळ येऊन जो आनंद दिला तो विलक्षण आहे, अशी अनेक प्रकारांनी स्तुती करून त्यावेळी भगवंतांनी त्याला म्हटलं की अरे भगीरथा, तुझ्या मनात जो हेतू घेऊन तू इथे आलेला आहेस तो हेतू तुझा सिद्ध होईल आणि तुझे हे जे पितामह आहेत ते सगळे माझ्या लोकाला येऊन मिळतील। आणि त्यावेळी त्यांनी असं म्हटलं की राजा, भगवान शिव हे माझं दुसरं रूप आहे। हे नारद पुराणाचं वैशिष्ट्य आहे, आपण परवापासून बघतो आहोत की विष्णूची स्तुती करायला सुरुवात झाली की त्या ठिकाणी लगेच शिवाचा उल्लेख या पुराणामध्ये आहेच आहे। त्यांनी सांगितलं की शिव हे माझं रूप आहे, माझं दुसरं रूप आहे आणि त्यामुळे तू यथाशक्ती त्यांचं स्तवन कर, ते शरणागत वत्सल आहेत, ते तुझं मनोरथ पुरं करतील। आणि असं म्हणून त्यांनी त्याचं पूजन करण्याकरता दिलेली अनुज्ञा आहे ती शिरसावंद्य मानून भगीरथांनी शिवाच्या उपासनेला सुरुवात केली। आता भगवान अंतर्धान पावले, राजा भगीरथाला मोठं आश्चर्य वाटलं की अरे हे जे काय घडलं हे मला भास झाला का, मी स्वप्नात पाहिलं, हे मला घडलं असं वाटलं, पण हे घडलं काय। त्याबरोबर भगवंताच्या मुखातून म्हणजे आकाशवाणी झाली आणि त्यांनी सांगितलं, भगीरथा भगीरथा, हे तुला जे स्वप्नवत आहे असं वाटतं ती सत्यस्थिती आहे
आणि तुझं मनोरथ पूर्ण होईल आणि तू आता शिवाची उपासना कर। त्यांनी शिवांची स्तुती करायला सुरुवात केली आणि भगीरथांनी शिवाची उपासना केली आणि शिवाच्या उपासनेनंतर भगवान शंकर भगीरथाच्या समोर प्रकट झाले। त्यांचं जे रूप आहे ते नारद पुराणाने वर्णन केलं आहे की 5 मुख आहेत, 10 भुजा आहेत आणि अर्धचंद्र त्यांनी मस्तकावरती धारण केला आहे, त्यांना 3 नेत्र आहेत, सर्पाचं यज्ञोपवीत धारण केलेलं आहे आणि त्यांची कांती हिमाचलाप्रमाणे उज्ज्वल आहे, गजचर्म पांघरलेला आहे। अशा भगवान शिवाला पाहून भगीरथांनी त्यांना साष्टांग नमस्कार केला। त्याला प्रेमाने उठवून भगवान शंकर म्हणाले, राजा मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे, तुझ्या इच्छेला येईल तो वर माग। आता म्हणाले, तुझी स्तोत्र आणि तुझ्या तपस्या, शब्द कसा वापरलाय बघा पुराणांनी, कारण पुराणांनी उपासना करताना कठोर वैदिक तप कर असं म्हटलेलं नाही की तुझ्या स्तोत्रातून माझी स्तुती करतोस, तू ज्या प्रकारची तपश्चर्या करतोस ती स्तोत्रसुद्धा मला प्रसन्न करायला पुरेशी आहेत, ही त्याच्या मागची भावना आहे। आता म्हणाले, मी जर वर देण्याकरता योग्य असेन तर म्हणाले, भगवान शंकरा मला एक वर द्या की माझ्या पितरांना मुक्त करा आणि ते मुक्त करण्याकरता आपल्या मस्तकी आपण जी गंगा धारण केलेली आहे ती जी गंगा आहे ती गंगा अवतरण करून पृथ्वीवरती आणा। आणि त्याप्रमाणे गंगेचं अवतरण झालेलं आहे, शिव अंतर्धान पावले आणि गंगेनी भगीरथाचं अनुसरण केलं आणि गंगा त्यांच्या मागोमाग आली आणि जिथे त्यांच्या पितामहांचं भस्म आहे त्या ठिकाणी गंगा आली, तिने त्या भस्माला सर्व बाजूंनी घेरलं, ते भस्म सगळं त्या गंगेमध्ये विलीन झालं आणि त्या क्षणी त्या सर्व 60,000 पितामहांना मुक्ती मिळाली आणि ते स्वर्गाला गेले। आता त्या महापातकांचा त्यांचा नाश झाला। जो विषय मांडायचा आहे पुढे तो असा आहे, ही जी गंगा आहे ती सर्व पातकांचं नाश करणारी आहे। या गंगेचं स्वरूप अलीकडच्या काळामध्ये आपल्याला सांगायचं तर ऐकताना मलासुद्धा आश्चर्य वाटलं, आपण सगळे सश्रद्ध आहोत, भारतामध्ये गंगेविषयी प्रेम नाही असा मनुष्यच नाही। वैष्णवाच्या ठिकाणी तर गंगोदक हे सर्वात पवित्र आहे की जिथून कुठून असेना त्यांनी गंगा आणावी आपल्या घरी, त्या गंगेचा एक थेंब का होईना आपल्या अंगावर घ्यावा आणि मग आपल्या कॉर्पोरेशनच्या नळातून येणाऱ्या पाण्याने आंघोळ करावी, म्हणजे जणू काही आपण गंगा जलाने स्नान केलं आहे अशी धारणा तो वैष्णव आपल्या ठिकाणी धारण करतो। आपल्याला सांगते, औरंगजेबासारखा कट्टर मुसलमान तो सुद्धा आयुष्यभर कधीही गंगा जलाशिवाय पाणी प्यायला नाही आणि यमुना जलाशिवाय त्यांनी आंघोळ केली नाही। यमुनेच्या तो शेवटपर्यंत औरंगाबादला राहिला पण रोज त्याच्याकरता दिल्लीहून यमुनेचं आणि गंगेचं ताजं पाणी येत असं रोज, आणि इतकी श्रद्धा त्या गंगेवर, इतका त्या यमुनेवरती त्याचा विश्वास आणि प्रेम होतं। आज मी जेव्हा, आज म्हणजे अलीकडच्या काळात सांप्रत अलीकडे 4-2 महिन्यामध्ये जेव्हा आत्ता परवाचा कुंभ झाला, त्या कुंभामध्ये अमेरिकन लोकांनी गंगेच्या विषयी, यमुनेच्या विषयी, कावेरी ह्या सगळ्या नद्यांच्या संदर्भामध्ये त्यांनी जे संशोधन केलं, आपण सुद्धा TV वरती बातमी ऐकली असेल, त्यांच्या संशोधनावरती एक छोटासा कार्यक्रम TV वर झाला, त्यांनी सांगितलं ह्या कुंभमेळ्याचं या भारतीयांच्या ठिकाणी एवढं काय महात्म्य आहे, तर आणि ते गंगेच्या किनारी जावं वगैरे वगैरे, आणि लोक नर्मदेच्या किनारी जातात, कोणी कावेरीच्या किनारी जातात आणि ते पुन्हा कुंभ आहे त्या ठिकाणी, तर आपल्याला माहितीच आहे ती स्थानं बदलत जातात, त्याप्रमाणे त्या त्या स्थानावर लोक कुंभमेळ्याकरता येतात। तर त्यांनी असं सांगितलं की हा कुंभकाल आला, पूर्ण कुंभ आणि अर्धकुंभ ह्या दोन्हीही कालामध्ये गंगेचं जल आपोआप शुद्ध होतं, म्हणजे नैसर्गिकरित्या कुंभकालामध्ये जलाच्या शुद्धीची प्रक्रिया होते। त्या लोकांना आश्चर्य वाटलं की हा काळ भारतीयांना कळला कसा, की ज्या काळामध्ये गंगेची शुद्धी होते म्हणजे गंगाजल शुद्ध असताना तिच्या शुद्धीच्या काळात आम्ही जर तिथे तिला स्पर्श केला आमचंही जीवन शुद्ध होईल ना, ह्या पृथ्वीतलावर गंगेला शुद्ध व्हावं लागावं लागतच असेल, कारण का आपण बघा भगवान विष्णू स्वर्गामध्ये, म्हणजे त्या गंगेबद्दलचं प्रेम त्या औरंगजेबाला कशाकरता असेल माहिती नाही, पण आपल्या भारतीयांना असण्याचं कारण एकच आहे की स्वर्गात आम्ही पोचू का नरकात आम्ही पोचू आम्हाला माहीत नाही,
पण ज्यावेळी आम्ही गंगेला स्पर्श करू त्यावेळी आम्ही स्वर्गाला स्पर्श केलेला, कारण गंगा स्वर्गापासून इथे आहे आणि अखंड आहे, कारण त्याच्या चरणापासून आलेली आहे. म्हणजे ती स्वर्गामध्ये विस्तारलेली होती. आपण वर्णन वाचलंय की सुरुवात करताना नारद पुराणाचं आपण वाचलंय की सीता नावाचा जो गंगेचा प्रवाह आहे त्या प्रवाहावरती जाऊन नारदांनी आणि ह्या सनतकुमारांनी स्नान केलेलं आहे असं आपण वाचलं. पण भगीरथानी काय केलं, भगीरथाचं मोठेपण सांगून मग आपण कथाभाग संपवू, की ती गंगा वामनाच्या चरणापासून ह्या पृथ्वी तलावरती आली आणि ती तिच्या अनेक धारांनी अनेक ठिकाणी पसरली. आपल्याला माहिती आहे ना, आजकालच्या काळामध्ये लोक इतिहास सांगतात की गंगा जी आहे ती आमच्या गोमुखापाशी जो तिचा प्रवाह बदलला आहे ती चीनमध्ये मोठ्या प्रवाहाने वाहत होती, अनेक ठिकाणी अनेक प्रवाहांनी वाहत होती. भगीरथाचं मोठेपण काय, भगीरथानी ते सगळे प्रवाह एकत्र केले आणि ते सगळे प्रवाह जे वळवले ते आमच्या भारताकडे आले. त्याचा जो आमच्यावरती असलेला उपकार आहे की संबंध जे जल आहे जे स्वर्गापासून निघालेलं आहे, म्हणजे आम्ही गंगेला स्पर्श करतो तेव्हा आम्ही पृथ्वी तलावरच्या जलामध्ये आंघोळ करत नाही, आम्ही स्वर्गात आंघोळ करत असतो. काय त्याचं महात्म्य काय, केवढं मोठेपण आहे. त्या भगीरथानी जे दीर्घकाल तपाचरण केलेलं आहे आणि त्या सगरांनी सुद्धा हे 60,000 जे पुत्र आहेत ते कसेही उन्मत्त असो कसेही मदोन्मत्त असो पण त्यांनी जो गंगेकरता मार्ग खणला आहे त्याचं काय, त्या 60. आणि म्हणून आता उलटं आपण पाहू की उलटं असं आहे की ती गंगा भगीरथाकडून या भारतवर्षामध्ये यायची होती म्हणून कालाचा महिमा असा आहे की त्या सगराकडे ते 60,000 पुत्र जन्माला आले आणि त्या 60,000 पुत्रांच्याकडून ते कार्य सगर राजाच्या काळामध्ये घडवून घेतलं गेलं. 1,012 किलोमीटरचा तो मार्ग आहे, मैलांचा तो मार्ग आहे, तो सगळा मार्ग सगर पुत्रांनी खणलेला आणि भगीरथ चालत गेला आहे फक्त आणि गंगा मागून आली आहे, भगीरथाच्या मागोमाग आली आहे आणि तिने हा मार्ग अनुसरला आहे. आणि त्यामुळे हे जे आख्यान आहे हे कोणत्याही पुराणातलं असो त्या गंगेच्या महात्म्याने त्या आख्यानाचं मोठेपण आहेच आणि त्यामुळे सगळ्या संतांच्या ठिकाणी गंगेच्या विषयी प्रेम आहे. अंतःकरणामध्ये गंगा आणि यमुनेच्या विषयी असणारा जो भाव आहे तो विलक्षण आहे आणि म्हणून मीराबाईंनी सुद्धा म्हटलंय चलो मन गंगा जमुना तीर.

श्रोते हो, आत्ताच आपण श्रीमती कल्याणी नामजोशी यांच्या ओघवत्या वाणीतून ऐकलत नारद पुराण. आयोजक ग्रंथपारायण दिंडी पुणे. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोतेहो भक्तिसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तिसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तिसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तिसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तिसुधा. भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

व्यक्ती सुद्धा इंटरनेट रेडिओवरून ऐका, सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज 6:00 वाजता. याचं पुनःप्रसारण 3:00 वाजता.

0: दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंदरी असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तिसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर, तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्त भक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तिसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून, अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6 वाजता.
1: आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम. आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130. श्रोतेहो, भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास। श्रोतेहो, सादर करत आहोत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा। उपासनेची सुरुवात श्लोकाने होणार आहे, त्यानंतर स्वामी लीलावर्णन, स्वामी समर्थ तारक मंत्र आणि स्वामी समर्थांची आरती होईल। उपासनेचा शेवट श्री स्वामी नामजपाच्या एका माळेने होणार आहे। श्री स्वामी महिमा या कार्यक्रमाची निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा।

0: श्री स्वामी समर्थ। भगवंत चिंतनात अखंड दंग असणारा एक गोसावी तीर्थयात्रा करीत करीत थेट रामेश्वरापर्यंत पोहोचला। अनेक दिवसांच्या प्रवासामुळे तो खूप थकला होता। त्याच्या अंगात त्राण शिल्लक नव्हतं। त्यातच ह्या गोसाव्याला जलोदर झाला होता, त्यामुळे अंगातली शक्ती क्षीण होत गेली। उठून बसण्याची ताकद नाही अशी त्याची परिस्थिती होती। काय करावं त्याला कळेना। तो परमेश्वराची करुणा भाकू लागला। एके रात्री त्याला स्वप्न दृष्टांत झाला। एक तेजपुंज संन्यासी स्वप्नात येऊन गोसाव्याला म्हणाला, अक्कलकोटला स्वामींकडे जा, तुला बरं वाटेल। गोसाव्याला जाग आली। बाहेर अजून काळोख होता। त्याने उठायचा प्रयत्न केला तेव्हा त्याच्या लक्षात आलं की आपल्या पायात थोडी ताकद आली आहे। उठून उभा राहिल्यावर त्याच्या पुन्हा लक्षात आलं की पाऊल टाकताना काही त्रास होत नाही। गोसाव्याला खूप आनंद झाला। परमेश्वराची आपल्यावर कृपाच झाली आहे ह्या आनंदात त्याने रामेश्वर सोडलं आणि थेट अक्कलकोटला जायचा रस्ता नीट विचारून रोज थोडं थोडं अंतर तो कापू लागला। अक्कलकोटात येऊन पोहोचला तेव्हा स्वामी एका नवीन बांधलेल्या विहिरीच्या कठड्यावर बसले होते। भोवती स्वामी भक्तांची प्रचंड गर्दी उसळली होती। स्वामींपाशी पोहोचायचं कसं हा त्या गोसाव्यापुढे प्रश्न उभा राहिला। स्वामींनी गोसाव्याला पाहिलं आणि सेवेकऱ्यांना सांगितलं, ह्या गोसाव्याला इकडे घेऊन या। गोसाव्याला आश्चर्य वाटलं की स्वामींनी या उसळलेल्या गर्दीत नेमकी आपल्यालाच कशी काय हाक दिली। स्वामींपाशी तो येऊन पोहोचला। त्याने स्वामींच्या चरणांवर आपला भक्ती माथा ठेवला। त्या क्षणी त्याच्या सर्वांगातून वीज सळसळत गेली। सर्वांग अगदी पिसासारखं हलकं होत गेलं। त्याने वर पाहिलं तेव्हा त्याला भगवंताचं सगुण साकार दर्शन झालं। गोसाव्याला अत्यंत आनंद झाला। तो स्वामींकडे पाहतच राहिला तेव्हा त्याच्या लक्षात आलं की स्वप्न दृष्टांत स्वामींनीच घडवला होता। आपल्याला अक्कलकोटला बोलावून घेतलं। स्वामींनी गोसाव्याला सांगितलं, रोज कडुलिंबाचा थोडा थोडा पाला खा, तुझ्या पोटाची स्वच्छता तो पाला करेल। 8 दिवसात तू खडखडीत बरा होशील। स्वामींची गोसाव्यावर पूर्ण कृपा झाली होती, कारण गोसाव्याची तपश्चर्या इथे पूर्ण झाली होती। अनेक जन्मांची श्री दत्तोपासना आज फळाला आली होती।
1: श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त।
0: ऐकूयात स्वामी संदेश। भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो, आपल्या आयुष्यातली सर्वात महत्वाची गोष्ट कोणती तर आपण सतत नामस्मरणात दंग राहायला हवं। सर्वांभोवती परमेश्वर आहे हे सत्य स्वीकारून प्रत्येकाने प्रेमाने वागायला हवं आणि हे प्रेम निरपेक्ष प्रेम असायला हवं, तरच परमेश्वराची आपल्यावर कृपा होते। अवतारी पुरुष आपल्या आयुष्यात आपोआप येतो आणि आपलं आयुष्य समृद्ध करून जातो। ही प्रत्यक्ष अनुभव घेऊनच जगायची गोष्ट आहे। म्हणून तुम्ही एकच करा, सतत नामात राहा।

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलीत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना, श्री स्वामी महिमा। स्वामी लीला वर्णनाचे लेखक होते श्री वामन देशपांडे। नित्य स्वामी दर्शन या मनोरमा प्रकाशनाच्या पुस्तकातला हा भाग आपण ऐकलात। याचं अभिवाचन केलं होतं आशिष केसकर यांनी। स्वामी समर्थ तारक मंत्र, स्वर होता भाग्यश्री केसकर आणि सहकारी यांचा। निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा।

भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या. श्रोतेहो, पारंपरिक रचना ऐकूया. संगीत आहे विठ्ठल शिंदे यांचं आणि स्वर आहे R.N. पराडकर यांचा.

भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: निरामय जीवन।
2: हरिओम। प्राणायामाची सुरुवात करण्याआधी 3 वेळा ओंकार म्हणूया।